नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. FM 101.4 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. आमचं हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही जगभरात कुठेही ऐकू शकता. सकाळचे 5:58 झाले आहेत. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 17 ज्येष्ठ शक 1948 म्हणजेच आज आहे दिनांक 7 जून 2026. या प्रातकालीन प्रसारणात आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करूया. प्रसारणाला प्रारंभ सनईच्या सुरेल स्वरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकलाकारांनी सनईवर वाजवलेला हा आहे राग गुजरी तोडी. आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत FM 101.4 MHz वर. सकाळचे 6 वाजले आहेत. स्वर अमृताचा झरा भक्तीधारा. रसिको हो नमस्कार, सुप्रभात. सोनियाच्या पावलांनी नव्या सुंदर आशादायी दिवसाचं आगमन होत आहे. ही सुंदर सकाळ किती आल्हाददायक आहे. शांत प्रसन्न वातावरण, थंड हवेची झुळूक आणि स्निग्ध प्रकाश मनाला मोहित करून टाकतो. या प्रसन्न वातावरणात ईश्वराचं चिंतन मनाला अपार शांतता देतं. करूया सुंदर दिवसाचा प्रारंभ, घेऊया रामनामाचा आनंद.

संत रामदास स्वामी यांची ही भोपाळी आपण ऐकली. सुरेश वाडकर यांच्या स्वरात संगीत प्रभाकर पंडित यांनी दिलं होतं. भक्तिधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. रसिक, रोज 30 ती कामं आपल्याला करायचीच आहेत, पण स्वतःसाठीही थोडा वेळ आपल्याला काढायचा आहे. संसाराच्या पाशातून इतकंही आपण गुरफटून जाऊ नये की आपल्या स्वतःचीच ओळख आपण विसरून जावी. आयुष्याच्या प्रवासामध्ये एखाद्या सज्जनाची एखाद्या टप्प्यावर मैत्री होते आणि मग जगण्याचा खरा अर्थ आपल्याला सापडतो. ऐकूया संत एकनाथ महाराजांचं हे अत्यंत सुप्रसिद्ध असं भारूड स्वर आहे, किशोरी आमोणकर यांचा.

संत एकनाथ महाराजांचं हे भारूड आपण ऐकलं. स्वर आणि संगीत किशोरी अमोणकर यांनी दिलं होतं. गुणगान तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. खरंय रसिको, स्वार्थाच्या पलीकडे भक्ती जेव्हा पोहोचते तेव्हा मन ईश्वराच्या प्रेमामध्ये इतकं लीन होतं की त्याचं एक नाजूक सुकुमार असं फूल होतं आणि मग हे भक्तीफूल ईश्वराला अर्पण करावं तेव्हा जन्माचं साफल्य होतं असं भक्ताच्या मनात आठून येतं. ऐकूया ही सुंदर भावना या भक्तिगीतातून.

अजित कडकडे यांच्या स्वरातील स्मिता म्हात्रे यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. भक्तिगीतांचा आनंद आपण घेतोय भक्तिधारा या कार्यक्रमात. रसिको, बाळ आईकडे ओढ घेतं, तिच्या कुशीमध्ये विसावतं, तेव्हा जी आश्वासकता बाळाच्या मनात उत्पन्न होते, जो भाव निर्माण होतो, सुखाची समाधानाची भावना उत्पन्न होते, तिला तोड नाही. संत ज्ञानेश्वर माऊली ही पंढरपूरच्या विठ्ठलाला म्हणतात, विठू माऊली, आता मलाही तुझ्या सानिध्यात घे. माझ्या हृदयात, माझ्या मनात फक्त तू, तुझाच वास.

परमेश्वराच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या भक्ताचं हे मनोगत लता मंगेशकर यांच्या तितक्याच आर्त आणि कोमल स्वरामध्ये आपण अनुभवलं. आता तीर्थक्षेत्राला भेट देऊया, ईश्वराला भेटूया. पण रसिको, आपला शरीरामध्ये वसणारा आत्मा हाच ईश्वर, त्याच्याशी संवाद साधूया.

दत्ता पाटील यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरामध्ये संगीत मधुकर पाठक यांनी दिलं होतं. आता आपल्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रत्येक भारतीयाचा मंत्र झालेलं देशभक्तीपर गीत ऐकूया. देशवीरांना वंदन करूया.

बिस्मिल अजीम अबादी यांची ही गझल आपण ऐकली समूह स्वरामध्ये. आणि याबरोबरच आजचा भक्तिधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम संपन्न होतो आहे. FM 101.4 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. आमचं हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर जगभरामध्ये कुठेही ऐकू शकता. सकाळचे 6:31 झालेत. आमचं हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट स्वरूपात पोहोचावं यासाठी नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित आहेत रुपेश पाटील आणि मुकुंद पवार. आणि प्रसारण कक्षातून आपल्याशी बोलतोय मी ऋषिकेश जाधव. आता वेळ झाली आज दिवसभरामध्ये प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी जाणून घेण्याची. सादर आहे कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 6:35 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 22वा भाग आपण ऐकू शकाल. संवादक सुमती पवार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. ऐसे अक्षरे रसिके कार्यक्रमाची वेळ 6:35. 6:40 स्वरूप कृषीवाडी रासायनिक खतांचा संतुलित वापर याविषयीच्या मालिकेचा पहिला भाग आज आम्ही प्रसारित करणार आहोत. संवादक विनायक गांगल, कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. अडावतकर ज्वेलर्स जगू आनंदी कार्यक्रम 6:45 आपण ऐकू शकाल. परिसर कार्यक्रमाची वेळ 6:50. पर्यावरण जागृती याविषयीच्या मालिकेचा आज 17वा भाग आम्ही प्रसारित करू. संवादक अलका.

चंद्रात्रे सादर करते कृष्णा शिंदे. वडनेरी सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम 6:55 आली. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकू शकाल. आपल्याशी संवाद साधतील सोनाली तेलंग. या कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:45 सुमती पवार गीतगंगा आणि 7:50 पीएनजी अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम हे प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. 8:15 मराठी भावगीतांचा आनंद आपण घेऊ शकाल गीतधारा कार्यक्रमात. सुमधुर मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम म्युझिकल मॉर्निंग सकाळी 8:30 आम्ही प्रसारित करू. सकाळी 9-10 या वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 10:00 जितेंद्र घोडके सराफ हा प्रायोजित कार्यक्रम. 10:05 मराठी मिश्र गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल गीत भारती कार्यक्रमात. श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड सकाळी 10:30. सकाळी 11:00 दिवसभर आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकाल. दरम्यान 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या, 5:30 कार्यक्रम युवावाणी, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. रात्री 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र इंग्रजी भाषेतील बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज रात्री 11:10 आम्ही एक विशेष कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. भारत सरकारच्या 12 वर्षांच्या सेवापूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका वंचितों को वरीयता हा कार्यक्रम आज रात्री 11:10 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे.

0: एफएम 101.4 मेगाहर्ट्ज वर आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाले आहेत. आता सादर आहे कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 22वा भाग आता ऐकूया. आपल्याशी संवाद साधतायत सुमती पवार आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. ऐकूया ऐसे अक्षरे रसिके.
1: नमस्कार श्रोते हो, मी सुमती पवार. हो, व्यक्तिचित्र पुलंची आज आपण ओळख करून घेतो आहे ती लखू रिसबुडची. लखू रिसबुड खरंच पुलंचे पात्र अजब आहे. तद्दन खोटारडा, ज्ञानात अर्धवटराव, तरीही नको त्या बाता मारणारा, सर्वच विषयात अज्ञान असून ज्ञानी म्हणून मिरवणारा, आपल्याला सर्वच विषयात गती आहे असा भ्रम असणारा व तसे वागणारा, सतत खोटे बोलणारा, पुस्तकाच्या दोन ओळी वाचून त्या दडपणारा, योग्यता नसताना लेखकावर टीका करणारा असा हा नायक पुलंनी इतका तपशीलवार उतरवला आहे की तो डोळ्यासमोर साक्षात साकारतो. खरंच काही लोक बघतो आपण समाजात तुटपुंजे ज्ञान असून केवळ आत्मविश्वासाच्या बळावर तरायला बघतात, पण आपली औकात काय आहे हेही ते मनातून जाणून असतात. इथे कौतुक आहे ते पुलंचं तो डोळ्यासमोर उभं करण्याचं. ती व्यक्ती अशी लेखणीतून साक्षात उतरले की ते होतं व्यक्तिचित्र. लखू बुद्धिजीवी आहे, म्हणजे उपसंपादक आहे. वास्तविक बुद्धिजीवी म्हणजे काय याचा त्यालाही नीटसा अंदाज नाही, परंतु स्वतःबद्दल बोलताना मात्र तो आमच्यासारख्या बुद्धिवादी लोकांना असे काही बोलत असतो. दैनिक आघाडी, निसाप्ताहिक लोकरंजन, मासिक जड भारत असे तीन नियतकालिके काढणाऱ्या क्रांतिकारी प्रकाशन संस्थेमध्ये तो महिना 90 रुपये पगारावर आता आहे, नोकरीला आहे. त्याचे मालक महागाई हत्याची पावती घेतात, पण

पत्ता देत नाहीत. लखू, मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी आपण एवढा त्याग करायला पाहिजे असे मानतो. 2 वर्षापूर्वी तो एम ए झाला. त्याच्या मनात वास्तविक अर्थशास्त्र घ्यायचे होते, परंतु लखूचे इंग्रजी काही तितकेसे चांगले नाही. हे गुपित फक्त त्यालाच ठाऊक होते. लखू इंटरमध्ये 5 क्लासात आला. इंग्रजी भाषेची सूत्र न जुळल्यामुळे आपल्याला 3rd क्लास मिळाला आहे हे गुपित लखूला चांगलेच माहीत होते. इंटर पास झाला त्या वर्षी त्याला चष्मा लागला आणि त्याचा त्याला प्रचंड आनंद झाला, कारण त्याने पाहिलेले बरेचसे बुद्धिवादी चष्मा लावत होते. नको तिथे तज्ज्ञाची भूमिका बजावणारे, अभ्यास नसले पण मला खूप कळते असे अर्ध दाखवणारे अर्धवट लोक समाजात खूप असतात, त्यापैकीच लखू आहे. अभ्यास नसताना नको त्या विषयावर बोलणे आपला जन्मसिद्ध हक्क आहे असा त्याचा पक्का समज होता. स्पोर्ट्समध्ये कुठलीही काही गती नसताना कदमचा बॅकहँड अजून तितका पॉवरफुल जात नाही असा प्रेक्षकात बसून त्याच्या तज्ज्ञाच्या भूमिका बजावणाऱ्याची संधी तो कधीही सोडत नसे. आपले अज्ञान झाकी चर्चा रंगवण्याची कला त्याने कॉलेजच्या जिमखान्यावर हस्तगत केली होती. कॉलेजच्या 6-7 वर्षांच्या कालावधीत कोणत्याही खेळात त्याने कधीही भाग घेतला नाही, तरीही आपल्या कॉलेजने शेवटचा सामना कसा गमावला, कसा घालवला या विषयावर तो महिनाभर बोलत होता. साहित्य, राजकारण, कला, संगीत यात शवच्छेदन हेच आपलं जीवित कार्य आहे अशी लखूने मनाशी खुणबाट बांधून ठेवली होती आणि जमेल तिथे तो या विषयावरची मते मांडत राहिला. मंडळी, धन्यवाद. सुमती पवार, नाशिक.

0: पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा 22वा भाग आज आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला सुमती पवार यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. ऐसे अक्षरे रसिके हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण काही क्षणातच. स्वरूप कृषीवाणी.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
0: मंडळी नमस्कार. सुप्रभात. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपल्या शेतीतून अधिकाधिक उत्पन्न निघावं यासाठी बळीराजा खतांचा वापर करत असतो, मात्र मर्यादित स्वरूपामध्ये रासायनिक खतांचा वापर आपण करायला हवा. कारण मातीचं आरोग्य उत्तम असेल तर शेतीतून पिकांचं उत्तम सोनं आपल्याला प्राप्त होत असतं. तेव्हा रासायनिक खतांचा संतुलित वापर या मालिकेचा आज पहिला भाग ऐकूया. आपल्याशी संवाद साधतायत विनया गांगल आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे.
3: नमस्कार मंडळी, कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया आपलं मनापासून स्वागत करते. शेतकरी बंधू भगिनींनो, शेतीमध्ये खत हा एक आवश्यक असा घटक आहे. आता सर्वप्रथम आपण असं बघूयात की खत म्हणजे नक्की काय. तर खत म्हणजे सेंद्रिय किंवा अजैविक, नैसर्गिक किंवा कृत्रिम अशी कोणतीही सामग्री जी वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या एक किंवा अनेक रासायनिक घटकांचा पुरवठा करते. शेतकरी बंधू भगिनींनो, पिकांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी 16 पोषक घटक किंवा अन्नद्रव्य ही आवश्यक असतात. या 16 पोषक घटकांमध्ये मुख्य किंवा प्राथमिक अन्नद्रव्य ज्याला नत्र अर्थात नायट्रोजन, स्फुरद अर्थात फॉस्फरस आणि पालाश म्हणजेच पोटॅशियम म्हटलं जातं. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक यांचा समावेश होतो. सूक्ष्म अन्नद्रव्य देखील वनस्पतींना द्यावी लागतात. त्यामध्ये लोह, मॅंगनीज, तांबे, जस्त, बोरॉन, क्लोरीन आदी सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखली जातात. तसेच मंडळ

0: ती हवा किंवा पाण्यापासून मिळणारी जी अन्नद्रव्ये आहेत, उदाहरणार्थ हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, या सगळ्या घटकांचा वनस्पतीच्या वाढीसाठी त्यांचं अन्नद्रव्य म्हणून उल्लेख केला जातो. आता आपल्याकडे शेतीमध्ये खतांची भूमिका ही फार महत्वाची आहे. खतं आपल्या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्न, वस्त्र, इंधन आणि पशुखाद्याची गरज भागवण्यासाठी पुरेसे शेती उत्पादन करण्यात मदत करतात. शेतकरी बंधू भगिनींनो, मातीमध्ये वनस्पतीच्या पोषक तत्वांची कमतरता वाढत आहे. अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्या पोषक तत्वांचं मातीमध्ये पुनर्भरण करण्यासाठी खतांचा वापर हा अपरिहार्य ठरतोय. खतांमध्ये वनस्पतींना वाढीसाठी आवश्यक असलेले विशिष्ट रासायनिक घटक आयनिक स्वरूपात उपलब्ध असतात. वनस्पतींची मुळं असे घटक शोषण्यास सक्षम असतात आणि त्यामुळं खतं चांगल्या अन्न उत्पादनास मदत करतात. खतं वापरताना मातीच्या विश्लेषणावर आधारित संतुलित प्रमाणात वनस्पतींचे पोषक घटक वापरणं आवश्यक आहे. संतुलित खत वापरामुळे मातीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहेच की खतांच्या प्रकारांमध्ये प्रामुख्याने जैविक खतं, रासायनिक खतं, सरळ खतं, मिश्र खतं, संयुक्त खतं, सूक्ष्म अन्नद्रव्य असलेली खतं आणि 100% विद्राव्य खतं आदींचा समावेश होतो. या खतांचा संतुलित वापर करणं, विशेषतः रासायनिक खतांचा वापर हा कमी करून इतर खतांचा वापर आपण वाढवला पाहिजे, कारण त्यामुळे सध्या आपल्या मातीची गुणवत्ता जी खालावत चाललेली आहे ती सुधारण्यास आपल्याला मदत मिळणार आहे. आणि म्हणूनच आपण कृषीवाणीमध्ये रासायनिक खतांच्या संतुलित वापराविषयीची माहितीही जाणून घेणार आहोत. तेव्हा मंडळी, कृषीवाणीत आजच्या पुरते इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत मी विनया आपली रजा घेते. नमस्कार.
1: रासायनिक खतांचा संतुलित वापर या मालिकेचा पहिला भाग आज आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला विनया गांगल यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: आम्ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. आता प्रसारित करत आहोत अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
1: श्रोते हो नमस्कार. सुप्रभात. कार्यक्रमात मी ऋषिकेश आपलं मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, आपण काळाचे तीन प्रकार शिकलो आहोत, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. पण गंमत अशी आहे की हे तीन काळ समजून घेण्याची आणि स्मृती जतन करण्याची क्षमता निसर्गानं फक्त माणसाला दिली आहे. बघा ना, एखाद्या प्राण्याला त्याचा इतिहास आठवत बसता येत नाही किंवा उद्याची चिंता करत भविष्याची आखणीही तो करत नाही. प्राणी फक्त या आजच्या क्षणात जगतात आणि म्हणूनच दुःखाचं ओझही ते फार काळ वाहत नाही. पण आपलं कसं आहे ना, आपल्याला या तीनही काळांना समजून घेण्याची जी देणगी मिळालेली आहे त्याच देणगीचं ओझं करून घ्यायची सवय माणसानं लावून घेतली आहे. माणूस कालच्या आठवणींमध्ये इतका रमतो की कधी त्या कटू असतात तर कधी गोड, आणि कधी कधी तर उद्याच्या चिंतेमध्ये माणूस इतका गुरफटून जातो की आजचा दिवस कधी हातातून निसटून जातो हे त्यालाही कळत नाही. काही जण भूतकाळातल्या गोष्टींमध्ये इतके अडकून पडतात, असं बोलायला नको होतं, असं केलं असतं तर तसंच करायला हवं होतं. आणि काही जण उद्याच्या काळजीमध्ये तर इतके घडून जातात, माझं कसं होईल, मुलांचं नोकरीचं काय, वगैरे वगैरे. या भूतकाळातल्या आणि भविष्यातल्या चिमटीमध्ये माणसाचा सगळा वर्तमान काळ पूर्ण खराब होतो. खरे तर गेलेली वेळ परत येत नाही. कितीही इच्छा असली तरी भूतकाळामध्ये बदल करता येत नाही. भविष्याबद्दल कोणीही ठाम नसतं. वर्तमानाचं मात्र तसं नसतं. वर्तमानातला प्रत्येक क्षण आपल्या हातामध्ये असतो, आपल्या मालकीचा असतो. काही व्यक्ती गतकाळामध्ये एवढ्या गुंतून जातात की समोर आलेल्या व्यक्तीचं बोलणं

त्यांना कधी उमजत नाही. अर्थात भूतकाळ आठवूच नये किंवा भविष्याबद्दल विचारच करू नये असं मात्र बिलकुल नाहीये बरं का. भूतकाळातून अनुभवांची शिदोरी घ्यावी, भविष्याकडून नियोजनाची तयारी घ्यावी आणि मगच वर्तमानामध्ये छान भरारी आपल्याला घेता येते. आपलं आयुष्य एखाद्या पुस्तकासारखंच आहे. पुढच्या पानावर काय मजकूर आहे याची माहिती आपल्याला नसते, पण जे पान सध्या उघडं आहे त्यातील सुंदर आशयाचा मजकूर मात्र आपल्याला वाचनाचा आनंद देऊ शकतो. म्हणून भूतकाळात चुका घडल्या असतील तर स्वतःला माफ करायला शिकावं. उद्या येणारच आहे, त्याच्या हसऱ्या स्वागतासाठी आज मनामध्ये रडून कसं चालेल. रसिको, शेवटी फक्त इतकंच, आपल्या आयुष्याची सुंदर भेट कोणती आहे माहिती आहे? आत्ताचा हा क्षण, हा क्षण जो भरभरून जगतो.

पण जे पान सध्या उघडं आहे त्यातील सुंदर आशयाचा मजकूर मात्र आपल्याला वाचनाचा आनंद देऊ शकतो. म्हणून भूतकाळात चुका घडल्या असतील तर स्वतःला माफ करायला शिकावं. उद्या येणारच आहे त्याच्या हसऱ्या स्वागतासाठी आज मनामध्ये रडून कसं चालेल. रसिको, शेवटी फक्त इतकंच, आपल्या आयुष्याची सुंदर भेट कोणती आहे माहिती आहे? आत्ताचा हा क्षण, हा क्षण जो भरभरून जगतो तोच तर आनंदी होतो. मग काय, भरभरून जगूया, वर्तमानामध्ये जगूया, आनंदी जगूया.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: नाती जपण्या आयुष्यभराची,
2: परंपरा ही अधिक मासाची।
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास।
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
2: 50% भरघोस सूट।
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz। सकाळचे 6:51 होत आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर। पर्यावरण जागृती या मालिकेचा 17वा भाग आता ऐकूया। आपल्याशी संवाद साधतायत अलका चंद्रात्रे। या कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे। परिसर।
4: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत प्रकाश प्रदूषण या आधुनिक काळातील वाढत्या पर्यावरणीय समस्येबद्दल। एकेकाळी रात्रीचं आकाश तारकांनी उजळलेलं असायचं। चांदण्या, मंद अंधार आणि शांतता ही रात्रीची नैसर्गिक ओळख होती। पण आज शहरांचा वाढता झगमगाट, जाहिरातींचे प्रखर दिवे, रात्रभर सुरू असणारी रोषणाई आणि इलेक्ट्रॉनिक स्क्रीनचा अतिवापर यामुळं नैसर्गिक अंधार कमी होत चाललाय। या अति आणि अनियंत्रित कृत्रिम प्रकाशामुळे निर्माण होते प्रकाश प्रदूषण। प्रकाशाचा गरजेपेक्षा जास्त किंवा चुकीच्या दिशेनं होणारा वापर म्हणजे प्रकाश प्रदूषण। ही समस्या फक्त विजेच्या अपव्ययापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी आरोग्य, पर्यावरण आणि जैवविविधतेवरही परिणाम करते। वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्या शरीरात दिवस आणि रात्रीनुसार एक जैविक घड्याळ कार्यरत असतं। रात्रीच्या अंधारात शरीरात मेलाटोनिन नावाचं संप्रेरक तयार होतं। हे संप्रेरक शांत झोप आणि शरीराच्या विश्रांतीसाठी महत्वाचं असतं। पण मोबाईल, TV, संगणक आणि प्रखर LED दिव्यांच्या सतत संपर्कामुळं या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो। यामुळं झोप न लागणं, डोळ्यांवर ताण येणं, मानसिक थकवा आणि तणाव अशा समस्या वाढू लागतात। मंडळी, प्रकाश प्रदूषणाचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर पक्षी, प्राणी आणि कीटकांवरही होतोय। अनेक स्थलांतरित पक्षी दिशा ओळखण्यासाठी चंद्रप्रकाश आणि तारकांचा आधार घेतात, पण शहरांमधील तीव्र प्रकाशामुळं त्यांची दिशाभूल होते। काही पक्षी इमारतींवर आदळतात तर काही आपल्या अधिवासापासून दूर भटकतात।

0: आहेत. रात्री सक्रिय असणारे अनेक कीटक सतत प्रकाशाभोवती फिरत राहतात, त्यामुळं त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम होतोय. याचा परिणाम अन्न साखळीवरही होऊ शकतो. समुद्र किनाऱ्यांवर अंडी घालणाऱ्या काही कासवांच्या पिल्लांनाही कृत्रिम प्रकाशामुळे समुद्राची दिशा समजत नाही, म्हणजेच प्रकाश प्रदूषण पर्यावरणीय संतुलन बिघडवत आहे. मंडळी, याचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे ऊर्जा अपव्यय. गरज नसताना सुरू असलेले दिवे, सजावटीची अतिरिक्त रोषणाई आणि अतिप्रकाश योजना यामुळं विजेचा वापर वाढतोय. वीज निर्मितीसाठी कोळसा आणि इतर इंधन जाळलं जात असल्यामुळं कार्बन उत्सर्जनही वाढतंय. म्हणजे प्रकाश प्रदूषणाचा संबंध हवामान बदलाशीही जोडला जातो. मग या समस्येवर उपाय काय? गरज नसताना दिवे बंद ठेवायला हवेत. ऊर्जा कार्यक्षम दिव्यांचा वापर करायला हवा. रात्रीच्या वेळी स्क्रीनचा वापर कमी करायला हवा आणि अनावश्यक रोषणाई टाळायला हवी. हे साधे उपाय मोठा बदल घडवू शकतात. शाळा आणि विद्यार्थीही यात महत्वाची भूमिका निभावू शकतात. ऊर्जा बचत अभियान, एक तास दिवे बंद उपक्रम, तारांगण निरीक्षण, निसर्गपूरक प्रकाश वापर यासारख्या कृतींमधून समाजात जागृती निर्माण होऊ शकते. मंडळी, अंधार म्हणजे भीती नाही, तर तो निसर्गाच्या संतुलनाचा आवश्यक भाग आहे. जर रात्रीचा नैसर्गिक अंधार हरवला तर त्याचे परिणाम संपूर्ण जीवसृष्टीला भोगावे लागू शकतात. चला तर मग प्रकाशाचा योग्य वापर करूया, ऊर्जा वाचवूया आणि पृथ्वीला पुन्हा नैसर्गिक रात्रीचा श्वास घेऊ आणि देऊया. आजच्या परिसर कार्यक्रमात इथंच थांबूया, पुन्हा भेटू नव्या विषयासह. तोपर्यंत मी अलका चंद्रात्रे आपला निरोप घेते. नमस्कार.
1: पर्यावरण जागृती या मालिकेचा 17वा भाग आपण ऐकला. आपल्याशी संवाद साधला अलका चंद्रात्रे यांनी.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आता प्रसारित करत आहोत वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरी चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
2: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
3: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल जुना गंगा पूर्णाका
3: आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
1: ऐकूया मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर. या मालिकेचा आज पहिला भाग प्रसारित करत आहोत. आपल्याशी संवाद साधतायत सोनाली तेलंग आणि या कार्यक्रमाचे सादर करते कृष्णा शिंदे. ऐकूया वडनेरे सराफ विज्ञान कट्टा.
4: विज्ञान जीवनात जय जवान जय किसान जय विज्ञान.
5: नमस्कार श्रोते हो, नाशिक आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात मी सोनाली तेलंग आपलं मनपूर्वक स्वागत करते. मनाचा प्रवास विज्ञानाच्या वाटेवर या मालिकेत आपण मानसशास्त्र, मानवी मन आणि त्यामागचे विज्ञान याविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या पहिल्या भागात मानसशास्त्र म्हणजे काय याविषयी थोडीशी चर्चा करूया. आजच्या या कार्यक्रमात आपण एक अशा विषयाशी ओळख करून घेणार आहोत जो आपल्याला कधी जाणवतो कधी अजिबात जाणवत नाही, पण आपल्या प्रत्येक विचारांवर, प्रत्येक निर्णयावर आणि प्रत्येक नात्यावर परिणाम करत असतो, तो म्हणजे मानसशास्त्र. थोडं क्षण थांबा आणि स्वतःला एक साधा प्रश्न विचारा. आज दिवसभरात तुम्ही किती वेळा विचार केला असेल, किती वेळा तुम्ही एखाद्या गोष्टीवर हसलात किंवा एखाद्या छोट्या गोष्टीने मन दुखावलं. कधीकधी आपण स्वतःलाच विचारतो, मी असं का बोललो, मला एवढा राग का आला किंवा मला एवढं का वाईट वाटतंय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्र म्हणजे मानवी मन आणि वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास. इथे वैज्ञानिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण मानसशास्त्र हे केवळ अंदाज

0: श्रद्धा किंवा अनुभवांवर नाही, तर प्रयोग, निरीक्षण आणि संशोधनावर आधारित आहे. 1879 साली जर्मनीमध्ये वेल्हम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. त्याआधी मनाचा अभ्यास हा तत्वज्ञानाच्या चौकटीत होत होता, पण वुंट यांनी मनालाही प्रयोगशाळेत आणलं आणि इथून मानसशास्त्र एक स्वतंत्र विज्ञान म्हणून उभं राहिलं. आता एक छोटं उदाहरण पाहूया. समजा तुम्ही एखादं जुनं गाणं ऐकत आहात आणि अचानक तुमचे डोळे पाणावतात. तुम्ही स्वतःलाच विचारता, असं का झालं? कारण त्या गाण्याशी तुमच्या काही आठवणी जोडलेल्या असतात, कदाचित एखादी व्यक्ती, एखादा क्षण किंवा एखादी भावना. म्हणजेच तुमचं स्मरण अर्थात मेमरी, तुमच्या भावना अर्थात इमोशन्स आणि तुमचं वर्तन अर्थात बिहेवियर, या तिन्ही गोष्टी एकत्र काम करत असतात आणि मानसशास्त्र या तिन्ही गोष्टींचा संबंध समजून घेतं. आता अजून एक उदाहरण बघूया. एक विद्यार्थी आहे, तो अभ्यास करतो पण परीक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. आपण लगेच निष्कर्ष काढतो की तो अभ्यास करत नाही, पण मानसशास्त्र थोडं खोलात जातं. ते विचारतं, त्याला परीक्षेची भीती वाटते का? त्याचा आत्मविश्वास कमी आहे का? त्याला शिकण्याची योग्य पद्धत माहिती आहे का? घरात किंवा शाळेत काही मानसिक ताण आहे का? म्हणजेच मानसशास्त्र फक्त दिसणाऱ्या वर्तनावर नाही, तर त्यामागच्या कारणावर लक्ष केंद्रित करतं आणि म्हणूनच ते इतकं प्रभावी आहे. आता प्रश्न, याचा उपयोग कुठे होतो? शिक्षण क्षेत्रात. तो कसा? तर विद्यार्थ्यांच्या शिकण्याची पद्धत समजून घेण्यासाठी मानसशास्त्राचा अतिशय सुंदर उपयोग होतो. आरोग्य क्षेत्रात, नैराश्य, चिंता, तणाव यावर उपाय शोधण्यासाठी. हे हल्लीच्या जगातले अगदी रोजच्या वापरातले आजार झालेले आहेत. व्यवसायात, ग्राहक काय विचार करतो, काय निवडतो हे समजून घेण्यासाठी. आणि आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा मानसशास्त्राचा अतिशय मोठा वाटा आहे. तो आहे आपले नाते संबंध सुधारण्यासाठी. पण सगळ्यात महत्वाचं, मानसशास्त्र आपल्याला स्वतःला समजून घेण्याची ताकद देतं. थोडा विचार करा, जर आपल्याला स्वतःच्या भावना समजल्या तर आपण इतरांनाही अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. वाद कमी होतात, संवाद अधिक स्पष्ट होतो आणि निर्णय अधिक संतुलित होतात. कधी कधी आपल्याला वाटतं समस्या बाहेर आहे, पण मानसशास्त्र आपल्याला सांगतं उत्तर कदाचित तुमच्या आतच आहे आणि म्हणूनच मन समजून घेणं म्हणजे जीवन समजून घेण्याची सुरुवात आहे. आजच्या भागात इथेच थांबूया. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगा पुन्नाका आणि आकाश पेट्रोल पंप समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. काही क्षणातच हिंदी चित्रपट गीताचा आनंद आपण घेणार आहोत.
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा,
4: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
3: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
4: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
3: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
4: यासाठी तुमची वाट बघतोय
3: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
4: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
8: आपल्या दंडे सराफांचा,
7: 5000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
7: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
7: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
9: नाती जपण्या आयुष्यभराची
10: परंपरा ही अधिक मासाची.
9: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
10: अधिक मास होणार आता अधिक खास.
9: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
10: 50% भरघोस सूट.
9: आजच भेट द्या.
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: आज रसिक हो, आज एका हरहुन्नारी प्रतिभावंत अभिनेत्रीचा जन्मदिन. आपल्या 35 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत

200 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री श्यामा यांचा आज जन्मदिन. आर पार, तराना, बरसात की रात, भाई भाई या चित्रपटातल्या भूमिकांसाठी आजही अभिनेत्री श्यामा रसिकांच्या हृदयात विराजमान आहे. त्यांच्या जन्मदिनानिमित्त ऐकूया हे भाई भाई चित्रपटातलं गाणं.

0: भाई भाई या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं हे गाणं गीता दत्त यांच्या स्वरात आपण ऐकताय. संगीत आहे मदन मोहन यांचं. सकाळचे 7:07 होत आहेत. आता 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: डॉक्टर आनंद नाडकर्णी मानसोपचार तज्ञाबरोबरच लेखक म्हणून नावाजलेले. त्यांच्या संपूर्ण साहित्यावर डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी टाकलेला प्रकाशझोत
3: व्यसनाधीन असण्यापासून ते व्यसनमुक्तीच्या मार्गावर जाताना त्याला त्याच्या कुटुंबियांना जे काही अनुभव येत गेले आणि त्यांची धडपड त्यांचा संघर्ष हे सगळं त्याच्यात आलेलं आहे. रुग्णाचं माणूस म्हणून समृद्ध होणं त्याच्यात आलेलं आहे आणि डॉक्टरचं म्हणजे एका चिकित्सकाचं जो उपचार दाता आहे त्याचा अनुभवाने समृद्ध होणं हे पण आपल्याला त्याच्यात दिसत.
2: जरूर ऐका आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात सोमवारी 8 जून रोजी संध्याकाळी ठीक 6:30 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
3: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
4: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
3: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
4: आता मी पण घेते.
5: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
6: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
7: आकाशवाणी,
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
7: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
8: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
9: आकाशवाणी पुणे, मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. सुधारित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडला जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ 3रा विजेता. आता सविस्तर बातम्या. नैऋत्य मोसमी पावसाचं काल महाराष्ट्रात आगमन झालं असून तळ कोकणात मोसमी पाऊस दाखल झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. साधारणपणे 20 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी पाऊस सक्रिय होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी पावसानं 25 मे रोजी राज्यात प्रवेश केला होता. यंदा मोसमी पावसाची वाटचाल वेगानं सुरू असून दक्षिण भारतातील संपूर्ण केरळ आणि तामिळनाडू, कर्नाटकचा अर्ध्याहून अधिक भाग तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिणेकडील प्रदेश व्यापल्यानंतर त्यानं महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. राज्यात पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात अंदाजे 1,500 एकरावरील शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले असून याबाबतचा अहवाल प्राप्त होताच तातडीनं मदत करण्यात येईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. भरणे यांनी काल पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नुकसानाबाबत पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही बारामती तालुक्यातील नुकसानग्रस्त केळी पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि लवकरात लवकर मदतीचं आश्वासन दिलं. नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करावेत. तसंच उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी प्रक्रिया सुरू करावी असे निर्देश काल नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आले. महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचं संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणं दूर करण्यासाठी नियोजित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियमाच्या वर्तमान प्रारूपाला स्थगिती देऊन सुधारित प्रारूप करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूर इथं केली. नागरिक आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येतील. त्यानंतर आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल असं सांगताना ते म्हणाले.
10: देवस्थानला 5.5 लाख हेक्टर जमीन त्या ठिकाणी मिळाव्यात आणि कुळ कायद्याचंही संरक्षण व्हावं

0: कुळाने गेलेल्या त्या कुळाने द्याव्यात अशा वेगवेगळ्या स्वरूपाचा एक कायदा महाराष्ट्र सरकारने आणण्याचा विचार केला होता आणि एक महिना काल 5 जून पर्यंत यावर देवस्थान समितीचे आक्षेप मागितले होते. मला गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्राच्या सर्व देवस्थानांनी यामध्ये भाग घेतला, त्यांनी आपापले आक्षेप सरकारकडे पाठवले. आता आम्ही विचार करतो आहे की आक्षेप फार मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून जो प्रारूप आणि जाहीर केलेला आहे ते सध्या स्थगित करतो आहे आणि राज्यामध्ये आमचे एसीएस महसूल श्री विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली 2 विभागीय आयुक्त 2 कलेक्टर 3 उपसचिव आणि 15 देवस्थानचे प्रतिनिधी यांची एक समिती तयार करून हा जो कायदा आता आला आहे, हे जे आक्षेप आले आहे, या सर्व आक्षेपाची सुनावणी घेऊन नवीन कायदा आम्ही या राज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो आहे.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेच्या सदस्यांसोबत बैठक घेऊन जागतिक अस्थिरतेच्या काळात भारताच्या आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठीच्या विविध उपाययोजना आणि कल्पनांवर चर्चा केली, तसंच जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता सुधारण्यासाठी आवश्यक विविध सुधारणांवरही चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाचा भारत आणि जगावर होणाऱ्या परिणामांबाबतही सदस्यांनी आपलं विश्लेषण सादर केलं. तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते अशा भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठं उद्योग आणि नवोद्योजकांना साथ प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल पुण्यात केलं. पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये शक्ती समिट 2026 कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार आदी व्यावसायिक उपस्थित होते. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील किल्ले रायगडावर 353 शिवराज्याभिषेक सोहळा युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी हजारो शिवभक्त उपस्थित होते. राजसदरेवर महाराजांच्या उत्सवमूर्तीस विधिवत अभिषेक केल्यानंतर सिंहासनारूढ शिवपुतळ्यावर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. इतर जिल्ह्यातही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त काल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत कारवाई पूर्ण झाली असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हे नामकरण करून घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी मुंबईत दिलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. छत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: आजचा दिवस हा स्वराज्याला छत्रपती मिळाले तो दिवस आहे आणि ज्या दिवशी संपूर्ण जगाने हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस आहे आणि मला अतिशय आनंद आहे की अशा या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा 20 फुटी ब्रॉन्झचा पुतळा, त्याचं अनावरण नवी मुंबईच्या विमानतळावर झालेलं आहे आणि मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल.
1: राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेड्या तालुक्यातील गुरनोली गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी धान खरेदीचे थकीत चुकारे, शेतीसाठी सिंचन सुविधा, धान आणि मक्याला वाढीव हमीभाव, गोदाम उभारणी, हत्तींच्या उपद्रवामुळे होणारं नुकसान, शेतीपंपांसाठी अपुरा वीज पुरवठा, नदीवरील बंधारा, तलावांचं पुनरुज्जीवन यासारख्या प्रश्नांकडे मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं. कोल्हापूर जिल्ह्यात QR कोडद्वारे अनुदानित खत वितरणास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. राज्यातील केवळ कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. योजनेच्या पहिल्याच दिवशी 5 जूनला कोल्हापूर जिल्ह्यात 1,319 खत बुकिंगसाठी QR कोड निर्माण करण्यात आले. काल प्रत्यक्ष खत वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली. या डिजिटल प्रणालीमुळे

शेतकऱ्यांना खतासाठी रांगेत उभं राहण्याची गरज राहणार नाही. कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्गाचं ड्रोन सर्वेक्षण सुरू झालं आहे. मुंबई बंगळुरू महामार्गाला लागूनच हा समांतर पर्यायी रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडून केली जात आहे. बेळगाव कोल्हापूर रेल्वे सुरू करण्याची मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित होती. अहिल्यानगर इथले निजामकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास संशोधक, हेरिटेज वॉक या उपक्रमाचे प्रेरणास्थान तथा स्नेहालयच्या 94.4 FM रेडिओ नगरचे माजी संचालक भूषण देशमुख यांचं काल निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. अहिल्यानगरच्या इतिहासाचा खडानखडा अभ्यास असलेले भूषण देशमुख यांनी नगरच्या समृद्ध इतिहासाची ओळख नागरिकांना करून देण्यासाठी अनेक वर्ष हेरिटेज वॉक हा उपक्रम सातत्यानं राबवला. त्यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून हजारो नागरिक, विद्यार्थी, संशोधक आणि इतिहासप्रेमींना नगरच्या वैभवशाली इतिहासाचं दर्शन घडलं. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं यजमान जपानचा 4-1 असा पराभव करून तिसऱ्यांदा चषक जिंकला आहे. भारतासाठी आशिष पूर्तीनं हॅट्रिक साधली तर कर्णधार केतन कुशवाहानं दुसरा गोल केला. यजमान संघाकडून गाकू नुमाडानं एकमेव गोल केला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नैऋत्य मोसमी पाऊस तळ कोकणात दाखल. पूर्व मोसमी वादळी पावसामुळे 24 जिल्ह्यात 1 लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम डिसेंबरच्या अधिवेशनात मांडलं जाणार. आणि 18 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ तिसऱ्यांदा विजेता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वाग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: त्यात तुमचा शी अहो सगळे आजारी पडतील.
1: हो चुकलं रे गड्या.
0: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
1: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
2: स्वच्छ घर स्वच्छ परिसर शुद्ध मोकळी हवा
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:22:13 झालेत.
5: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय

हिमाच्छादित एव्हरेस्टच्या पर्वतरांगा, त्यावर हलकेच पसरलेली सूर्याची किरण आणि अशा वातावरणात भरतनाट्यम नृत्य, या अद्भुत अशा दृश्याचा प्रत्यक्ष अनुभव ऐकूया संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या रविवारी 7 जूनला दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
4: अभिजात मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: Aapli Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Aapli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार, मी वासंती काळे, अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंत कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीमध्ये प्रकाशित झाले. याबाबत आपल्याला डॉक्टर सरोजकुमार मिठारी यांनी प्रस्तावना केली होती आणि 1 ते 5 खंडांची माहिती दिलेली होती. या खंडांपैकी 11वा आणि 12वा अशा 2 खंडांची ओळख आपण आजच्या भागात करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी डॉक्टर सुस्मिता खुटाळे, संपादकीय सहाय्यक महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई जिल्हा सातारा इथून आलेल्या आहेत. मॅडम, या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत.
3: नमस्कार
2: मॅडम. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली सुरू झालेला मराठी विश्वकोशाच्या खंड 11 आणि 12 यांची माहिती आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी खंड

0: अकरा याचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या प्रकाशनाबाबत आपण आम्हाला काय सांगाल?
1: आपल्याला माहिती आहे की मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असून त्यामध्ये विविध विषयातील वैविध्यपूर्ण नोंदींचा वर्णानुक्रमे समावेश आहे. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 11 बंदा ते ब्युनस एअरीज असा असून या खंडाचं प्रथम प्रकाशन 1982 साली झालं आहे. त्यामध्ये एकूण 1105 नोंदींचा समावेश आहे. हा खंड 1112 पृष्ठांचा आहे. तसंच या खंडाच्या शेवटी 60 रंगीत चित्रपत्र सुद्धा दिली आहेत. या खंडात ब या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. या खंडातील बंदा ही पहिली नोंद सुमारे 750 शब्दांची असून ती धर्म या विषयातील आहे. बंदा हे शिखांचे 10वे धर्मगुरु गुरु गोविंद सिंग यांच्यानंतर शिखांचे राजकीय आणि धार्मिक नेतृत्व करणारे व्यक्ती त्यांच्याविषयीची ही चरित्रात्मक नोंद आहे. तर ब्युनस एअरीज ही या खंडातील शेवटची नोंद सुमारे 500 शब्दांची असून ती भूगोल या विषयातील आहे. ब्युनस एअरीज हे अर्जेंटिना देशाची राजधानी, प्रमुख बंदर आणि महत्वाचं आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असलेल्या शहराची स्थळविषयक नोंद असून या नोंदीचं लेखन मोदन्या शहाणे आणि नास गाडे यांनी केलं आहे.
0: मॅडम, तुम्ही आता 11व्या खंडाचं सांगितलं की ज्याच्यात ब पासून नोंदी आहेत. आता 12वा खंड देखील आपला प्रकाशित झाला आहे, तर त्या 12व्या खंडाचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा.
1: आज आपण माहिती घेत असलेला दुसरा खंड हा मराठी विश्वकोशाचा 12वा खंड आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1985 साली झालं आहे. भंगूर तारा ते महाराष्ट्र राज्य या 12व्या खंडात एकूण 667 नोंदी आहेत आणि हा खंड सुमारे 1586 पृष्ठांचा आहे. या खंडात भ आणि म या वर्णाक्षराच्या नोंदींचा समावेश आहे. भंगूर तारा ही या खंडातली पहिली नोंद आहे. ही नोंद प्राणीविज्ञान या विषयातली आहे. एकायनो डर्माटा संघाच्या वर्गातील सामान्यतः भंगूर तारा म्हणजेच ब्रिस्टल स्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राण्यांविषयीची ही नोंद आहे. तर याच खंडातली शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य या शीर्षकाची अतिदीर्घ पण तितकीच माहितीपूर्ण आणि महत्वाची नोंद आहे. या नोंदीविषयी आपण पुढे अजून माहिती घेऊच.
0: हा, महाराष्ट्र राज्य म्हटल्यानंतर खरोखर त्याची व्याप्ती आणि खूपच मोठी माहिती असणं साहजिक आहे. आता या दोन्ही खंडांमध्ये म्हणजे 11व्या आणि 12व्या याच्यामध्ये कोणकोणत्या विषयांच्या आणि कोणत्या प्रकारच्या नोंदींचा समावेश आहे? म्हणजे मगाशी तुम्ही बचं सांगितलं आणि नंतर भ आणि मचं सांगितलं, भ ते म. तर कोणकोणत्या येतील एकंदरीतच?
1: साधारणपणे मराठी विश्वकोशात अंतर्भूत असलेल्या मानवी विद्या आणि विज्ञान व तंत्रज्ञान या दोन्ही शाखातील विविध विषयांच्या नोंदी या खंडात आहेत. त्यामध्ये मानवी विद्या विभागातील धर्म, तत्वज्ञान, कायदा, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानवशास्त्र, इतिहास, भूगोल, भाषाशास्त्र, लिपी प्रकार इत्यादी अनेक विषयांचा यामध्ये समावेश आहे. आणि अजून थोडंसं खोलात जाऊन विशेष सांगायचं तर इंग्रजी आणि युरोपीय भाषा, रशियन, आशियाई भाषा आणि साहित्य विषयातील महत्वपूर्ण लेखक, ग्रंथ, नवनवीन साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह याविषयीच्या नोंदी सुद्धा आपल्याला या खंडात वाचायला मिळतील. आणि थोडंसं भारतीय भाषा आणि साहित्य या विषयाबद्दल आपण बोलायला गेलो तर संस्कृत, मराठी, बंगाली, तेलुगू, कन्नड, असमिया, सिंधी, गुजराती भाषा आणि साहित्य विषयांच्या नोंदींचा सुद्धा या दोन्ही खंडांमध्ये समावेश आहे. आणि विज्ञान आणि तंत्रविद्या विभागातील भौतिकी, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, प्राणीविज्ञान, मानवी वैद्यक, स्थापत्य अभियांत्रिकी, उद्योग आणि व्यापार विषयातील नोंदींचा सुद्धा या खंडामध्ये समावेश आहे.
0: त्याच मोठी व्याप्ती आहे.
1: हो, त्याचबरोबर या खंडात संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषासमूह, साहित्य प्रकार, ग्रंथ, पुरस्कार आणि संस्थान विषयक अशा विविध प्रकारच्या नोंदींचा समावेश या खंडांमध्ये आहे.
0: मॅडम, तुम्ही आता म्हणालात की विविध ह्या नोंदी झालेल्या आहेत आणि केल्या जातात, तर काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी असतात, मग त्याविषयी काही विशेष माहिती आम्हाला सांगू शकाल का?
1: हो, नक्कीच. मराठी साहित्यातील महानुभाव पंथ आणि साहित्य, बाभ बोरकर, कवी बी, बालकवी, बेडेकर मालतीबाई, बेडेकर विश्राम

0: या लेखकांच्या स्वतंत्र नोंदी या खंडामध्ये आहेतच, पण त्याचबरोबर 12व्या खंडातील मराठी साहित्य ही अतिदीर्घ नोंद, म्हणजेच ज्याला विश्वकोशाच्या परिभाषेत आपण व्याप्तिलेख असं म्हणतो, या व्याप्तिलेखात मराठी साहित्याच्या प्रारंभापासून ते 1980 पर्यंतच्या काळाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये प्राचीन मराठी साहित्य या भागात प्रारंभ ते इसवी सन 1818 पर्यंत मराठी साहित्याचा इतिहास नोंदवला आहे, आणि याच नोंदीच्या दुसऱ्या भागात म्हणजे अर्वाचीन मराठी साहित्याचा आढावा घेतला आहे. त्याचबरोबर मला आवर्जून सांगायला आवडेल, आजकाल जे तरुण विविध स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतात त्यांना हे खंड अतिशय उपयुक्त आहेत, कारण ते विश्वासार्ह आणि संदर्भयुक्त माहितीचा स्रोत आहेत. मराठी विश्वकोशाच्या 12व्या खंडातील शेवटची नोंद महाराष्ट्र राज्य ही अत्यंत विचारपूर्वक आणि कौशल्याने लिहिलेली आणि संपादित केलेली ही अतिदीर्घ नोंद आहे. एका राज्याची माहिती देत असताना त्याचा प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंतचा इतिहास, भौगोलिक प्रादेशिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल आणि स्थितीचा आढावा सुद्धा घेतला आहे.
1: आपल्या श्रोत्यांनी नक्की आपल्या साईटला भेट देऊन ती माहिती आणि विश्वकोशाचा 12वा खंड, म्हणजे ज्याच्यातली महाराष्ट्र राज्य ही शेवटची नोंद पण दीर्घ आहे, तिथे नक्की भेट देऊन माहिती घ्यावी, नाही का? त्यांना ती उपयुक्त असणार आहे.
0: हो, अगदीच बरोबर. आणि अजून एक नोंद या विद्यार्थ्यांसाठी मला सांगायला खरं तर आवडेल, एक अशीच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण नोंद म्हणजे विश्वकोशाच्या 12व्या खंडातील भारत या शीर्षकाची सर्व विषय अंतर्भूत असलेली अतिशय दीर्घ नोंद आहे. या नोंदीत भारत हे देशनाम, राजकीय विभाग, त्याचे भूवैज्ञानिक इतिहास, भूवर्णन, भौगोलिक प्रदेश, मृदा, नैसर्गिक साधन संपत्ती, जलवायुमान, वनश्री, प्राणीजात, इतिहास, मानववंश, राजकीय स्थिती, देशाची स्वातंत्र्योत्तर शासन यंत्रणा, कायदे मंडळ, विधी आणि न्याय व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, आर्थिक स्थिती, अन्नधान्य उत्पादन, भारत देशातील लोक आणि समाज जीवन, धर्म आणि शिक्षण, देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कार्य आणि प्रगतीचा अतिशय विस्ताराने या नोंदीमध्ये आढावा घेतलेला आहे. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं महत्वाचा भाग जर आपण म्हणालो तर भारत चीन संघर्ष, भारत पाकिस्तान संघर्ष, भारत संरक्षण अधिनियम, भारतीय अन्न निगम, भारतीय औद्योगिक विकास बँक, वित्त नियम, कृषी संशोधन संस्था, टपाल आणि तार विभाग, या आणि अशा भारत देशातील विविध ऐतिहासिक, औद्योगिक, संशोधन, संरक्षण, आर्थिक आणि सर्व प्रकारच्या नोंदींचा समावेश असल्यामुळं हा 12वा खंड विद्यार्थी आणि अभ्यासकांच्या दृष्टीनं खरंच महत्वाचा आहे.
1: मॅडम, आता ही माहिती म्हणून झालं तर थोडं मनोरंजनात्मक किंवा असं काही वाचनीय असं छान असं पण आहे का त्यामध्ये?
0: हो, नक्कीच. विश्वकोश खंडाच्या निर्मितीच्या कामाचा पाया म्हणजे विश्वकोश खंडाची नोंद यादी आहे. त्यामध्ये कोणते विषय, त्या विषयातील कोणत्या महत्वाचे घटक असावे, ते कुणाकडनं लिहून घ्यावे, याबद्दल प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींनी खूप बारकाईनं आणि अभ्यासपूर्ण आखणी केल्याचं हे सर्व खंड आज आपण वाचत असताना आपल्या लक्षात येतं.
1: म्हणजे आकाळी केली आहे.
0: हो, आणि अगदी लहानात लहान वाटणारा विषय सुद्धा मानवी जीवनातील आणि संस्कृतीतला महत्वाचा घटक विषय असल्यामुळं तो विश्वकोशाच्या खंडातील नोंद विषय झालेला आहे. तर काही नोंदी आपण यापैकी बघूया. खेळ आणि मनोरंजन या विषयातील बाहुली ही श्रीपू गोखले यांनी लिहिलेली एक नोंद मला महत्वाची वाटतं. खरं तर बघायला गेलं तर हा खूप छोटा विषय आहे, पण छोट्या मानवी प्रतिकृतीच्या रूपातील बालकांचे खेळणे, पण तरीही त्याची उत्पत्ती, निर्मिती, जगभरातील विविध संस्कृती, समूहातलं तिचं स्वरूप आणि अतिशय सुंदर चित्रांसह माहिती या नोंदीत दिलेली आहे, ती आपण जरूर वाचावी. त्याचबरोबर बुद्धिबळ खेळाची नोंद ही अशीच, त्याच्या उत्पत्ती, इतिहास, वाटचाल आणि पद्धत, त्याचं स्वरूप, त्यातल्या वेगवेगळ्या खेळी यांची माहिती देणारी ही नोंद आहे. खर तर गणित हा आपल्या सगळ्यांचा नावडता विषय, पण तरीही खंड 11 मध्ये बीजगणित आणि बीजगणित अमूर्त या शीर्षकाच्या नोंदी सुद्धा आपण जरूर वाचाव्या. त्याचबरोबर बेकरी तंत्र ही सुद्धा अशीच एक माहितीपूर्ण आणि जवळजवळ 13 पृष्ठांची दीर्घ नोंद या खंडात आहे. म्हणजे इतिहास पूर्व काळापासून तयार झालेला पाव हा एक खाद्यपदार्थ या बेकरी तंत्रातील एक आद्य आणि जगभर लोकप्रिय असलेला पदार्थ आहे. तर या बेकरी तंत्राच्या इतिहासापासून त्यातील घटक पदार्थ, त्याची प्रक्रिया, देशोदेशीचे त्यातील बदल आणि याविषयीची विस्तृत माहिती या नोंदीत चित्रांसह दिलेली आहे. त्यामुळे ही सुद्धा एक खूप रंजक आणि माहितीपूर्ण नोंद आहे असं मी सुचवेन. अशा अनेक कुतूहल

0: वैविध्यपूर्ण आणि रंजक नोंदी या दोन्ही खंडांमध्ये आपल्याला वाचायला मिळतील. आणि अशा वैविध्यपूर्ण विषयांमुळं, लेखनातील विश्वासार्ह अभ्यासपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सगळेच खंड खरं तर वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेतच. इंटरनेट आणि विविध माध्यमातील माहिती स्त्रोत जरी असले आज उपलब्ध, तरी सुद्धा मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळे टिकून आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि या सर्व खंड किंवा या सर्व खंडातील नोंदी आपल्याला आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळावर आपल्याला सर्व खंड उपलब्ध आहेत, आपण जरूर वाचावेत.
1: डॉक्टर सुस्मिता खुटाळे मॅडम, आज आपण आमच्याकडे आलात आणि आम्हाला खूप छान माहिती मराठी विश्वकोश खंड 11 आणि 12 विषयी सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. aaplimaratihi2108@gmail.com आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी. प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन, आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. ट्यून करा FM 101.8.

शेतकरी बंधूंनो, आता सध्या वातावरणामध्ये चांगलाच बदल होताना दिसतो आहे. वातावरणात अजूनही उष्णता आहेच, मध्ये मध्ये आभाळ येत आहे आणि थोडा थोडा पाऊसही जाणवतोय. तर अशा वातावरणात फळपिकं जे आहेत त्यांची काळजी घेणं खूपच महत्वाचं असतं आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय हॅलो किसानवाणीचा घेतला आहे. बदलत्या वातावरणात फळपिकांचं व्यवस्थापन याविषयी आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापिका श्वेतांबरी सोमवंशी. याबद्दल आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. मंगळवारी म्हणजेच 9 तारखेला दुपारी 2:30 ते 3 या वेळेत 234-27-73 आणि 295-07-72 या नंबरवर करा मग फोन. हॅलो किसानवाणी.

प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन. आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आपण ऐकताय FM 101.4 MHz. आनंद घेऊया सुरेश भट यांच्यासोबत दुर्भावगीताचा, स्वर आशा भोसले यांचा, संगीत साज पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा.

रसिको, प्रसन्न सकाळ उगवली, पण सुरेश भटांचं हे रात्रीच्या शीतल चांदण्यांमध्ये आपल्याला प्रवास करायला लावणारं गाणं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं स्वर चांदणं आपल्यावर जे या गाण्यांच्या रूपातून बरसलं, खरोखर अत्यंत मनाला मोहून टाकणारा हा आशा भोसले यांचा आवाज. आता आपण ऐकलं हे सुमधुर असं भावगीत. आकाशवाणीचं नाशिक केंद्र आपण ऐकताय. FM 101.4 MHz वर सकाळचे 7:45 झाले आहेत.

0: FM 101.4 MHz वराम ही आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:46 झालेत. आता लागोपाठ 2 कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुरुवातीला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम ऐकूया.
1: प्रसारित करीत आहोत नव्या दर्जेदार गीतांचा बहारदार कार्यक्रम सुमती पवार गीतगंगा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक आणि धमाकेदार जाहिरातींचे निर्माते प्राईम मीडिया नाशिक. मंडळी, सुमती पवार गीतगंगा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वनराई वाढवू चला रे हे गीत. गीतकार सुमती पवार, संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर. ऐकूया तर वनराई वाढवू चला रे हे गीत.

0: मंडळी, आत्ताच आपण सुमती पवार गीतगंगा या प्रायोजित कार्यक्रमात वनराई वाढवू चला रे हे गीत ऐकले. गीतकार होत्या सुमती पवार, संगीतकार आणि गायक संजय किल्लेदार, संकल्पना आणि निर्मिती उत्तम कोळगावकर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण संजय किल्लेदार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशक आणि धमाकेदार जाहिरातींचे निर्माते प्राईम मीडिया नाशिक. मंडळी, याबरोबरच आजचा आपला सुमती पवार गीतगंगा हा प्रायोजित कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. नमस्कार.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार
2: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्या सोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
5: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे

0: छोटं असतं, तीन वेड्याचं असतं, पण ते पाच सहा वेड्याचं असतं.
1: हो
0: ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे, ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं.
1: अच्छा,
0: म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवाय का म्हणतात, म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो, मग तो घेऊ तसा आहे. 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो, चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजणा नटण्याकरता आहे, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्याकरताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणी विकली जातात चांगल्या प्रकारे, आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकली जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या सावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
2: आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही बोलत आहोत FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशन वर. जगभरामध्ये कुठेही आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता. रसिको, सकाळ झाली की नवे आशेचे कोवळी किरण मनामध्ये डोकावते, कालच्या चिंता आणि थकवा हळूहळू मागे पडू लागतो आणि पक्ष्यांच्या गुंजारवासोबतच मनही हलकं होतं. थोडीशी सकारात्मकता आणि कृतज्ञता मनात ठेवली की आपला दिवस हा सुंदर होतो. सकाळ म्हणजे फक्त वेळेची सुरुवात नाही, तर ती असते एका नव्या संधीची सुरुवात. प्रत्येक सकाळ आपल्याला पुन्हा एकदा सांगत असते की एकदा प्रयत्न करून बघ. आजची सुंदर सकाळही याच पद्धतीची.

शांताराम नांदगावकर यांचं हे गाणं साधना सरगम यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत साधिनाथ मुखर्जी यांचं होतं. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर आपण सुरुवात करावी याचं कोणतंही गणित नाही. या अर्थाचं सदानंद डबीर यांचं हे अत्यंत भावमधुर अर्थ सांगणारं गाणं अरुण दाते यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांनी दिलं होतं. गीतधारा कार्यक्रमात रसिक हो, एक छोटीशी विश्रांती घेऊया.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.
4: नाती जपण्या आयुष्यभराची
5: परंपरा ही अधिक मासाची.
4: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
5: अधिक मास होणार आता अधिक खास.
4: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
5: 50% भरघोस सूट.
4: आजच भेट द्या.
5: विश्वास नाशिककरांचा.
4: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
6: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
7: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
6: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
7: यासाठी तुमची वाट बघतोय
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
7: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
8: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
9: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला,
8: वाणिज्य,
9: विज्ञान
8: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
9: संपर्क
8: 9423531969 किंवा 8275858 419.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
2: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
2: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
2: दंडे गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
5: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
4: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
5: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
4: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
5: यासाठी तुमची वाट बघतोय
4: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
5: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
6: मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हकला हकला फिरी येते पिकावर. अशी या चंचल मनाविषयी बहिणा

बाई चौधरी यांनी आपल्या काव्यामधून महती सांगितली आहे. मन आपलं नियंत्रण आपलं, पण एखाद्या द्वाड मुलासारखं हे मन इथं तिथं धाव घेतं. या स्वतःच्या मनाशी कधीतरी निवांतपणे आपण केलेलं हितगुज कसं असतं बरं? कवी सौमित्र यांच्या या भावना आशा भोसले यांच्या स्वरात.

0: अर्षा भोसले यांच्या स्वरामध्ये सौमित्र यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांनी दिलं होतं.
1: नाती जपण्या आयुष्यभराची
2: परंपरा ही अधिक मासाची.
1: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास.
1: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट.
1: आजच भेट द्या
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
4: बजेटचं काय?
3: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
4: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
5: अटी व शर्ती लागू.
0: गीतधारा हा सुमधुर भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. आता मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेऊया. कार्यक्रम म्युझिकल मॉर्निंग.

रसिको नमस्कार. रसिको मराठी माणसाच्या भावना, त्याची संस्कृती, संघर्ष, जीवन यांचा आरसा म्हणजे आपला मराठी सिनेमा. मराठी सिनेसृष्टीला समृद्ध आशय आणि तितक्याच भारदस्त व्यक्तिमत्वांनी बहर आणला आहे. मराठी चित्रपटांच्या या समृद्ध वाटचालीतील काही चित्रपटांनी तर आपलं नाव भारतीय सिनेसृष्टीमध्ये कोरलेलं आहे. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील 10 अजरामर चित्रपटांविषयी जाणून घेऊया आणि त्यांच्या त्या चित्रपटातल्या गाण्यांचा आनंद घेऊया. कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं 1954 राष्ट्रीय सुवर्ण पदक मिळवणारा पहिला मराठी चित्रपट श्यामची आई या चित्रपटातलं.

श्यामची मराठी माणसाचा अभिमान या चित्रपटाचे दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी मोठा आर्थिक

एक धोका पत्करला होता, कारण एका आई आणि मुलाच्या नात्यावरची ही कथा त्या काळी प्रेक्षकांना आवडेल का नाही याबद्दल शाश्वती नव्हती. पण घडलं उलटच, आणि इतिहास साक्षीदार आहे. 1954 राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळवणारा हा पहिला मराठी चित्रपट ठरला. आणि श्यामची या चित्रपटाबद्दल सांगायचं तर हा केवळ चित्रपट नाहीये, तो बालपणीचा संस्कार आहे.

रसिक हो, आजच्या काळामध्ये बायोपिक हा लोकप्रिय प्रकार आहे, पण मराठीमध्ये हा प्रयोग खूप आधी झालेला आहे. शाहीर होनाजी बाळा यांच्या आयुष्यावर आधारित एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोक थिएटरमध्ये या चित्रपटासोबतच गुणगुणत असायचे. आणि आजही या चित्रपटातली गाणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.

दाई सुई चपला राजसा, दाई सुई चपला राजसा, तुला कुठ पाहू र तुला कुठ पाहू।

शाहीर होनाजी बाळा यांच्या जीवनावर आधारित अमर भोपाळी हा चित्रपट नव्हता तर तो मराठी संगीताचा उत्सव होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

श्रोतेहो 1970 चा काळ, लोक चित्रपट पाहायला बैलगाडीतून सायकलीवरून आणि अगदी पायी चालत चित्रपट पाहायला यायला लागले. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये लोकमान्यता मिळालेल्या सुपरस्टारचा विचार केला तर पहिलं नाव हमखास घेतलं जातं, ते म्हणजे दादा कोंडके यांचं. कारण की महाराष्ट्राला सोंगाड्या या चित्रपटातून नवा हिरो मिळाला.

रसिक हो, आता पुढच्या चित्रपटाकडे वळूया. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात देखण्या चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे पिंजरा. एका आदर्शवादी शिक्षकाची आणि एका तमाशा कलावंतिणीची ही कथा. व्ही शांताराम यांनी या चित्रपटाची निर्मिती इतकी अप्रतिम केलेली आहे की मराठी चित्रपटसृष्टीमधला मैलाचा दगड म्हणून आजही पिंजरा चित्रपटाला समीक्षकांनी मानाचं स्थान दिलंय.

रसिको, पिंजरा चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटांमधले अनेक पोशाख आणि सेट्स हे हाताने तयार करण्यात आलेले होते.

0: मराठी सिनेसृष्टीतले दोन दिग्गज कलाकार निळू फुले आणि श्रीराम लागू या दोन कलाकारांच्या कसदार अभिनयाचा सामना आपल्याला पाहायला मिळाला सामना या चित्रपटामध्ये. ग्रामीण राजकारणावरील सर्वोत्तम चित्रपटामध्ये सामना या चित्रपटाचं नाव घेतलं जातं.
1: दडलंय काय या मुकुटा खाली, दडलंय काय छोकरा तुम कहां है, हम यहां है, कपड़े के नीचे सोया है छोकरा, तुम देख सकता है

0: ना दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते
1: दादाच लग्न आहे येत्या सोमवारी पाहुण्यांसाठी आतापासून।
2: रसिको सामना हा चित्रपट म्हणजे व्यवस्थेला विचारलेला प्रश्न होता। आता पुढच्या चित्रपटाकडे वळूया। आदिवासी लोकांचं जगणं त्यांची कला यांचं उत्तम दर्शन यांचा उत्तम नमुना म्हणजे जैत रे जैत हा चित्रपट।

जयत रे जयत या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातली गाणी, कारण या चित्रपटातल्या गाण्यांमधूनच कथानक पुढं सरकत जातं. मराठी सिनेसृष्टीतलं एक या चित्रपटातल्या गाण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अद्भुत सृजनशील संगीताचा नमुना जयत रे जयत.

म्युझिकल मॉर्निंग हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. रसिक हो कार्यक्रमात छोटीशी विश्रांती. कमी व्याजाने

0: ते देखील आपने वाह
1: फसला अनोख्या पासून बचाव करा
2: आरबीआय सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अरे वा, खूप दिवसांनी.
2: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
1: अहो तेच 60 रुपये.
2: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
1: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
2: आणि दुसरी?
1: अहो, डिजिटल पेमेंट करा यूपीआय ने.
2: अरे वा यार, यूपीआय ने तर वाचवलं.
1: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
5: म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमामध्ये रसिक हो, आज आपण मराठी सिनेसृष्टीतल्या 10 अजरामर चित्रपटांतली गाणी ऐकत आहोत. रसिक हो, काळ सरकला, सिनेसृष्टीमधले अनेक बदल झाले, तंत्रज्ञानामुळेही अनेक बदल झाले, पण एक असा चित्रपट जो आजही टीव्हीवर सुरू झाला की आपण हमखास तो पाहतो, खळखळून हसतो. या चित्रपटांमधला एक संवाद मात्र सगळ्यांना माहिती आहे, धनंजय माने इथंच राहतात का. या एकाच संवादानं आजही जी भुरळ सोशल मीडियामध्ये घातली आहे ती खरोखरच अप्रतिम आहे. आणि चित्रपट आपण ओळखला असेलच अशी ही बनवा बनवी.

रसिक हो, आता एका पुढच्या चित्रपटाविषयी बोलूया. सन 2000 नंतर मराठी चित्रपटसृष्टी आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यावेळी एका चित्रपटानं नवी आशा निर्माण केली. मराठी चित्रपटाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्याचं काम एका चित्रपटानं केलं. एका संवेदनशील हळूवार नात्याची कहाणी दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला. मराठी सिनेमामध्ये श्वास फुंकणारा हा चित्रपट राष्ट्रपती पुरस्काराला गवसणी घालणारा ठरला. चित्रपट एव्हान आपण ओळखला असेलच. आजोबा आणि नातू यांच्यामधला भावनिक ओलावा, यांच्यामधला संबंध दाखवणारा चित्रपट श्वास.

0: महत्वाचे ऋतू कुठले?
1: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
0: शहरातली मनोरंजनाची ठिकाण कुठली?
1: नाट्यगृह, बागा, देवळे. आपण कधी जायचंय बघायला शहरात?
2: ए वर्षा, काय झालं बा?
3: मला दिसणार नाही.
2: असं का वाटलं तुला?
3: तुम्ही मला सारखे सारखे डोळे बंद करायला का लावता? दिसलं नाही तरी चालेल असं का म्हणता? आजोबा सारखे मला जवळ का घेतात? मुख्य का घेतात?
2: अरे त्यांना तुझी काळजी वाटत असेल.
3: मला माहितीये मला दिसणार नाहीये.
2: मुलाला कल्पना दिली का? दे
0: काय म्हणतो त्याला काय फरक पडतोय?

0: रसिक हो, कमी बजेट असूनही एक चित्रपट कसा यशस्वी होतो याची कहाणी म्हणजे श्वास।
1: आपल्याला दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायला
2: पण दिसेल
1: नाही।
0: आजोबा आणि नातवाच्या हृदयस्पर्शी संबंधांची कहाणी म्हणजे श्वास आणि हा चित्रपट, या चित्रपटानं पुन्हा एकदा मराठी सिनेमाला राष्ट्रीय चर्चेमध्ये आणलं होतं। तर हा एक आपल्या मराठी चित्रपटसृष्टीमधला मैलाचा दगड म्हणता येईल असा चित्रपट। रसिको, पुढच्या चित्रपटाकडे वळूया। तमाशा आणि त्यामधल्या कलावंतांच्या संघर्षाची कथा म्हणजे चित्रपट नटरंग। संगीतकार अजय अतुल यांनी दिलेलं चित्रपट संगीत हे प्रचंड गाजलं होतं आणि या चित्रपटामधल्या लावण्या या अक्षरशः लोकप्रिय झाल्या होत्या। सुप्रसिद्ध साहित्यिक आनंद यादव यांच्या कादंबरीवर आधारित नटरंग हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता। या चित्रपटातलं हे गाणं

आणि रसिको आपल्या आजच्या या कार्यक्रमातला शेवटचा चित्रपट त्याबद्दल आपण आता बोलूया. मराठी चित्रपटांच्या इतिहासामध्ये क्रांती घडवणारे एक नाव, मराठी चित्रपटांमध्ये सर्वाधिक यशस्वी चित्रपटांपैकी एक चित्रपट, ज्या चित्रपटाची केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर देशभर चर्चा झाली आणि तो चित्रपट म्हणजे सैराट. या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातले अनेक कलाकार हे व्यावसायिक कलाकार नव्हते. अजय अतुल यांच्या संगीतानं या चित्रपटांमधल्या गाण्यांनी अक्षरशः तरुणाईला वेड लावलं आणि लोकांनी अक्षरशः हा चित्रपट डोक्यावर घेतला. जाती व्यवस्थेवर भाष्य करणारा हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीतला मैलाचा दगड ठरला.

श्रोतेहो, आईच्या संस्कारांपासून सुरू झालेला आपल्या मराठी चित्रपटसृष्टीचा हा प्रवास, तमाशा, ग्रामीण राजकारण, विनोद असेल, संघर्ष, कला, प्रेम, समाजव्यवस्था इथपर्यंत आपल्याला घेऊन आलाय. विषयांची विविधता हा मराठी चित्रपटसृष्टीची ताकद आहे. आपण आज श्यामची आई, अमर भोपाळी, सोंगाड्या, पिंजरा, सामना, जैत रे जैत अशी ही बनवा बनवी, श्वास, नटरंग आणि सैराट या चित्रपटांविषयी बोललो. पुढच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा अशा एका नवीन माहितीसह पुन्हा भेटूया म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

म्युझिकल मॉर्निंग हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 9 वाजतायत, आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेऊया.

विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आतापर्यंत आनंद घेतला. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 10 वाजले आहेत. सकाळी 10:05 गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळचे 10

0: मजलेत आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ।
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार। श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत। श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे। संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते। श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते। जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते। पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते। श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे। आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे। इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात। या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन 2 लाईन 3 लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते। अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल। त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे। एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे। एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे। घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही। तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे। आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748। आमचे लँडलाईन नंबर्स 0202 44 78 286 किंवा शून्य

प्रत्येक रसिकाच्या हृदयाचं स्पंदन. आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण जे आपण ऐकताय FM 101.4 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर जगभरात कुठेही.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 10:06 होत आहेत. आता मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. गीत भारती

0: जगदीश केवडकर यांची लावणी आपण ऐकली. सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात, संगीत वसंत पवार यांनी दिलं होतं. गीत भारती कार्यक्रमात छोटीशी विश्रांती.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
6: आपल्या दंडे सराफांचा,
5: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
6: शिवाय मजुरीवर 25% सूट.
5: महोत्सव 15 जून पर्यंत.
6: दंडे गोल्ड अँड डायमंड्स,
5: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
7: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
8: फसला अनुख्यापासून बचाव करा.
9: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
10: नाती जपण्या आयुष्यभराची,
11: परंपरा ही अधिक मासाची.
10: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
11: अधिक मास होणार आता अधिक खास.
10: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
11: 50% भरघोस सूट.
10: आजच भेट द्या
11: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
12: ऐकत राहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

शाहीर विठ्ठल उमापाणीसह कलाकारांनी गायलेलं हे पारंपरिक लोकगीत आपण ऐकलं. गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताय. श्रोतेहो, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी आता आपल्या राज्यामध्ये जागोजागी कोसळत आहेत. शेतमालाच्या साठवणुकीची कामं आता शेतकरी राजा करतोय. अवकाळी पावसामुळं खरं तर होणारी धावपळ आणि त्यामुळं जी धांदल उडते, जी फजिती होते, त्यावरून सुद्धा आपल्या मराठी चित्रपटांमध्ये काही गाणी लिहिली गेलेली आहेत. असंच एक गाणं आपण आता ऐकूया. वरात या चित्रपटातलं हे गीत आहे.

0: रसिको, अवकाळी पावसासाठी ग्रामीण बोलीभाषेमध्ये बुरुंगट हा शब्द योजलेला आहे आणि या गीतामध्ये सुद्धा गीतकार प्रभाकर नायक यांनी समर्पकपणे अवकाळी पावसासाठी बुरुंगट हा शब्द योजून जी गंमत आणली आहे ती खूप छान आहे, सुंदर आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं वरात या चित्रपटातलं बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केलेलं प्रभाकर नायक यांचं गीत आपण ऐकलं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
4: केकेवाग शिक्षण संस्थेचे कला
3: वाणिज्य
4: विज्ञान
3: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: संपर्क
3: 9423531969 किंवा 8275585
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स, जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
10: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
11: अटी व शर्ती लागू.
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
5: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
6: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
5: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
6: यासाठी तुमची वाट बघतोय
5: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: नाती जपण्या आयुष्यभराची
12: परंपरा ही अधिक मासाची.
7: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
12: अधिक मास होणार आता अधिक खास.
7: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
12: 50% भरघोस सूट.
7: आजच भेट द्या.
12: विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
9: बजेटचं काय?
8: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
10: तुमच्या स्वप्नांना द्या

0: परीक्षक फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक. नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
3: किकीवाक शिक्षण संस्थेचे कला,
2: वाणिज्य,
3: विज्ञान
2: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc आणि MSc बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: संपर्क
2: 9423531969 किंवा 8275854 1 9.
4: अरे वा, खूप दिवसांनी.
5: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
4: अहो तेच 60 रुपये.
5: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
4: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली, अर्धी दाढी करून घ्या.
5: आणि दुसरी?
4: अहो, डिजिटल पेमेंट करा UPI ने.
5: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
4: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
6: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
7: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
8: नाती जपण्या आयुष्यभराची
9: परंपरा ही अधिक मासाची.
8: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
9: अधिक मास होणार आता अधिक खास.
8: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
9: 50% भरघोस सूट.
8: आजच भेट द्या
9: विश्वास नाशिककरांचा.
8: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
10: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
11: बजेटचं काय?
10: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध. त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
12: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
13: अटी व शर्ती लागू.
14: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
2: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
2: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
15: ऐकत रहावी अशी सुमधुर गाणी ऐकवते नाशिक आकाशवाणी.

बळीराजानं पावसाला घातलेली ही आरतसाद आपण ऐकली प्रल्हाद शिंदे आणि सहकलाकारांच्या स्वरात. र वा दिघे यांचं हे लोकगीत आपण गीतभारती कार्यक्रमाच्या शेवटी ऐकलं. याबरोबरच आजचा हा गीतभारती कार्यक्रम संपन्न होतो आहे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपली आवड. रसिक हो नमस्कार. आपले आवड कार्यक्रम ऐकणारे आमच्या असंख्य रसिक श्रोत्यांना ऋषिकेशचा मनपूर्वक नमस्कार. रसिक हो, आपल्या मराठी चित्रपटांनी रसिकांच्या हृदयामध्ये अढळ स्थान मिळवलं आहे. यामध्ये जेवढा वाटा कथानकाचा आहे तितकंच श्रेय चित्रपट गीतांचं सुद्धा आहे, कारण मराठी चित्रपटातल्या गाण्यांनी रसिकांच्या हृदयाला साथ घातली, रसिकांच्या सुखदुःखांच्या भावनांना साथ दिली. मराठी चित्रपटातल्या गाण्यांनी काळाच्या मर्यादा कधीच ओलांडल्या आहेत आणि त्यामुळं कैक वर्ष सरली आहेत.

पण रसिकांच्या ओठांवर ही गाणी आजही रेंगाळतात. आमच्या रसिकांनाही ही गाणी भुरळ घालतात, त्यामुळे पत्र आणि ईमेलच्या माध्यमातून ही गाणी आमच्यापर्यंत ते कळवतात आणि आपली आवड कार्यक्रमाला बहार येतो. तर आता ऐकूया असंच एक नितांत सुंदर गाणं जानकी चित्रपटातलं. लता मंगेशकर यांचा स्वर, सुधीर मोघे यांचं गीत, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. या गाण्यासाठी हे पत्र आम्हाला प्राप्त झालंय. जांभरून तालुका अर्धापूरचे श्रोते आहेत दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि परभणीहून गणेश हारगावकर यांना ऐकवित आहोत जानकी चित्रपटातलं गाणं. आपल्या आजच्या कार्यक्रमातलं हे पहिलं गाणं.

मराठी चित्रपटातली गाणी ही अशी काळजाला हात घालणारी, डोळ्यामध्ये पाणी आणणारी, मराठी चित्रपटातली गाणी निसर्गामध्ये रममान करणारी सुद्धा आहेत. सध्या पावसाचे दिवस आता सुरू होणार आहेत, त्यामुळे जे पावसाळी वातावरण असतं त्या पावसाळी वातावरणामध्ये आपल्याला अलगद घेऊन जाणारं गाणं आता ऐकूया. हे गाणं आहे हा खेळ सावल्यांचा, या चित्रपटातलं. सुधीर मोघे यांचं गाणं, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, आशा भोसले आणि अनुराधा पोडवाल यांच्या युगलस्वरातलं हे गाणं आता आपण ऐकणार आहोत. या गाण्यासाठी आम्हाला हा ईमेल प्राप्त झाला आहे. नसवाला चौक मलकापूरचे हे श्रोते आहेत, संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय कुमार चौहान, तसंच जत जिल्हा सांगलीचे आमचे श्रोते आहेत राम कुलकर्णी आणि श्याम कुलकर्णी. ऐकवित आहोत हा खेळ सावल्यांचा, चित्रपटातलं गाणं.

आता ऐकूया जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचं गाणं, जे संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी. या गाण्यासाठी आम्हाला हे पत्र प्राप्त झालं आहे. पत्र आहे कोरडगावचे श्रोते आहेत, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर अर्थात अहिल्यानगरचे हे श्रोते आहेत. नानासाहेब घोगरे, द्वारकाबाई, अनिता, उज्ज्वला, वैष्णवी, वैभव, साक्षी, साईनाथ, योगेंद्र घोगरे आणि कृष्णा पारवे या आमच्या श्रोत्यांना ऐकायचं आहे जगाच्या पाठी.

वर या चित्रपटातलं गाणं. रसिक हो, मराठी चित्रपटातली गाणी मनाला भिडतात. ही गाणी जुनी होतात पण ती हवी हवीशी वाटतात. याचं कारण आहे या गाण्यांसाठी अर्थगर्भित अशा शब्दांची जी योजना गीतकारांनी केली आहे ना, त्याला खरोखर तोड नाही आहे. आता ऐकूया जगाच्या पाठीवर चित्रपटातलं असंच एक गाणं ज्यामध्ये विरोधाभास आहे. यामध्ये जी नायिका डोळे नाही आहेत पण ती प्रियकराला मनाच्या पातळीवरती पाहते, त्याचा सहवास ती मिळवते, यामधून जे उत्कट प्रेम, नितळ समर्पण आणि सुरेल संगीत जे या गीताला लाभलेलं आहे ना, ते खरोखर अवर्णनीय आहे. आपण ऐकूया जगाच्या पाठीवर चित्रपटातलं गाणं.

जगाच्या पाठीवर चित्रपटातल्या गीतानंतर आता त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाच्या या आमच्या श्रोत्यांकडून हा ईमेल आम्हाला प्राप्त झाला आहे. श्रोत्या आहेत श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली, सयाजी वरुटे, कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे आमचे हे श्रोते आहेत. हसूर जुमा दुमाला तालुका करवीर जिल्हा कोल्हापूरचे या आमच्या श्रोत्यांना ऐकायचं आहे जयित रे जयित या चित्रपटातलं निसर्ग कवी नाथू महानोर यांचं गाणं. आशा भोसले आणि सहकलाकारांच्या स्वरातलं हे गाणं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलंय. तर श्रोतेहो चला आपणही जाऊया खुल्या मैदानामध्ये नितळ आकाशाखाली ज्या नभामध्ये आता पाणी घेऊन ढग आलेले आहेत आणि ते आपल्यावर बरसत आहेत असा अनुभव तुम्हाला हे गाणं ऐकताना नक्कीच होईल. जयित्रे जयित चित्रपटातलं हे गाणं ऐकूया.

जयित रे जय चित्रपटातल्या गीतानंतर आता देवमाणूस या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकवित आहोत. आशा भोसले आणि सहकलाकारांचा स्वर आणि या गीतासाठी संगीतसाज सुधीर फडके यांचा आहे. धामणगाव तालुका इगतपुरीचे आमचे श्रोते आहेत रामहरी वाघ, अंजनाबाई वाघ, सुदामराव वाघ, यमुनाबाई, गणेश, गोकुळ, दत्ता, संजय, तानाजी, स्वरा, सायली, परी आणि शुभांश या आमच्या श्रोत्यांना ऐकवित आहोत देवमाणूस चित्रपटातलं गाणं.

दा जिबा मोर घोड्यावर बसल्या बसल्या अंगाला अंग लागत आणि होती गुदगुल्या. बाळपणीच्या इति आठवणी फार मागल्या.

देवमाणूस या चित्रपटातलं गीत रसिक हो आपण ऐकलं आणि आता आपण कार्यक्रमातलं शेवटचं गाणं ऐकणार आहोत. रसिक हो ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं अलीकडेच निधन झालं. आपल्या मधुर सात्विक स्वरानं सुमन कल्याणपूर यांचा सुमन सुगंध आपण सगळ्यांनीच अनुभवला आहे. तेव्हा आता आपली आवड कार्यक्रमाची सांगता आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातल्या त्याच त्या सुप्रसिद्ध अशा गीतानं करूया. हे गाणं आहे मधुसूदन कालेलकर यांचं, जे संगीतबद्ध केलं आहे एन दत्ता यांनी. या गाण्यासाठी आम्हाला हा ईमेल प्राप्त झाला आहे. कबनूर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते आहेत रेवण भांबिष्टे, अनिता भांबिष्टे आणि राहुल भांबिष्टे, अतुल गौतमी धम्मदिना, अरुण कांबळे, एडी कांबळे या आमच्या श्रोत्यांना ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातलं हे गाणं आणि आपल्या आजच्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं.

0: ओर भाषेचा करू लटकतनो त्या पोळी.
1: महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये माझ्या खूप बळीराजांनी आत्महत्या केली, माझ्या मायानं आत्महत्या केली. का क्या करती है लड़कियां, का क्या करती है बच्चिया, क्या करती है माँ, क्या करती है बहन.
0: दोर फाशीचा पोरी.

विदर्भामधून आपण खानदेशात येतो. बोली भाषा बदलते, बोली भाषा बदलते, भावना बदलत नाही. गहू दयास बाजरी दयास कळते ना भाषा. मी महाराष्ट्रातील भाषा बोलतोय, आफ्रिकेतली हिब्रू भाषा बोलत नाही. आता असं झालंय की त्या गावातून सुद्धा खानदेशातून जर मराठी माणूस मुंबईमध्ये आला की तो आयराणी बोलीभाषा विसरतो आणि तो सहज म्हणतो की मला भाषाच येत नाही. भाषेला विसरणं म्हणजे आईला विसरण्यासारखं आहे ना. बोलतच ना, काय बात आहे. लव यू दादा, लव यू, खूप लव यू.

0: आपल्या लोकगीतामध्ये ताई म्हणाल्या की पूर्वीसारखे नाते संबंध राहिले नाही आहे.
1: बहुत बढिया.
0: बदललं सगळं, बदलत चाललंय सगळं. आपण मग फ्लॅटमध्ये आलो आणि फ्लॅट झालो की जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. जुन्या गाठोड्यातून काढलेला हा चुरगलेला सदरा नाही आहे, चेहरा आहे माझा. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. नात्यांची स्त्री उलटी फिरत गेली आणि गुढ्या वाढत गेल्या. आकाशवाणीच्या वतीनं, विविध भारतीच्या वतीनं हा जो सृजन तेचा कार्यक्रम आहे ना, हा खरं तर काळजाचा कार्यक्रम आहे. आपण सगळे एकत्र यासाठी जमलेलो आहोत. एकत्र यासाठी येतो की नातेसंबंध पुन्हा आपल्याला सांगता येतील, सांगता आली पाहिजे. माय माती

0: यशाचा अद्भुत प्रवास त्या आज आपल्याला सांगणार आहेत. मंडळी, एव्हरेस्ट शिखर हे जगातलं सर्वात उंच शिखर आहे. हे शिखर सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. पण या गुरु आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करून आपल्या कलेचा झेंडा या हिमाच्छादित पर्वतरांगांच्या कुशीत उमटवला आहे. या आगळ्या वेगळ्या कामगिरीमागील प्रेरणा, एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंतचा त्यांचा प्रवास, प्रतिकूल वातावरणात नृत्य सादर करण्याचा अनुभव आणि या यशामागील त्यांची मेहनत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत केलीये ऐश्वर्या बेहरे यांनी, ऐकूया. नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या भेटीला आलेले आहेत भरतनाट्यम कलाकार संयोगिता पाटील आणि त्यांची शिष्या मिताली महाराज. एक खूप वेगळा असा विक्रम करून या आलेले आहेत आणि त्याबद्दलचीच बातचीत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम संयोगिता आणि मिताली, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती भरतनाट्यम, खर तर खूप वेगळा असा हा विक्रम आहे. मुळात विचारायचं असं आहे संयोगिता तुला की ही संकल्पना सुचली कशी?
1: हा, ऍक्च्युली ही संकल्पना मी एकदा घरात मी माझे मामा आणि मम्मी बोलत बसलो होतो. जस्ट गिनीज रेकॉर्ड झालं होतं आमचं त्यावेळेला दुसरं.
0: बरोबर.
1: आणि असं बसलो होतो आम्ही आणि त्यावेळेला मला मामा म्हणाले की आता सयू तू एव्हरेस्टवर डान्स कर. मग मी म्हटलं हो मामा चालेल. म्हटलं एव्हरेस्टवर करते मी, वरून हेलिकॉप्टरने उतरते, तिथं डान्स करते, पुन्हा बसते आणि येते. मी काय ट्रेक करणार नाही असं मी त्यांना चेष्टेत म्हणाले आणि तो विषय तिथंच आमचा थांबला होता. पण नंतर काही वर्ष मग माझ्या डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो चालू असायचा किंवा मम्मीची मग नंतर तिची मात्र स्ट्रॉंग विश बनली ती की आता हिनं केलं पाहिजे तिथं म्हणून. त्यामुळे ती त्याचा उगम तेव्हा तिथे झाला होता त्या चर्चेमध्ये की आपण असं काहीतरी करू शकतो म्हणून. मग थोडस आम्ही सेटल होण्याकडे लक्ष दिलं मधल्या काही पिरियडमध्ये. मग आता थोडं सगळं ओके झाल्यानंतर मग आता विचार केला हा आता काय काय राहिलंय आपलं करायचं ते करू आता.
0: म्हणजे खर तर संकल्पना अशी चर्चेतनं सुचली असं म्हणूया.
1: हो.
0: पण मुळात मला असं म्हणायचंय की एखाद्या ठिकाणी स्टेजवर जाऊन डान्स करणं, एखाद्या कार्यक्रमात डान्स करणं आणि एव्हरेस्टवर डान्स करणं म्हणजे खूप जमीन अस्मानाचा फरक आहे. म्हणजे मुळात आपल्याला कसं माहितीये की एव्हरेस्ट म्हटलं की ट्रेकिंग किंवा एक ऍडव्हेंचर म्हणूनच लोक त्याच्याकडे बघतात आणि तुमचं डान्स करणं, मुळात ही संकल्पना मनात रुजायला किती वेळ गेला आणि त्याच्यासाठी तयारी कुठल्या पद्धतीनं सुरुवात केली?
1: तर खरं आहे जमीन आसमानचा फरक आहे खरंच, कारण इथे प्लेन सरफेस असतो आणि तिकडे दगडांवरती डान्स करावा लागतो. म्हणजे खूपच वेगळा अनुभव आहे दोन्हीचा, वेगळा वेगळा आहे. तर आम्ही तयारी अशी काय केली होती, तर मी सगळ्यात पहिल्यांदा अन्नपूर्णा बेस कॅम्पला एकटी गेले होते. ते 10वं शिखर आहे. त्याच्या बेस कॅम्पवर मी जाऊन पहिल्यांदा डान्स केला गेल्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. आणि मग तिथं जाऊन हा तिथे एकटीनच केला होता. समिट ऍडव्हेंचर सोबत गेले होते आणि मग आमचा ग्रुप खूप छान होता त्यामुळे त्यांच्यासोबत मला आनंद मिळाला आणि मग तो विक्रम म्हणजे मी पहिला कुणालाच बोलले नव्हते कारण मला आयडियाच नव्हती की तिथं जाऊन काय असणार आहे. त्यामुळे मी मनात ठेवून फक्त ड्रेस सोबत घेऊन गेले होते आणि एकदम मिनिमम दागिने. तिथं गेल्यानंतर मग अगदी पोहोचता पोहोचता मी आमच्या ग्रुप मेंबर्सना सांगितलं की मला असं असं करायची इच्छा आहे. मग त्यांनी काय केलं, तर त्यांनी मोटिवेट केलं आणि मग मी तिथे डान्स केला आणि तो अनुभव माझ्या बरोबर होता. तिथं मी 6 मिनिटाची देवीस्तुती केली होती, तो अनुभव होता माझ्याकडे. मग मी परत आले. परत आल्यानंतर मग सगळ्या माझ्या मोठ्या मुलींची एक मीटिंग घेतली आणि म्हटलं मी आता अशी जाऊन आली आहे, आता आपल्याला एव्हरेस्ट बेसला जायचं आहे तर कोणाकोणाला पॉसिबल आहे ते बघा आणि मग आपण ठरवू, प्लॅन करू. मग तसं आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं. मग जे तयार झाले तसं मग आम्ही चौघींनी तयारी सुरू केली. आधे मध्ये ट्रेकला जाणं होत होतं मितालीचं आणि मला ट्रेकला जायला मध्ये कुठे पॉसिबल नाही झालं किल्ला वगैरे असं चढायला. पण मी रेग्युलरली रोज वॉक करत होते.
0: ओके. म्हणजे त्याच्यासाठी तयारी
1: त्या दृष्टीने की रोज वॉक करत होते मी.
0: ताईनं ही संकल्पना मांडली मिताली तुमच्या सगळ्यांच्या समोर, सुरुवातीला काय वाटलं?
2: तेव्हाच खरं तर मी माइंडमध्ये ठरवलं होतं की मला करायचंच आहे म्हणून आणि त्याच दिवशी मी बाबांना सांगितलं की बाबा असं असं ताईनं आमची एक मीटिंग घेतली

0: आणि की एव्हरेस्ट बेस कॅम्प वरती तिथं जाऊन ट्रेक करायचा आणि डान्स करायचा आहे. तर बाबांचा पण विचार सुरू होता तसाच की ठीक आहे हिला करायचं आहे तर आपण तिला सपोर्ट करूया म्हणून. आई तशी तयार झाली नव्हती सुरुवातीला कारण एक काळजी असते बरोबर की म्हणजे कसं करणार तू काय वगैरे, पण नंतर पण ती पण कालांतरानं तयार झाली. आणि मागच्या वर्षी जानेवारीमध्ये ताईनं सांगितलं होतं, त्याच नंतर मी लगेचच रनिंगला सुरुवात केली होती. आणि सगळ्यात फर्स्ट टप्पा म्हणजे जे डीवायपी रन असतं रगेडियन जे ऑर्गनाईज करतं, तर त्यामध्ये मला डान्स करण्याची संधी मिळाली होती. आणि तो डान्स केल्यानंतर मी 10 किलोमीटर त्याच कॉस्ट्युम मध्ये पळाले सुद्धा होते. तर तशी ती सुरुवात केली होती मी. आणि त्यानंतर रनिंग कंटिन्यू होतं आणि नंतर समिट ऍडव्हेंचर्स थ्रू आमचे शॉर्ट असे ट्रेक्स व्हायचे एक एक महिन्यानंतर किंवा एक एक आठवड्यानंतर, ज्योतिबा म्हणा किंवा असे जवळपासचे जे ट्रेक्स आहेत तिथं. मग ती तयारी सुरू होती माझी. मी खरं तर ह्या ट्रेकिंग किंवा या स्पोर्ट्स बॅकग्राऊंड मध्ये नाही
1: आहे,
0: पण ते जे माझ्या माइंड मध्ये होतं की तिथं जाऊन आपल्याला डान्स करायचा आहे, त्यामुळे ते एक मोटिवेशन मिळालं मला करण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि मग ती तशी तयारी सुरू झाली आमची. नंतर ऑक्टोबर मध्ये आम्ही ट्रेकला गेलो.
1: एकूण किती जणी होतात तुम्ही?
2: आम्ही टोटल ग्रुप आमचा 17 जणांचा होता आणि त्यामध्ये आम्ही 4 जणी होतो ज्या डान्स करणाऱ्या होतो. मी, मिताली, दिव्या आणि प्रांजल.
1: ओके.
2: आम्ही 4 डान्ससाठी गेलो.
1: मुळात ट्रेकिंग म्हणा किंवा हे गिर्यारोहण वगैरे हा विषय वेगळा आहे. ही आता म्हटली तसं हा स्पोर्ट्स मधला, आणि भरतनाट्यम ही पूर्ण कला आहे. या दोन्हीची सांगड घालायची होती हा मूळ उद्देश होता. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी तयारी करावी लागली असेल. एकतर ट्रेक करणं किंवा ह्या चढती चढणं आपण ते म्हणतो किंवा स्टॅमिना, ह्या सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही काही विशेष मेहनत घेतली?
2: हा, ऍक्च्युली मला स्वतःला ट्रेकिंगची पहिल्यापासूनच आवड आहे आणि मम्मी मला नेहमीच कॅम्प्सना वगैरे पाठवायची मी अगदी लहान असल्यापासून, त्यामुळे मला त्याची सवय होती. पण रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी ट्रेकिंगच्या नव्हते, त्यामुळे मला काय झालं होतं गेल्या वर्षी अन्नपूर्णाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मला ना चढताना काही त्रास नव्हता होत, पण उतरताना ना माझ्या गुडघ्याच्या मागे दुखायचं आणि मला चालता येत नव्हतं शेवटी शेवटी. म्हणजे मी सगळ्यात शेवटी ट्रेक पूर्ण करणारी होते पूर्ण ग्रुपमध्ये. एकदम लास्टला मी पोहोचले होते कारण मला पायाला अतिशय वेदना होत होत्या गुडघ्याच्या मागे. मग मला विनोद सर काय म्हणाले, हे तुला तू डान्स करू शकतीस कितीही वेळ, पण चालण्याची सवय नाही आहे तुला म्हणून हा त्रास झाला. हे मी फिक्स माझ्या डोक्यात, म्हणजे माझा तो विचार चालू होता की आपल्याला चालण्याची सवय नाही आहे, म्हणून मग मी वर्षभर पुढं एका क्लासला चालत जात होते.
1: बरं.
2: हा, म्हणजे मी ते पाळलं कारण मला इतर वेळेला वेळच मिळायचा नाही की मी वेगळी काही तयारी करू शकेन, पण नाही मी डेडिकेशन चालत होते. म्हणजे माझं तेच, माझी तयारी ऍक्च्युली तीच होती आणि मानसिक तयारी.
1: बरोबर.
2: मला असं वाटतं की आपली विल पॉवर आणि मानसिक ताकद जर असेल ना तर आपण काहीही करू
1: शकतो.
2: त्यामुळे मी त्याच्यावर जास्त फोकस केलं.
1: बरोबर.
2: आणि थोडस मी स्पिरिच्युअल ऐकणं किंवा मेडिटेशन किंवा माझा थोडासा तिकडे कल आहे, त्यामुळे तिकडचं तो भाग आणि इकडे वॉकिंग असं मी दोन्ही करून मग ते तयारी केली मनाची.
1: मिताली तुम्ही काय केलं, म्हणजे त्या तुझ्या बाकीच्या मैत्रिणी आणि तू अशा सगळ्यांच्या ना तू सांग.
0: खरं तर प्रांजल आहे ती पुण्याची आहे, त्यामुळे तिकडनं तिला इकडं येऊन किंवा ट्रेकिंगला जाणं तसं पॉसिबल नव्हतं. ताई आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं की जायचं म्हणून, पण काही कारण त्यांना जमलं नाही. पण त्या म्हणजे वॉकिंग वगैरे त्यांचं चालू होतं आणि दिव्याचे पण क्लासेस असतात, त्यामुळं तिचं आणि माझं पण असं काही कॉर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे मग ती स्वतःची तयारी वॉकिंग वगैरे करायची. रनिंगला पण जात होती मला वाटतं आणि मी माझी वेगळी तयारी, म्हणजे आमची एकत्रित अशी कुठलीच तयारी
1: झाली नाही.
2: म्हणजे अगदी डान्स ठरवलं होतं
1: आपल्याला हे पूर्ण करायचं.
2: आम्ही विचारत होतो एकमेकींना आधी मध्ये, पण एकत्र येऊन काही झाली नाही. अगदी डान्स सुद्धा आमचा ना बसायचा होता. आम्ही एक दिवस शेवटी ना जायच्या आदल्या महिन्यात ना ग आदल्या महिन्यात आम्ही असं ठरवलं, नाही नाही आता तर बसवायलाच लागेल, जायचंय आपल्याला. ऑनलाईन एक शुभ मुहूर्त बघितला आम्ही. दिवाळीचा पाडवा आहे ना, त्या दिवशी आम्ही ऑनलाईन भेटलो कारण 4 ठिकाणी आम्ही, मग आम्ही त्या दिवशी ऑनलाईन सुरुवात केली. पहिला एक चरण बसवला आम्ही डान्स मधलं आणि मग म्हटलं आता भेटल्यावर बसू. आणि भेट काय आमची नंतर झाली नाही.
0: शेवटी आम्ही
2: एअरपोर्टवर सुरुवात केली आम्ही पुढची कोरिओग्राफी करायला. आणि मग प्रत्येक ठिकाणी आम्ही जेव्हा डिनरला रात्री डायनिंगला बसायचो तेव्हा मग आम्ही हळूहळू म्हणजे आम्ही डान्स सुद्धा असा बसवलाय.
1: ओके.
2: आणि मग तिथंच आम्ही प्रॅक्टिस करायचो त्या डायनिंग मध्ये वगैरे.

0: असं केलंय सगळं. दिवसभर ट्रेक करायचा आणि मग रात्री डायनिंग मध्ये आम्ही थोडीफार प्रॅक्टिस करायचं.
1: ही संकल्पना सुचलेली होती, म्हणजे ठरलं एव्हरेस्ट वर करायचं. मग यामागचा उद्देश मेन म्हणजे विक्रम करायचा असा होता का आम्हाला जाऊन तिथे करायचं?
0: हा दोन्ही होता ऍक्च्युली. म्हणजे आम्हाला एकतर तिथे जाऊन करायचं होतं कारण ती एक मम्मीची पण इच्छा होती माझ्या आणि मला पूर्ण करायची होती. आणि मग म्हटलं याच्यासोबतच जर रेकॉर्ड होणारच असेल तर का नाही करायचं, म्हणजे त्याच्यासाठी परत वेगळं जाण्याची गरज नाही ना, एकाच वेळेला दोन्ही होत आहे. मग दोन्ही होतं आणि मला माउंटन्स खूप आवडतात त्यामुळे मला ते अट्रॅक्ट करतं खूप. त्यामुळे मग तिथं जाऊन एक छान असा परफॉर्मन्स द्यायचा आणि आमच्या डोक्यात जी निघताना कल्पना होती त्यापेक्षा खूप वेगळं सगळं तिकडे निघालं. पण सगळं आम्ही एन्जॉय केलं.
1: एकंदरीत आराखडा कशा पद्धतीनं केला?
0: मग आम्ही विनोद सर आहेत ना तर ते घेऊन जाणार होते आम्हाला, तर मग त्यांनी आम्हाला सगळा आराखडा आधी दिला होता. म्हणजे डे टू डे प्लॅनिंग आम्हाला दिलं होतं, टाइम टू टाइम दिलं होतं, म्हणजे
2: आयटनरी.
0: हा आयटनरी. तर मग आम्ही किती तारखेला निघणार, त्यानंतर पोहोचणार, मग तिथे गेल्यानंतर आम्ही कुठे राहणार, त्यानंतर मग कधी आम्ही ट्रेकला सुरुवात करणार, मग टायमिंग काय असणार आहे, मग किती वाजेपर्यंत ट्रेक करणार आहे, मग आमचा हॉल्ट कुठं कुठं असणार आहे, हे सगळं त्यांनी आम्हाला लेखी दिलं होतं आधी आणि त्यानुसारच सगळं झालं.
1: ठराविक काही दिवस ठरवून दिलेले होते म्हणजे हवामानाच्या दृष्टीनं विचारते.
0: हा असे दोन तीन टप्पे असतात या दरम्यानचे, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यानचे. त्यातला आम्हाला ऑक्टोबर चालणार होता, सुटेबल होता, म्हणून मग आम्हीच त्या बॅच मध्ये आमचं एनरोल केलं.
1: आणि तुम्ही शारीरिक आणि मानसिक तयारीचं तर तुम्ही सांगितलंच आहे, ही सगळ्या गोष्टी म्हणजे ही तुमची शारीरिक तयारी असेल, तुमची कोरिओग्राफी असेल किंवा तो जो आराखडा आहे त्या पद्धतीनं सगळं तुमच्याकडे रेडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण प्रत्यक्ष जायचा दिवस उजाडला त्यानंतर कशा पद्धतीनं तुमचा प्रवास होता?
0: ओके,
1: दोघींनी पण सांगा.
0: आम्ही खूप उत्साही होतो कारण जायचं होतं म्हणून, आणि त्यात आणि चौघी एकत्र जाणार होतो. मी आधी एकटी गेली आहे किंवा मी एकटी फिरत असते, पण मुलींसोबत माझा एवढा लांबचा प्रवास पहिला होता, त्यामुळे मी स्वतः खूप खुश होते की मला मुलींसोबत इतके दिवस एकत्र राहता येणार आहे आणि आम्ही असं काहीतरी वेगळं एकत्र करणार आहे.
2: एक्साइटमेंट तर होतीच मनामध्ये. आणि शेवटी तो दिवस आला, आम्ही एक बस कॅब सारखं बुक केलं होतं मुंबईला जाण्यासाठी. आणि मग आम्ही पहाटेचा तो प्रवास होता, मग आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एअरपोर्ट वरती पण आम्ही डान्स बसवला होता.
1: बरोबर.
2: आणि तिथनं मग आमची फ्लाईट होती काठमांडू पर्यंत. तिथपर्यंत ठीक होत सगळं की हा आपण प्रवास करतोय नॉर्मल वगैरे. पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली ट्रेकला सुरुवात केली तेव्हा कळालं की अरे बापरे, आपल्याला केवढं चढायचं आहे अजून, परत केवढी थंडी आहे वरती गेल्यावरती. आणि जसं आपण वरती जाऊ तसं थंडी वाढत होती, इव्हन आपलं ऑक्सिजन पण कमी होत होता जसं वरती जाऊ तसं. त्यामुळे आम्ही
0: पाऊस पडला,
2: त्या ठिकाणी आमचे 5 दिवस पावसात होते पूर्ण. पॉन्चो घालून, रेनकोट घालून, ते बूट्स घालून, परत आमच्या पाठीवरती 5 किलो तरी वजन होतं ते करत आम्ही तो ट्रेक केला
0: होतो. आणि मध्ये एकदा डान्स पण केला.
2: मध्ये टँगोचे मोनॅस्ट्री म्हणून आहे जे साधारण 14,000 फूट इतक्या उंचीवरती आहे, तिथं आम्ही तो डान्स पूर्ण पावसात केला होता.
0: कारण असं वाटलं की आता करता येणार नाही, पण म्हटलं नाही नाही आम्ही ठरवून आलो आता करायचा. ती आयडिया ऍक्च्युली सरांनीच दिली होती की इथं आपण तुम्ही जर केलात तर इथे कुंभू व्हॅली मध्ये या जागेला खूप पवित्र मानलं जातं आणि इथं तुम्ही केलात तर आशीर्वाद मिळेल, अशा अर्थानं सरांनीच आम्हाला ते सांगितलेलं.
1: तुम्ही ठराविक ठिकाण डान्स साठीचं असं तुम्ही ते निवडलं होतं का तुम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली ते निवडता आलं?
0: हा ते सरांनीच. आता आमचं कसं होतं एव्हरेस्ट बेस कॅम्पला करायचं, आमचं नॉलेज किती ना, आमचं काही खूप नॉलेज नाही. आम्हाला एवढंच माहित होतं आम्हाला तिथं डान्स एव्हरेस्ट बेस कॅम्पला, पण बाकीचं जे आहे ते सरांनी सांगितलं. सर म्हणाले या कुंभू व्हॅली मध्ये हे पवित्र जागा आहे ही एक, त्यामुळे इथं तुम्ही परफॉर्म केलेलं खूप चांगलं होईल म्हणून. मग आम्ही तिथं पहिला केला, नंतर आम्ही काला पठारला केला, काला पठारच्या अलीकडे थोडस. काला पठार ऍक्च्युली एव्हरेस्ट बेस पेक्षा थोडस उंच
2: आहे,
0: पण आम्ही तिथपर्यंत नाही गेलो, आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत गेलो कारण बाप रे बाप प्रचंड थंडी होती आणि अंधार पडायला लागला होता. अंधार पडायला लागला की बाहेर नाही थांबू देत, म्हणून मग आम्ही अर्ध्यापर्यंत गेलो. मग तिथे एक स्तुती छोटीशी सादर केली आणि मग नंतर शेवटच्या दिवशी.
1: साधारण किती उंचीवरती हा परफॉर्मन्स झाला?
2: 17,000 फूट इतक्या उंचीवरती होता हा परफॉर्मन्स. -10 डिग्री टेम्परेचर होतं. आणि खरं तर देवी काय म्हणतात

0: शक्ती असेल त्या दिवशी नेमकं ऊन पडलं होतं.
1: हो आणि बरोबर परफॉर्मन्सच्या टाइमला ऊन होतं.
0: वा हो, त्यामुळे काय म्हणतात एक देवाची साथ सुद्धा आमच्या सोबत होती, त्यामुळे हा परफॉर्मन्स खरं तर होऊ शकला.
2: बरोबर. तुम्हाला अडचणी काय जाणवल्या होत्या इथनं निघताना, म्हणजे हे असू शकेल आणि प्रत्यक्षात अडचणी काय आल्या?
1: ऍक्च्युली निघताना असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे आणि माझा पण एक अनुभव होता की थंडी खूप असणार आहे, ऑक्सिजन लेवल कमी होणार आहे, हळूहळू पुढे जाईल तसं दमायला होणार आहे, म्हणजे हे सगळं माहिती
2: कॉमन
1: वाटलं आम्हाला ते. आणि मात्र तिथं गेल्यानंतर डिंगोचीला गेल्यानंतर स्नोफॉल सुरू झाला.
2: बर
1: असं झालं आम्हाला, कारण सरांनी सगळ्यात पहिला सांगितलेलं की यावेळेला वातावरण चांगलं आहे, ऊन असणार आहे, म्हणजे असंच सांगितलेलं सरांनी सुरुवातीला. आणि पावसाचा वगैरे काही विषयच नव्हता, तर एकतर पाऊस सुरू झालेला होता आणि प्लस डिंगबोचेला गेल्यानंतर स्नोफॉल, पहिला स्नोफॉल आमचा आयुष्यात.
0: तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता डिंगबोचे पासून, डिंगबोचेला जिथं आम्ही स्टे केला होता तिथनं वरती एक अशी टेकडी होती, तर त्या टेकडीवरती वरती जाऊन परत खाली यायचं होतं, तो त्या वाटेमध्ये स्नोफॉल आणि इतकं म्हणजे पाय स्लिप होत होते आणि हातावर असेच पूर्ण गारठलेले हात.
2: बरोबर.
1: हा म्हणजे असे पूर्ण आणि फुगत होते हात गारठून.
0: हो मग शेवटी मग सर म्हणले की आपण अर्ध्या वाटेपर्यंत जाऊया आणि परत खाली येऊया, कारण ती वरती स्नोफॉल मध्ये जाण्यामध्ये काहीच हे नव्हतं, रिस्क घ्यायचीच नव्हती आम्हाला. मग तो आमचा अक्लिमटायझेशन वॉक होता, म्हणजे त्या दिवशी आम्ही तिथं 2 दिवस राहिलो होतो जेणेकरून आम्ही त्या ऑक्सिजनच्या लेवल्सना वगैरे
2: मॅच
0: होण्यासाठी.
2: बरोबर. पण ते साधारण किती उंच होतं?
0: 2 तास तरी आम्ही वॉक केलं होतं एवढं.
2: म्हणजे माझ्या अंदाज मला असा विचारायचा की तेवढं जायचं परत खाली यायचं आणि परत.
1: आणि असं बघता बघता सगळीकडे स्नो झाला, म्हणजे बघता बघता सगळा रस्ता बर्फाचा झाला होता.
0: आणि आम्हाला सर म्हणले होते की ह्या वर्षी मी किती वर्षांनी
1: 1987 ला सर म्हटलेले की जास्त बर्फ मी बघितला होता,
0: तो आम्ही
1: दरवर्षी जातात आणि तो त्यानंतर आत्ता बघितला होता त्यांनी
2: इतक्या वर्षानंतर,
1: तो आत्ताच झाला होता, आमचीच परीक्षा होती.
2: मी आत्ता तेच विचारलं होते की त्या क्षणाला असं वाटलं का की होतंय का नाही
0: वाटलं होतं आम्हाला की म्हणजे बहुतेक आपल्याला डान्स करता येणार नाही असं पण आमच्या मनामध्ये.
1: आम्ही चर्चा पण केली की नाही करता आलं तरी इट्स ओके, आपण छान एन्जॉय ट्रेक एन्जॉय करू परत जाऊ, आमचं इथंपर्यंत बोलणं झालं.
2: ऍक्च्युअल वातावरणाशी मॅच करताना काही अडचणी आल्या का? म्हणजे इथे असताना आपण तिथं बर्फ खूप आहे म्हणू शकतो, म्हणजे बर्फ खूप आहे, वातावरण म्हणजे काय म्हणतात तसं तापमान खाली असतं, या सगळ्या गोष्टी आपण अशा चर्चा करताना म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात तिथं जाऊन त्याचा अनुभव घेणं वेगळं.
1: हो ना, प्रत्यक्षात एकदमच वेगळं, कारण तिथे वॉशरूमचं जे पाणी होतं ते सुद्धा बर्फ झालं होतं, त्याच्यानंतर तिकडे पाण्यात नुसतं टच करणं म्हणजे पण खूप जास्त थंडीवालं होतं.
0: खरं तर आंघोळ करायचीच नसते ट्रेक मध्ये पूर्ण,
2: बर
1: त्यामुळे आम्ही कुणी आंघोळ नव्हतं एवढे दिवस.
2: कारण म्हणतेस तसं पाणीच अव्हेलेबल नसेल
0: आणि इव्हन जरी असलं पाणी तरी तिथं अलाउडच नाहीये म्हणे करायला,
1: कारण
0: बॉडी टेम्परेचर खूप लो झालं ना की मग आपण नाही मॅच करू शकतो.
1: आणि तिथलं पाणी इतकं जास्त थंड की म्हटलं ना जसं की बर्फच झाला होता शेवटच्या दिवशी तर पाणी. मग आम्हाला ना डायनिंग मध्ये छान वाटायचं की तिथे आम्हाला थोडं उबदार मिळायचं, तिथे एक हिटर लावलेला असायचा तो जुन्या पद्धतीचा कोळसावाला, तर तो तिथं आम्हाला तेवढं बरं वाटायचं.
2: साधारण हे किती दिवसाचं हा तुमचा पूर्ण प्रवास होता?
1: आम्ही 14 दिवसांचा केला
0: आणि बाकी सगळं 17 दिवस.
2: तिथल्या म्हणजे तुम्ही एव्हरेस्टच्या त्या वातावरणात असताना म्हणजे ऍक्च्युअल तुम्ही तिथं पोहोचल्यापासून परत रिटर्न येईपर्यंत तुमचं डान्स होईपर्यंत या सगळ्या गोष्टींमध्ये खाण्यापिण्याच्यावर तुम्ही काही मुद्दाम रिस्ट्रिक्शन घालून घ्या किंवा तसं काही विशिष्ट असतं का की त्या वातावरणात काही विशिष्ट पदार्थ खावे?
0: ऍक्च्युअली तिथं मिळतं फार कमीच, बेसिकच गोष्टी अशा मिळतात म्हणजे दाळ भात असू देत किंवा बेसिक नूडल्स वगैरे,
1: पिझ्झा बेस वाले सगळे म्हणजे ब्रेड बेस वाले
0: सगळे असे मिळतात, म्हणजे जिथं कुक करून किंवा तिथं ट्रॅव्हल करून जे काय कुक करू शकतील असे पदार्थ मिळतात. मग आम्ही खरं तर स्पायसी काय फार खातच नव्हतं, बेसली दाल भात किंवा जर असं फार बदल
1: दाल भात रेकमेंड करतात पण आम्हाला रोज दाल भात जात नव्हतं
0: कारण
2: साहजिक
0: चवच नसते, मीठ वगैरे फार कमी असतं त्याच्यामध्ये. मग आम्ही मग आलू पराठा मागव किंवा असं आलू पराठा पण आपल्यासारखा नाही तिथं त्यांचं ते बेस.
2: मला असं वाटतं ते करून तुमच्या हातात येईपर्यंत गोठत असेल.
1: हा म्हणजे गार तर व्हायचं खाऊन होईपर्यंत. पण ना एक होतं की शेवटी शेवटी आमची खाण्याची इच्छा पण गेली होती, म्हणजे गेलीच होती सगळ्यांची.
0: आम्हाला ब्रेकफास्ट पण जात नव्हता.
1: होय,
0: ब्रेकफास्ट पण जात नव्हता आम्हाला.

0: बसत तिघात तिघांमध्ये एकच काहीतर ब्रेड घेतला.
1: शेवटी शेवटी सगळेच असं करायला लागले, पूर्ण ग्रुपच, की दोघात तिघात एक डिश घेऊया.
2: रेग्युलर ट्रेक करणं, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं ट्रेक साठी चाललेला होतात, म्हणजे भरतनाट्यम करायचं होतं, त्यामुळे त्यात तुम्ही पूर्ण भरतनाट्यम ची ड्रेपरी करून तिथे डान्स करणार होतात. तर ते जी सगळी साधन सामुग्री हे ते सगळं घेऊन जाणं, ते काय काय घेऊन गेला होतात.
0: आम्ही तर ड्रेस, शेवटचा आमचा जो स्टॉप होता तिथनं आम्ही ड्रेस घातलेलाच अंगावरती, मेकअप सगळं, ऑर्नामेंट सगळं घातलेलं, फक्त
2: घालून तुम्ही थोडक्यात
1: शेवटचा टप्पा आम्ही तसा केला. आधीचा
2: केवढा होता, साधारण
0: 7-8 किलोमीटर तरी असेल,
1: पण ना
0: जायला फार वेळ,
1: पण ना तो असं वाटतो छोटा, काउंट वाईज छोटा वाटतो, पण खूप अवघड असतो, म्हणजे टफ असतो.
0: पूर्ण स्नो मध्ये वॉक करायचा असतो,
1: आणि स्पीड एकदम स्लो असतं, स्पीड आपलं कमी झालेलं असतं,
2: ऑक्सिजन लेवल कमी असतं,
1: हा त्यामुळे.
2: आणि त्याच्यासाठी काही तुम्हाला सपोर्ट घ्यावा लागला ऑक्सिजन?
1: नाही, लकीली काही नाही घ्यायला लागलं, म्हणजे पूर्ण ग्रुपच आमचा स्ट्रॉंग होता. म्हणजे कोणाला काही
2: बाकी की कोणाला तुम्हाला त्रास झाला का? काही
0: थोडा त्रास झाला मला, म्हणजे शेवटी सर्दी झाली होती मला, त्यामुळे श्वास घ्यायला ताप पण आला होता मला. हा तर श्वास घ्यायला पण थोडा त्रास होत होता मला, पण तरी काय म्हणतात, एक विल पॉवर ठेवले होती मी मनामध्ये की नाही करायचंच आहे म्हणून आपल्याला.
1: पण ना त्याच्या आधी सुरुवातीचे जे दोन ठिकाणी डान्स केले, नाही एका ठिकाणी थँगोचेकचा, किंवा त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा कसं असायचं, सामान जे आमचं असायचं ना ते याकवरनं घेऊन जायचे, इतर सामान आमची सॅक सोडली तर, मग आम्ही ना ते ड्रेस जेव्हा कॅरी केले ना, कारण ना वजन वाढलं ना पाठीवरचं,
2: परी म्हणजे नुसतं वेशभूषा नाही, बरोबर तुमचे दागिने आहेत,
1: हा म्हणजे ते छोटं छोटं सामान, आम्हाला वाटलं की काय एवढं वजन असणार आहे,
0: पण नाही, ते ट्रेक करताना जाणवलं,
1: म्हणजे असं हे, म्हणजे हे भरून यायचं.
2: आणि मला असं वाटतं ट्रेक करतानाची आपली जी पोझिशन असते त्यामध्ये आपलं पाठीवरचा जो ओझ असतं ते आपल्या पूर्ण अंगावर
1: येतो.
2: हा तेच,
1: त्यामुळे ना तेव्हा फक्त आम्हाला थोडं असं वजन जाणवलं की बापरे आपण काहीतरी घेऊन चाललोय.
2: ऍक्च्युअल पोहोचलात तुम्ही जिथं तुम्हाला डान्स करायचा आहे तिथं पोहोचलात. वेशभूषा तुमची कशा पद्धतीनं होती, आणि म्हणजे त्या वातावरणाला सूट म्हणून काही वेगळं केलं होतं का काय होत?
1: आम्ही थर्मल घातलं होतं आतमध्ये आणि सॉक्स घातले होते, म्हणजे एक्स्ट्रा सॉक्स घातले होते, आणि बाकी काय जे नेहमीच होतं हँड ग्लोव्ह वगैरे ते होते. पण ना शेवटचा टप्पा एकतर आमचा लवकर पूर्ण होत नव्हता, असा एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत होता आम्हाला. आम्ही इथं होतो, पण इथून तिथं जायला आम्हाला इतके तास लागले होते,
2: काय सांगते,
1: हो खूप तास लागले. आणि मग तिथं पोहोचल्यावर एकदम भारी वाटलं, आपण पोहोचलो. आणि मला ना शेवटच्या टप्प्यात ना खूप दमायला झालं, म्हणजे ऍक्च्युली मी कधी थकत नाही, मी जेव्हा ठरवते काहीतरी ना मी ते केल्याशिवाय थांबत नाही, हा माझा स्वभाव आहे. पण ना मी यावेळेला खरंच थकले होते, आणि शेवटच्या ठिकाणी जिथं आम्ही थांबलो होतो, एकदम लास्ट आमचा हॉल्ट होता तो, तिथं मला असं झालं की मला बास, आता मला पुढे नाही जायचं असं माझ्या मनात येऊन गेलं, आणि सिरियसली येऊन गेलं होतं ते माझ्या मनात. आणि मी स्वतःलाच सांगायला लागले, काय बोलायला लागली अशी, एकच टप्पा राहिला आता एकच. पण नाही, तिथं गेल्यानंतर ना ही सिच्युएशन आली होती, आणि मग कसं बसं मनाला तयार केलं, आणि मग तो शेवटचा टप्पा केला.
2: अनुभव होता
0: मला पण सेम तसंच झालं होतं. मी जसं सांगितलं तुम्हाला की मला सर्दी झाली होती, त्यामुळे मला पण थोडंसं खचल्यासारखं झालं होतं की मिताली म्हणजे तू इतक्या वर आली आहेस आणि तुला तुझी बॉडी साथ देत नाहीये, काय हे म्हणून.
1: आम्हाला पण काळजी वाटत होती खूप की आता ही पुढचं कसं कम्प्लीट करणार म्हणून,
2: कारण वातावरण पूर्णच वेगळं होतं.
1: हो ना, हो ना.
2: आणि
0: कधीच गेले नव्हते, त्यामुळे मला काहीच अनुभव नाही. आणि ते झाल्यावरती मला आईबाबांची खूप आठवण येत होती तेव्हा, कारण प्रत्येक आजारी असल्यावरती आई बाबा आठवतात आपल्याला. तसं मला झालं होतं, मग मी बाबांना फोन केला, बाबा असं असं झालंय म्हणून. बाबा म्हणले काय नाही मिताली, काळजी करू नको, झालं नाही डान्स, जाऊ दे तू, खरं सुखरूप घरी ये. पण नाही, मला डान्स करायचाच होता.
1: ते मात्र तिचं ठाम होतं, म्हणजे तिला त्रास झाला तरी तिचं एक मत फिक्स होतं, नाही मला डान्स करायचं.
2: आता हे जे तू बोललीस, ताईच्या दृष्टीनं तुम्हाला शिष्या म्हणून विचारते की हा सपोर्ट गुरु म्हणून ताईकडनं तुम्हाला कसा होता?
0: खूप चांगला होता, म्हणजे खरं तर ताई सगळ्याचं मोटिवेशन आहे, कुठली पण गोष्ट असू देत, फक्त हे ट्रेकिंग नाही पण इतर आयुष्यामध्ये सुद्धा ताई आम्हाला खूप चांगला मार्ग देते, नुसतं डान्स पुरता नाही पण एक काय म्हणतात, खरंच गुरु म्हणून ताई खूपच सपोर्टिव्ह आहे. आणि मला खरंच खूप ब्लेस्ड वाटतं की मी ताईची शिष्य आहे,
1: माझ्या मुली पण गुणी आहे.

0: अर्थात गुरु शिष्य आपण म्हणतो तसं की जसं चांगला गुरु मिळणं आवश्यक आहे तसं गुरुलाही चांगल्या शिष्या मिळणं,
1: मी पण त्यासाठी ब्लेस्ड
0: आहे. हा, त्याशिवाय एवढे मोठ्या गोष्टी साध्य होत नाहीत हेही तितकंच महत्वाचं आहे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स जो तुम्ही केलात, म्हणजे शूज वगैरे काही नाही, बाकी काही गोष्टी नव्हत्या, म्हणजे माझ्या अंदाजानं डोक्याला सुद्धा काही घातलं नसेल.
1: आणि आम्हाला सगळ्यात पहिली सूचना सांगितलेली डोकं मोकळं नाही ठेवायचं.
0: आणि साधारण टेम्परेचर किती होतं तिथे?
1: -10 होतं. त्या
0: बापरे,
1: ग्लोव्ज पण नंतर काढले होते,
0: दिसायला पाहिजेत म्हणून. आणि साधारण परफॉर्मन्स किती वेळाचा होता?
2: 6 ते 7 मिनिटाचा आमचा परफॉर्मन्स,
1: म्हणजे माझा सोलो होता तो 6 मिनिटाचा होता आणि एक होता तो 6.5-7 मिनिटाचा,
0: म्हणजे दोन्ही मिळून आपण म्हणून 12-13 मिनिटं त्या वातावरणात तिथे. ऍक्च्युअल परफॉर्मन्स करणं आणि तिथे परफॉर्मन्स करणं यातला फरक काय जाणवला?
1: खूप फरक आहे. एकतर सरफेस, आपल्याकडं आपल्याला प्लेन सरफेस असतो ना इथे, त्यामुळे काय प्रश्नच येत नाही, किती पाय मारा कसेही करा, पण आणि जागा भरपूर असते. ओके, तर तिथं ना आम्हाला जागा शोधावी लागली जाऊन आधी, कारण आणि कसं झालेलं, स्नोफॉल झाल्यामुळे बर्फच होता ना आणि बर्फात करूच शकत नव्हतो आम्हाला. तर असं शेवटी शेवटी सगळे बोलले की अगो तिथं बर्फ असणार आहे, कसं करणार आहे तुम्ही, म्हणजे असं पर्यंत गेलं होतं की बहुतेक नाहीच होणार आहे, म्हणजे तिथंपर्यंत जाऊन सुद्धा, कारण आम्हाला जागा पण तशी मिळत नव्हती. पण शेवटी आम्ही असं वर बघितलं आणि थोडंसं अजून वरती तिथे काहीतरी होतं, मग तिथे
3: तिथं स्नो नव्हता पण खडक होते, एवढीशी जागा होती अगदी, म्हणजे माऊ एवढीच जागा होती ती. पण एकच चॅलेंज मला सांगायचंय तुम्हाला, आम्ही जेव्हा डान्स करणार होतो तर तेव्हा स्पीकर घेऊन गेलो होतो बरोबर, आणि ते काय होतं, थंडीमध्ये आपली बॅटरी लो होते, लवकर लो होते, आणि आदल्या दिवशी चार्ज केला होता तो, आणि तरी पण थंडीमुळे काय माहिती तो चालूच झाला नाही. पण तिथं ना आम्हाला
0: गारठला,
1: हा तोही गारठला आणि आवाज येत आवाज हवा होती ना,
3: आणि मोबाईल मध्ये नुसता आवाज शक्यच नव्हता, किंवा रेकॉर्ड पण करायचं होतं आम्हाला, कसं करायचं तो एक असं एवढा चॅलेंज होता आम्हाला. पण तिथं ना ते लोकल असे शेर्पा असतात जे त्यांचे घोडे किंवा असं घेऊन येतात, तर त्याच्या एकाकडे ना स्पीकर होता आणि तो असं गाणी, ते नेपाळी गाणी लावत वगैरे असं जातो ना, तसं तो घेऊन जात होता. आणि आम्ही डान्स करणार वगैरे म्हणून तो आमच्या इथं आलेला, बघूया काय,
1: जमा फॉरेनर्स
3: वगैरे पण असे काय काय तर वेगळं दिसतंय म्हणून, मग तो आम्हाला म्हणला की मेरा लो स्पीकर असं,
0: म्हणजे कोण कुठून आपल्यासाठी मदतीला येईल.
1: खरंच ना आणि त्यांचा तो स्पीकर होता म्हणून आम्ही तिथे डान्स करू शकलो, नाहीतर मग परत अवघडच झालं.
0: तेच मी आता विचारणार होते की हे बघायला प्रेक्षक वगैरे होते का?
1: आमच्या ट्रेक मधले एक थोडे जण होते, 4-5 जण होते आणि बाकी ते बाहेरचे होते, फॉरेनर्स असे होते आणि शेर्पा होते.
0: साधारण तिथल्या स्थानिक लोकांची किंवा इतर बाकी काही या गोष्टीसाठी तुम्हाला सहाय्य मदत कशी झाली? कारण हे काय सहज केलं आणि झालं असं होणारी गोष्ट नाहीये.
1: आम्हाला तिथे एबीसी ऍडव्हेंचर्स म्हणून, जसं आपल्या इकडे समिट ऍडव्हेंचर्स आहे ना, त्यांचंच त्यांच्याशी कोलॅब आहे की एबीसी ऍडव्हेंचर्स सोबत, त्याचे जे ईश्वर सर, राजेंद्र सर आणि स्वाभिमान, हे खूप जास्त हेल्प केली आम्हाला त्यांनी, म्हणजे खरंच आमच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली, परत त्यांचं पूर्ण लक्ष असायचं आमच्याकडं. शेवटी डान्स जेव्हा आम्ही केला ते तिघही तिथं होते आणि त्या तिघांनीच आमचे व्हिडिओ वगैरे केले आणि खूप सपोर्ट केला आम्हाला.
0: आणि तिथल्या ज्या ठिकाणी तुम्ही डान्स केला ते मला वाटतं नेपाळ मधलं होतं, मग तिथला काही तुम्हाला सपोर्टची गरज लागली का?
1: त्यांनीच तिघांनी तो बघितला. तिथले लोकल लोक फार चांगले आहेत, म्हणजे खरंच खूप चांगले आहेत, त्यांचा स्वभाव, त्यांचं हेल्पिंग नेचर आणि खूप सरळ आणि साधे लोक आहेत नेपाळमधले, म्हणजे जो आम्ही अनुभव घेतला, मी तर गेल्या वेळेला पण घेतला होता, आत्ता पण घेतला, माझं फिलिंग हेच आहे, खूप सरळ साधे लोक आहेत, कष्टाळू आहेत फार, चांगले लोक आहेत.
0: पूर्ण डान्स झाला शेवट, ओके डन, त्यावेळेची भावना
1: छान वाटत होत, थंडी तर वाजतच नव्हती,
3: म्हणजे गायकांना थंडी वाजत नव्हती, आम्हाला डान्स करताना थंडी वाजत नव्हती, कारण काय माहिती ते होऊन गेलं डान्स, दम पण
1: तिथे 1 मिनिट विदाऊट काही राहणं पण जास्त अवघड होतं.
0: बरोबर, पण तुम्ही 13 मिनिटं तशा होतं, तशाच
1: आणि आधीचे 4-5 मिनिटं
3: बरोबर वगैरे घालायला. आणि त्यानंतर खरं आम्हाला मग पाय गारठले होते आमचे,
1: सगळेजण म्हटले हा शूज घाला पहिल्यांदा.
0: सॉक्स जरी म्हटले आपण तरी शेवटी ते कापडच, म्हणजे त्याला पाय डान्स करताना गोठणं वगैरे नाही जाणवलं
1: आम्हाला, डान्स करताना नाही जाणवलं, खरंच नाही जाणवलं, म्हणजे

0: मी नंतर विचार केला ना या गोष्टीचा, ते सगळं दैवीच असतं. पण असं ग्रेटफुल वाटलं की आपल्याला नेचरने इतकं छान सपोर्ट केला, कारण ऊन आलं नसतं तर आम्हाला पॉसिबल नव्हता डान्स करणं. पण बरोबर तेवढ्या वेळेपर्यंत ऊन आलं होतं, त्यामुळे आम्हाला कदाचित त्या ते एक रिझन असू शकतं आम्हाला कमी थंडी वाजली.
1: मला असं वाटतं निसर्गाचं रूप सुद्धा त्यावेळेला खूप देखणं वाटलं असेल.
0: किती सुंदर
1: अंगावर एकतर बर्फ, त्याच्यात तुम्ही म्हणताय सूर्याची किरण, आणि त्याच्यात तुम्ही सुंदर एवढं नृत्य करताय.
0: सुंदर वाटत होतं तिथे, म्हणजे आजूबाजूला बघताना. पण आमच्या समोर पण पर्वतच होता, मागे पण पर्वत होता, इकडे तिकडे सगळीकडे पर्वतच होता. आणि तिथे ना विदाऊट गॉगल पण थांबता येत नाही, पण आम्ही ते पण विदाऊट गॉगल परफॉर्म केलं
2: होतं,
0: त्यामुळे आम्हाला डोळ्यांनी बघता आलं तिथलं सौंदर्य.
1: किती सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतला आहात. पण मी आज हे इमॅजिन करते आहे. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आणि आज या कार्यक्रमामध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण बातचीत करतोय. कार्यक्रमात या टप्प्यावर ऐकूया एक गीत.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये श्रोते हो आपलं पुन्हा एकदा स्वागत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी आपण संवाद साधतोय. तर आता या गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. तर तुमचं नृत्य तिथं सादर झालं आणि मग तुम्ही परतीच्या प्रवासाला निघालात, तर तो खाली उतरताना म्हणजे त्या बेस कॅम्प वरन खाली उतरताना तो तुमचा प्रवास कसा होता?
1: उतरताना हा ड्रेपरी सहित आलो आम्ही हॉल्ट.
0: तुम्हाला काही उतरताना त्रास जाणवला? कारण तुम्ही तसं नाही म्हटलं तरी 13-14 मिनिटं तशा वातावरणात होता, तर काही
1: असा वेगळा त्रास काही नाही झाला. म्हणजे साधं डोकं पण नाही दुखलं.
0: बरं.
1: आणि मग आलो आम्ही शेवटच्या हॉल्ट पर्यंत आणि आम्हाला ना त्याच दिवशी निघायचं होतं.
0: बरं.
1: पुढच्या प्रवासासाठी आणि ना आलो आम्ही चेंज वगैरे केलं आणि खाल्लं आणि आम्ही निघालो आणि तो दिवस खूप मोठा होता. संपतच नव्हता दिवस तो. आम्ही सकाळ अंधार पडला तरी आम्ही अजून चालतोय. मला असं आठवतंय तसं मला वाटतं 7-7:30 नंतर आम्ही पोहोचलो होतो. तोपर्यंत आम्ही चालतच होतो आणि तो मधला पॅच असा होता ना की जिथं फक्त बर्फ होता, बाकी काहीच नाही. म्हणजे बसू पण शकत नाही कुठं, थांबू शकत नाही कुठं, खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, असा तो पॅच होता.
0: साधारण किती वेळाचा?
1: खूप तासांचा होता. ती घोडा घेतला तिनं, त्यामुळे ती आधी आली घोड्यावरनं आणि आम्ही तिघी चालत आलो. त्यामुळे ते आम्हाला यायला फारच जास्त वेळ झाला. म्हणजे अख्खा दिवस आमचा चालण्यात गेला. पण ना दृश्य खूप छान होतं. म्हणजे ना असं ते आपण फ्रोझन वगैरे मूवीज मध्ये कसं बघतो आणि तिथे रात्रीचा लाईट झाल्यावर चांदण्याच्या प्रकाशात कसा बर्फ दिसतो तसा दिसत होता. म्हणजे दिसायला इतकं सुंदर पण चालायला अजिबात नाही. खूप दमलो होतो आम्ही त्या दिवशी. म्हणजे एवढ्या सगळ्या ट्रेकमध्ये सगळ्यात जास्त कुठं दमलो असू, एकतर एव्हरेस्टचा लास्ट तो पॅच आणि हा वाला पॅच. आणि हा संपतच नव्हता. शेवटी मला रडायला आलं. आता बास. म्हणजे मी कधी रडले नाही ट्रेक मध्ये. मला त्या दिवशी खरंच रडायला आलं की बास आता बास संपवा ट्रेक हा.
0: एकतर कसं होतं, आपल्याला पहिलं एक दडपण असतं. आपला हे जो काही आपण ठरवलंय, जे उद्दिष्ट ठरवलंय ते साध्य होण्यासाठी, त्यामुळे त्या प्रती जी आपली वाटचाल असते त्या वाटचालीसाठी आपल्याला एक काहीतरी उमेद असते की नाही आपल्याला तिथं जायचंय, हे करायचंय. आणि जेव्हा हे कम्प्लीट होतं तेव्हा थोडस ते रिलॅक्सेशन असतं ना, ते आपल्याला येतं आणि मग त्या दृष्टीनं आता हे संपतच नाही.
1: करेक्ट. झालं असेल कारण हे फिलिंग आमच्या सोबत जे अजून होते ना त्यांना सेम एवढं नाही आलं
0: जाणार.
1: आणि मी म्हणते आम्हालाच का, मला दिव्याला प्रांजलला असं झालेलं.
0: जनरली इव्हन मी तुला असं म्हणते की तू एरवी सुद्धा एखादा कार्यक्रम जेव्हा परफॉर्म करत असेल तेव्हा तो झाल्यानंतर हा आता झालाय, आता मी घरी गेल्यावर रिलॅक्स. पण हे जे घरी येणं होतं किंवा हे रिटर्न येणं एवढं सोपं नव्हतं, त्यामुळे त्यावेळेला आपल्याला ते जे रिलॅक्सेशन हवं असतं ते तुम्हाला त्या क्षणाला नाही मिळालं असं झालं.
1: खरंय. कारण आमच्या सोबतच्या ज्या डॉक्टर मॅडम होत्या ना त्यांनी छान एन्जॉय केला तो ट्रेक. उलट त्यांना तोच जास्त आवडला पॅर. ही लवकर आली, ही हेलिकॉप्टर आली मिताली खाली.
2: तो एक वेगळाच एक्सपिरियन्स होता माझा. हेलिकॉप्टर म्हणजे जेव्हा आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला आणि खाली आलो त्यानंतर आम्ही बरेच लोक म्हणजे माझ्यासोबत आणखीन 7-8 लोक होते.
1: 5-6 लोक सोडले तर
2: सगळेच आम्ही हेलिकॉप्टरने खाली आलो होतो लुकला पर्यंत. आणि म्हणजे तो पूर्ण व्हॅली बघून हेलिकॉप्टर मधनं ती पूर्ण कुंभू व्हॅली प्लस आणखीन बाकी पण टँगोचे मोनास्ट्री आम्हाला वर्ण दिसले होते. आणि ते वातावरण आमचं खूपच छान होतं त्यावेळेच. आणि मग तो हेलिकॉप्टरचा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान. म्हणजे फर्स्ट टाइम मी हेलिकॉप्टर मध्ये बसले होते आणि खूप छान वाटलं मला. आणि खर तर ऍक्च्युली ह्या मी जसं सांगितलं तसं की त्याच दिवशी त्या खाली परत उतरल्या. पण आमचं हेलिकॉप्टर त्याच दिवशी होतं पण आम्हाला काय माहिती अवेलेबलच झालं नाही ड्यू टू स्नोफॉल आणि हे. त्यामुळे तो एक दिवस एक रात्र आमच्यासाठी खूप टफ गेली होती. कारण

0: जे कोणी हेलिकॉप्टरने जाणार होते त्या सगळ्यांना तिथंच थांबावं लागलं आणि तिथलं रात्रीचं टेम्परेचर 19 वगैरे असायचं, -19
1: असायचं. अरे बापरे, आता परत तिथं एक रात्र काढायची आहे असं झालं.
0: सगळ्यांना तिथं थोडस चॅलेंजिंग होतं. मी मात्र येताना मजा केली आहे, म्हणजे आम्ही तिघी ट्रेक करतच आलो खाली पर्यंत, पण आम्ही खूप दंगा केला. म्हणजे जाताना जे आम्ही असे जात होतो ते येताना एकदम फुल एनर्जीनं खाली उतरलो.
2: खूप छान, खूप छान. तुला मिताली विचारते, संयोगिता एकदा जाऊन आलेली होती एव्हरेस्टला, तुम्ही ट्रेकला म्हणून गेलात ते डायरेक्ट एव्हरेस्टलाच
1: गेले.
2: तो अनुभव तुमच्या चौघींसाठीच्या दृष्टीनं पण सांग की कसा होता?
1: खूपच छान होता अनुभव. खरं तर मी तुम्हाला जसं सांगितलं तसं मी ट्रेक्स वगैरे हे आत्ता आत्ता करायला, ते पण प्रॅक्टिस साठी म्हणून करायला लागले. अगोदर ह्याच्या मी कधीच असं ट्रेक केलेलं मला आठवत नाहीये. तर मला खूपच म्हणजे असं छान वाटलं की आम्ही सुरुवातीला गेलो तर डायरेक्ट एव्हरेस्टलाच गेलो.
2: तिघी पण
0: हो ना, आणि तिघी पण कधीच आयुष्यात ट्रेक नाही केलाय आणि डायरेक्ट एव्हरेस्ट बेसला ट्रेक केलाय. म्हणजे मी म्हणत पण होते काय भारी आहे बाबा तुमचं डायरेक्ट एव्हरेस्ट बेस कॅम्प आधी मध्ये कुठे काय नाही.
2: बरोबर,
1: पण आता थांबावं असं वाटत नाहीये की आता आणखीन कुठले कुठले ट्रेक्स करावेसे वाटतायत.
2: खरंय, ट्रेक साठी तर तुमचे ज्या काही संस्था होत्या त्यांचं सहकार्य लाभलंच, अजून कुणाचं सहकार्य तुमच्या या सगळ्या संकल्पासाठी तुम्हाला लाभलं?
0: घरच्यांचं,
1: होय, आई बाबांचं
2: आणि बाकी
0: शुभेच्छुक, म्हणजे जे किंवा माझ्या आमच्या मुली वगैरे त्यांनी, म्हणजे कसं असतं माहिती, शुभेच्छांमध्ये खूप ताकद असते, शुभेच्छा आणि आशीर्वादामध्ये. आणि ते खूप मिळाले आम्हाला आणि त्या सगळ्याची व्हॅल्यू अशी आपण बोलून नाही होऊ शकत, पण ती मनात आहे आमच्या.
2: बरोबर.
0: अजून एकांचा मुद्दा म्हणून उल्लेख करावासा वाटतो, आमच्या ग्रुपमध्ये डॉक्टर अमोल काका होते, ते ऍक्च्युली आपले कोल्हापूरचे, खूप आम्ही लकी होतो ऍक्च्युली की कोल्हापूरचे खूप सारे मोठे डॉक्टर्स आमच्या सोबत होते. म्हणजे डॉक्टर्स जास्त होते आणि ते सगळे सोबत होते, म्हणजे प्रदीप सर पण होते आणि एक अनिता, डॉक्टर अनिता काकू पण होत्या. आणि अमोल काकांनी आमची सगळ्यांचीच खूप काळजी घेतली, म्हणजे हेल्थ वाईज, म्हणजे त्यांनी खूप अशी प्रेमानं मनापासून काळजीपूर्वक काहीही न बोलता फक्त ते काळजीनं आम्हाला व्यवस्थित विचारपूस करायचे, म्हणजे काही लागणार
1: द्यायचे.
2: कारण आवश्यकता होती या गोष्टींची, कारण तुम्ही म्हणालात तसं की वातावरण वेगळं होतं एकदम तिकडे जाणं आणि त्या पुढे जाऊन या तुमची तब्येत चांगली
0: राहणं
2: हे तितकंच महत्वाचं होतं.
0: जसं की आता हिला थोडा मितालीला त्रास झाला किंवा प्रांजलला पण डोकं दुखत होतं, माझं पण एकदा डोकं दुखलेलं, परत दिव्याला वोमेटिंग आणि लूज मोशन झालं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी तिथं ताकद कमी करतात.
2: बरोबर.
0: आणि त्यावेळेला अमोल काका असतील आणि मग म्हणजे बाकीचे पण सगळे डॉक्टर्स किंवा पूर्ण टीम, म्हणजे सगळे चांगले.
1: एक सांगायचं राहिलं, अभय काकांनी ना त्यांच्याकडे असं बॉक्स होता आणि म्हणजे त्यांच्या
0: काकूंनी
1: दिला होता तो बॉक्स, त्याच्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या गोळ्या होत्या, म्हणजे होमिओपॅथिक त्या गोळ्या होत्या,
0: छोट्या छोट्या गोळ्या,
1: म्हणजे लूज मोशनच्या गोळ्या होत्या
0: आणि त्याचे बॉक्स घेऊन फिरायचे, कुणाला काय पाहिजे हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे, तुला हे पाहिजे तुला हे घे.
1: आणि आम्ही तिघी जणी एकदा एका रात्री रूम मध्ये होतो, म्हणजे मी, दिव्या आणि प्रांजल. आणि त्या दिवशी मला काहीतरी होत होतं, म्हणजे लूज मोशन झालेले मला वाटतंय, आणि ते मी असं जस्ट बोलले होते की मला तसं त्रास होतोय म्हणून. आणि आले रात्री नॉक केला आमच्या ह्याच्यावरती आणि तो बॉक्स घेऊन आमच्या समोर आले की काय पाहिजे मिताली घे, हा हे होतंय, हे नसतंय होत तरी पण घे.
2: ह्या ग्रुपचा सुद्धा तुम्हाला किती सपोर्ट होता,
1: फॅमिली सारखं, म्हणजे असं नाही की कोण अनोळखी आहे, फॅमिली सारखं.
2: किंवा त्यांनाही हे असं वाटलं असेल ना की किती छान या सगळ्या जणी जाऊन तिथे डान्स करणार आहेत, त्यांनाही तेवढंच
0: आनंद होता. बरोबर. तो वेळ त्यांच्या सोबत पण खूप छान गेला आमचा. हा
2: कम्प्लीट झालं तुमचं जेव्हा रेकॉर्ड तिथला डान्स वगैरे, पहिला संपर्क घरच्यांशी केला तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तो कधी झाला, तिथे डायरेक्टली तुम्हाला करता आला का संपर्क?
0: डिफिकल्ट ऍक्च्युली पूर्ण ट्रेक मध्ये आम्ही जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं चार्जिंग बंद, म्हणजे त्याच्यासाठी वेगळे चार्जेस, पाण्यासाठी वेगळे चार्जेस,
1: वायफायचे
0: वेगळे चार्जेस असं चालू होत होतं, त्यामुळे आमचा संपर्क आल्यावर खाली बराच वेळानंतर झाला.
1: नाही माझा झाला होता,
0: झाला
1: मी अभय काका म्हणून आमच्या सोबत होते, तर त्यांच्या फोनवरून ते पे करून चार्ज करायचे किंवा वायफाय घ्यायचे, तर त्यांच्या फोनवरनं मी बाबांना सगळ्यात सुरुवातीला फोन केला होता की बाबा आमचा डान्स झाला आहे म्हणून. आणि मग बाबा म्हणले की अरे वा खूप छान, म्हणून खूप प्राऊड फील होते. मग त्याच वेळेस मग मी आईशी बोलले होते, मग आईचं तर

0: असं म्हणजे मला आठवतंय की डोळ्यातनं पाणी आल्यासारखं मला वाटत होत.
1: साहजिक आहे कारण
0: लवकर सुखरूप घरी ये असं म्हणली होती आई मला.
2: बरोबर. मी पण बरोबर कॉल केला होता एव्हरेस्ट बेस वरून परत आल्यानंतर लंच आम्ही चेंज करताना डॉक्टर शैलेंद्र नवरे काका आहेत ना त्यांच्या फोनवरनं मी फोन केला होता माझ्या मावशीला. बरोबर. तेव्हा आमचा पहिला कॉन्टॅक्ट झाला.
1: बर बर बर. एकंदरीत या विक्रमाची नोंद कुठे कुठे झाली?
2: याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सला झाली. गिनीजसाठी आम्ही प्रयत्न करणार होतो पण त्यांचे रूल्स ना खूप जास्त कडक आहेत आणि तिथं आल्यावरती ते जेवढं इझी होतं तेवढं नंतर फॉलोअपसाठी ते एवढं हे नाही आहे.
1: यापूर्वी असं काही नोंद झालेली आहे?
2: नाही, हा पहिलाच होता. त्यामुळे सेटर आहोत.

0: आहे.
1: नाही हा पहिलाच सेटर आहोत.
0: खूप मस्त छान, खरंच खूप वेगळा असं म्हणूयात की अनुभव होता. ऐकून मला डोळ्यासमोर दृश्य उभं राहत आहे. तुम्ही तर ते सगळं अनुभवलं आहे. मग अशी बोलता बोलता तुझ्या सुरुवात तू जेव्हा केलीस तेव्हा तू सांगितलंस की आधीचा विक्रम, थोडेसे या आधीचे तुझे विक्रम त्याबद्दल थोडस सांगणं.
1: हो, आधीचे विक्रम म्हणजे मला ना भरतनाट्यम मध्ये काम करत राहायला आवडतं आणि माझी मम्मी नेहमी म्हणायची की सयू तू चप्पल शिवण्याचं काम जरी केलंस तरी त्यात ते काम असं कर की जे कायम लक्षात राहिलं पाहिजे. मग जेव्हा आमचं हे करिअर आहे असं ठरलं तेव्हा मग मम्मीला आयडिया सुचायच्या, सगळ्या संकल्पना मम्मीच्याच होत्या. तिनंच तर हा मार्ग दिला आणि मी आज इथे आहे. म्हणजे तिनं जे सांगितलं तेच मी केलंय त्यामुळेच मी आज इथे आहे. तर मग मम्मीच्याच सगळ्या संकल्पना होत्या. मग त्या दृष्टीनं मी बरेच रेकॉर्ड्स केले. म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत 13 तास सलग भरतनाट्यम केलं 2004 मध्ये.
0: त्यानंतर केवढी होती
1: मी 12वीत होते तेव्हा. त्यानंतर मग 2008 मध्ये 66 तास भरतनाट्यम केलं. त्याच्यामध्ये एक विक्रम केलाय मी जो खूप कमी जणांना माहिती आहे. गोव्यामध्ये एकाने ऑर्गनाईज केलं होतं आणि 13 तास झाल्यानंतर माझा 66 तासाचा स्टॅमिना आहे की नाही हे कसं कळणार. आणि योगायोगानं माझ्या मामानं एक न्यूज बघितली गोव्याच्या मामानं, तर तिथं माझा एनरोलमेंट केला आणि तिथं मी 55 तास डान्स केला होता. तो असा फ्री डान्स होता पण मी केला होता. आणि मी 3-4 जण शेवटपर्यंत जे फ्रेश राहिले होते त्यातली मी एक होते. पण हे खूप कमीदा बोललं जातंय माझ्याकडनं. मग त्याचा एक अनुभव मिळाला मला. मग 66 तास भरतनाट्यम केलं 2008 मध्ये.
0: बरोबर.
1: त्यानंतर मग आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं पहिलं 2015 मध्ये.
0: बरोबर.
1: मग 2016 ला दुसरं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलं.
0: दुसरं कुठलं?
1: लावणीमध्ये
0: केलं. बरोबर.
1: आणि मग त्यानंतर पुढचं रेकॉर्ड मग अन्नपूर्णा बेस कॅम्पचं केलं.
0: आणि वैयक्तिक
1: आणि मग एव्हरेस्ट बेस केलं.
0: पुढचं उद्दिष्ट
1: आहेत, अजून आहेत 2-3-4 असतील. आता हळूहळू ते करणार. काम सुरू केलंय थोडस एकाच, पण परत काही गोष्टी मध्ये आल्या त्यामध्ये थांबलंय. आता परत सुरू करीन.
0: बरोबर. मिताली, ऍज अ तुझं भरतनाट्यमचं शिक्षण तर पूर्ण झालंच असेल.
1: मला एक सांगायला खरं तर एक अभिमान वाटेल. मिताली आमची तपस्यासिद्धीची पहिली अलंकार पूर्ण आहे आणि तिला अलंकार पूर्ण या वर्षाला डिस्टिंक्शन मिळालंय आणि दोन्ही मिळून फर्स्ट क्लास मिळालाय. म्हणजे अलंकार ही टफेस्ट एक्झाम मानली जाते भरतनाट्यम म्हणजे या फील्डमध्ये.
0: बरोबर.
1: तर त्याच्यात तिला इतके सुंदर मार्क्स मिळालेत ना, त्यामुळे मला खूप अभिमान आहे त्याचा.
0: तुझं पुढचं भविष्यातलं उद्दिष्ट काय?
2: मी सध्या एमए करते भरतनाट्यम मध्ये. आता शेवटची सेमिस्टर आमची सुरू आहे, त्याचीच आता तयारी.
1: ऍक्च्युली हिचं मास्टर्स अजून एक झालंय मायक्रोबायोलॉजी मध्ये. हे दुसरं सेकंड मास्टर्स आहे.
2: आणि बीएड पण झालंय माझं सायन्स मॅथ्स मध्ये. तर मला खरं तर करिअर हे भरतनाट्यम मध्येच करायचं आहे, त्यामुळं त्याच पद्धतीनं आता रिसर्च पण करायचा माझा आहे प्लॅन.
0: बर, त्या दृष्टीने. आणि शिकणं सुरूच आहे.
2: शिकणं काही थांबत नाही. म्हणजे असं काय भरतनाट्यम मध्ये असं फिक्स नसणं की आता मला सगळं येत आयुष्यभर
0: कलेमध्ये. असं म्हटलं जातं की कला ही नेहमी सार आपल्या बरोबर राहते आणि कला एक वेळ तुमचं काही दुसऱ्या गोष्टी काढून घेता येतील पण तुमची कला आणि तुमच्याकडचं ज्ञान हे कधीच कोणी काढू शकत नाही. ते तुमच्यापर्यंत कायम स्वरूपी असतं, त्यामुळे तशीच साथ ती राहते. आणि एक कलाकार म्हणून जी आपली ओळख असते ती खूप वेगळी असते आणि ती त्या कलाकारालाच माहिती असते. इतरांना त्या गोष्टी नाही कळणार पण प्रत्येक कलाकाराला हे माहिती असतं की आपण एक कलाकार आहोत. त्याची जी काही त्याचं जे काही वजन आहे ते जे काही वेटेज आहे ते फक्त तुम्हालाच माहिती असू शकतं. खरंच खूप छान वाटलं तुमच्या दोघींशी बोलून. मुळात हा अनुभवच खूप वेगळा आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात तिथे जाऊन आला आहात. मी असं म्हणते तुमच्या आयुष्यातला अविस्मरणीय त्याच्याही पेक्षा आणखी काही जास्त
1: असेल.
0: हे क्षण तुमच्यासाठी तेवढे छान आहेत. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी दोघींनाही खूप साऱ्या शुभेच्छा.
1: अशीच
0: भरपूर आणखी काही विक्रम करा. खूप छान तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश लाभू दे हीच सदिच्छा. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते.
1: नाही, आम्ही आभारी आहोत इतक्या छान गप्पांसाठी आम्हाला बोलवलं. आणि त्या दोघींकडून पण मी आभार मानते. त्या दोघी इथं असत्या तर अजून आम्ही मजा आली असती, पण त्या इथे नाही आहेत. पण थँक्यू सो मच. खरं
2: थँक्यू सो मच मनापासून इथं बोलवण्यासाठी.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित

नीता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पवर भरतनाट्यम नृत्य सादर करणाऱ्या संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्या मिताली महाराज यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत ऐकली. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवनं पटकावलं विजेतेपद. स्वयंपाकासाठीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये असे झाले आहेत. तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपये इतके झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावरच्या सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अस्थिर जागतिक ऊर्जा बाजारातल्या उलाढालींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचलला आहे असं यात म्हटलं आहे. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळला आहे. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. परीक्षेबाबतची समाज माध्यमांवरची आक्षेपार्ह सामग्री तात्काळ ओळखून सायबर गुन्हे शाखेला त्याबाबत माहिती दिली जात असून संबंधित प्लॅटफॉर्म विरोधात कारवाई केली जाईल. उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी अशा कोणत्याही संदेशाला प्रतिसाद देऊ नये, त्यासाठी पैसे देऊ नयेत आणि ते पुढे पाठवू नयेत. तसंच उमेदवारांनी अफवांकडे दुर्लक्ष करावं आणि केवळ एनटीएचं अधिकृत संकेतस्थळ आणि माध्यमांद्वारे प्रसिद्ध झालेल्या अधिकृत माहितीवरच अवलंबून राहावं असं आवाहन एनटीएनं केलं आहे. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. राज्यसभेच्या येत्या 18 जूनला होणाऱ्या निवडणुकीसाठी तेलगू देसम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांनी आज आपल्या 3 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये उद्योजक सना सतीश, शिक्षणतज्ज्ञ भाष्यम रामकृष्ण आणि पक्षाच्या समाज माध्यम खात्याचे प्रमुख चिंता कायाला विजय यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात रिक्त होणाऱ्या 4 जागांपैकी 1 जागा जनसेना पक्षाला देण्यात आली असून त्यांनी निवडणुकीसाठी लिंगमनेनी रमेश यांना आपला उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलं आहे. इंडिया आघाडीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत पक्षाच्या वतीनं खासदार जॉन ब्रिटा सहभागी होणार असल्याचं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आज जाहीर केलं. केरळ विधानसभा निवडणुकीत माकपचे नेते पिनराई विजयन यांच्यावर भाजपासोबत लागेबंधे असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातल्या नेत्यांनी केला होता. याबाबत माकप महासचिव एम ए बेबी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. असे आरोप आघाडी धर्माशी विसंगत आहेत असं ते म्हणाले. काँग्रेसकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण आलं नसून आपण स्पष्टीकरणाच्या प्रतीक्षेत आहोत असं बेबी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. भारत आणि इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांमध्ये गेल्या 4 वर्षांच्या काळात लक्षणीय सुधारणा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं भारत इंडोनेशिया संयुक्त आयोगाच्या 4थ्या बैठकीला संबोधित करत होते. भारत इंडोनेशिया दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांना गेल्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झाली असून या बैठकीत राजकारण, संरक्षण, सुरक्षा, सागरी क्षेत्र, व्यापार आणि गुंतवणूक, आरोग्य, औषध निर्माण, अन्नसुरक्षा, पर्यटन तसंच शिक्षण आणि सांस्कृतिक सहकार्य यासारख्या द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं ते यावेळी म्हणाले. आज जागतिक अन्न सुरक्षा

दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना दरवर्षी 7 जून रोजी जगभरातल्या विविध आरोग्यविषयक आणि नागरी संस्थांबरोबर हा दिवस साजरा करते. समस्येपासून समाधानापर्यंत सर्वत्र सुरक्षित अन्न ही यंदाची संकल्पना आहे. नागरिकांच्या सुरक्षित भविष्यासाठी सुरक्षित आणि आरोग्यदायक अन्न उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त जारी केलेल्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं काल कोची इथं निधन झालं. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या 3 दशकांच्या अभिनयाच्या कारकिर्दीत सलीम कुमार यांनी जवळपास 350 चित्रपटात काम केलं. ते आपल्या विनोदी शैलीसाठी ओळखले जात असत. अदामिन्ते मकन अबू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. अजनू रंगता विदू या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राज्य पुरस्कार मिळाला होता. तसंच अलयुम निजनुम या सिनेमातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार मिळाला होता. सलीम कुमार यांनी तमिळ, ओडिया आणि बंगाली चित्रपटातही काम केलं आहे. सलीम कुमार यांच्यात कोणत्याही प्रकारची भूमिका साकारण्याची क्षमता होती अशा शब्दात केरळचे मुख्यमंत्री V.D. Satheesan यांनी त्यांचा गौरव केला आणि आदरांजली वाहिली. इराणचे केवळ हल्ल्यासाठी वापरले जाणारे 2 वन वे ड्रोन आपण नष्ट केले असून होर्मुझच्या सामुद्रधुनीतल्या आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी ते धोकादायक असल्याचं अमेरिकेच्या मध्यवर्ती संस्थेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकन लष्कर पूर्णपणे सतर्क असून या पट्ट्यातलं कोणतंही आव्हान परतवून लावण्यासाठी सक्षम असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिका आणि इराण दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी काल तेहरानला पोहोचले. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8व्या मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया व्हालिन्स्काचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. पुरुष एकेरीत आज जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव आणि इटलीच्या फ्लाविओ कोबोली यांच्यात सामना खेळला जाणार आहे. दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीतल्या पहिल्या ग्रँडस्लॅम पदकासाठी खेळणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती LPG सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा NTA फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. राष्ट्रीय पुरस्कार विजेता मल्याळी अभिनेता सलीम कुमार यांचं निधन. आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पटकावलं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. सर्वत्र उत्साहात साजरे झालेला महाराष्ट्र दिन, बुद्ध पौर्णिमा आणि बकरी ईद, 8 नक्षल्यांना अटक आणि 5 नक्षल्यांचं आत्मसमर्पण केल्यानंतर गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याची पोलीस अधीक्षकांनी केलेली घोषणा, अशा महत्वपूर्ण घडामोडी मे महिन्यात घडल्या. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथं सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अॅडव्होकेट जयस्वाल यांनी समृद्ध गडचिरोली घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ट कार्य करणारे विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बुद्ध पौर्णिमा सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणच्या बुद्ध विहारांमध्ये बौद्ध बांधवांनी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण केलं. गडचिरोली इथं भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं नवी दिल्लीतील प्राध्यापक डॉ निखिल अडसुळे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं.
कौशल्य विकास आणि भारतीय पारंपरिक हस्तकलेचं जतन करण्यासाठी चालना देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांतर्गत गडचिरोली येथील गोंडवाना

विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्राला नवी दिल्ली इथल्या हँडीक्राफ्ट अँड कार्पेट सेक्टर स्किल कौन्सिलनं सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून मान्यता प्रदान केली. या संदर्भातील सामंजस्य करार नवी दिल्लीतील HCSSC मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्ण कुमार, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, STRCचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील गिरडे उपस्थित होते. कृषी विभागाच्या भरारी पथकानं चामोर्शी तालुक्यातील रामसागर इथं धाड टाकून संशयित अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रसंगी संबंधित कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नक्षल चळवळीचं समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. यामुळे गडचिरोली जिल्हा पूर्णतः नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलीस अधीक्षक MRamesh यांनी केली. यानंतर आत्मसमर्पित नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बिनागुंडा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील काकूर गावानजीकच्या जंगलातून नक्षल्यांचा शस्त्रनिर्मितीचा कारखाना हुडकून काढत अनेक शस्त्र आणि स्फोटकं जप्त केली. नागपुरातील एका फ्लॅटमध्ये बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये गडचिरोलीतील 2 भावंड आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा इथल्या एका युवकाचा समावेश होता. त्यांच्याकडून कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटर तसंच 50, 100 आणि 200 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर घडविण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं भामरागड एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत 26 विद्यार्थ्यांची नीट आणि JEEच्या विशेष मोफत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. 21 मेचा दिवस गडचिरोली वासियांसाठी अत्यंत दुःखद ठरला. गडचिरोली येथून उमरखेडला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस गडचिरोली नजीकच्या मुरखळा नवेगावच्या वळणावर उलटल्यामुळे 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. या घटनेमुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. प्रस्तावित स्टील प्रकल्पांसाठी MIDCच्या माध्यमातून सुपीक शेतजमीन अधिग्रहणाविरोधात भेंडाळा परिसरातील 14 गावांतील 1,000 स्त्री पुरुष शेतकऱ्यांनी शेतकरी बचाव आंदोलन समितीच्या बॅनरखाली चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी झालेल्या सभेला काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संबोधित केलं. गडचिरोली येथील दंडकारण्य शैक्षणिक सांस्कृतिक विकास आणि संशोधन संस्थेचे सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख तथा प्रख्यात समीक्षक डॉ प्रमोद मुनघाटे यांच्या आदिवासी साहित्य एक मुख्य प्रवाह या संपादित ग्रंथासाठी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विपुलश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बकरी ईद हा सण मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरा केला. मशिदीमध्ये सामूहिक नमाज अदा केल्यानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार. आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. स्वयंपाकाच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ करण्यात आली. 14 किलोच्या सिलेंडरच्या दरातली ही वाढ आजपासून लागू होणार आहे. गेल्या 3 महिन्यातली ही दुसरी दरवाढ आहे. या वाढीमुळे दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 913 वरून 942 रुपये झालेत, तर मुंबईत सिलेंडरचे दर 912.50 रुपयावरून 941.50 रुपये इतके झालेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात मोठी वाढ होत असली तरी भारतात एलपीजी सिलेंडर जागतिक स्तरावर सर्वात कमी दरात मिळत असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतात एलपीजी स्वस्त आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय. जागतिक ऊर्जा बाजारातल्या अस्थिरतेपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी सरकारनं स्वतः वाढीव किमतीचा मोठा वाटा उचललाय असं यात म्हटलंय. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं फेटाळलाय. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधल्या परीक्षेबाबतच्या तणावाचा गैरफायदा घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या संघटित टोळ्यांचं हे काम असल्याचं एनटीएनं समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित असून उमेदवारांना सुरक्षित आणि निष्पक्ष पद्धतीनं परीक्षा देता यावी यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं यात म्हटलंय. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या यंदाच्या 12वीच्या परीक्षेसाठी निकाल पश्चात सेवा पुरवणाऱ्या पोर्टलवर आढळून आलेल्या त्रुटींची पडताळणी आणि प्रश्नपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले

पूर्ण करून सादर करावेत असं सीबीएसईनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात 72 तासांच्या आत जमा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खरेदी केलेल्या कांद्याच्या वाहतूक आणि हमालीचा खर्च नाफेडनंच करावा असं त्यांनी स्पष्ट केलं. जिल्ह्यातल्या बाजार समित्यांचे पदाधिकारी, नाफेडचे अधिकारी आणि अंमलबजावणी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपा नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आमिषं दाखवली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलाय. ते काल लातूरमध्ये वार्ताहर परिषदेत बोलत होते. काही उमेदवारांना भाजपा भीती दाखवून निवडणुकीतून माघार घ्यायला भाग पाडत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान काँग्रेसचे लातूर धाराशिव बीड मतदारसंघाचे उमेदवार महेश देशमुख यांनीही भाजपावर आमिष दाखवल्याचा आरोप यावेळी केला. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन असं म्हणत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसंच स्थानिक नेत्यांची यावेळी उपस्थिती होती. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपरफुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलंय. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असा दावा त्यांनी केला. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं राज्यात आगमन झालं असलं तरी 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंद राहील, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय. नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर 15 जूनपर्यंत पावसाच्या प्रगतीचा वेग कमी राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलंय. उन्हाच्या वाढत्या झळांमुळे अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा आणि वान या दोन प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. काटेपूर्णा धरणात सध्या केवळ 32% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. या धरणातून अकोला आणि मूर्तिजापूर या दोन मोठ्या शहरांना आणि आसपासच्या परिसराला पाणी पुरवठा केला जातो. वाशिम जिल्ह्यातले ग्रामीण कथा आणि कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी सुरू केलेला कला गंगा ग्रामीण कादंबरी पुरस्कार यंदा छत्रपती संभाजीनगर इथले युवा लेखक ऋषिकेश गुल्हार यांच्या रानोबाचा माळ या कादंबरीला जाहीर झालाय. काल संध्याकाळी सावित्रीबाई फुले महाविद्यालयात झालेल्या समारंभात मान्यवरांच्या हस्ते गुल्हार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 10,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राज्यभरातून प्राप्त झालेल्या 14 ग्रामीण कादंबऱ्यांमधून या कादंबरीची निवड करण्यात आली. धुळे जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी मोहीम हाती घेतली असून काल धनगरवाडी शिवारात केलेल्या छापेमारीत 8,16,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 33 जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. पालघर शहरातल्या गणेश कुंड परिसरात काल रात्री कंटेनरची धडक लागून एका युवतीचा मृत्यू झाला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
नवी मुंबईत घणसोली इथं काल रात्री एका घरात आग लागून झाली.

0: या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले. अग्निशमन दलानं 3 तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आणि 10 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात अकोल्यात नुकतंच राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिसंवादात माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव खुलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केंद्र सरकारच्या फिट इंडिया अभियानांतर्गत आज राज्यात विविध ठिकाणी सायकल रॅली काढण्यात आली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सांगली पोलीस दल आणि जिल्हा क्रीडा कार्यालयांच्या वतीनं सांगली शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये पोलीस अधिकारी तसंच सायकलपटू, खेळाडू आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. परभणी शहर पोलीस विभाग आणि सायकल प्रेमी नागरिकांनी आज शहरात सायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या भारत अफगाणिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं 564 धावांवर डाव घोषित केला. कर्णधार शुभमन गिलनं 126 धावा केल्या तर के एल राहुलनं 100 धावांचं योगदान दिलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत 8 मानांकित 19 वर्षीय मीरा अँड्रीवानं पोलंडच्या माया वालेन्साकाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. हा अंतिम सामना अवघ्या 1 तास 22 मिनिटात संपला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अपवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार आणि 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
2: मनचाही गीत कार्यक्रम में आप सभी का एक बार फिर से स्वागत है. लीजिए हम अगला खत शामिल कर रहे हैं. नेहरू चौक पेठन से ये खत हमें आया है. सुरेश जाधव, अनीता जाधव, प्रसाद जाधव, बेबी सोनल जाधव, इन्होंने इस गीत की फरमाइश की है जो कि है फिल्म दोस्ती से राही मनवा दुख की चिंता. इस गीत को गा रहे हैं मोहम्मद रफ़ी. उन्हीं की आवाज़ में ये गीत आप सुनेंगे. मजरू सुल्तानपुरी के बोल लक्ष्मीकांत प्यारीलाल का संगीत.
3: दुख हो या सुख जब सदा संग

0: हॅलो फ्रेंड्स, मी दिव्या तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या युवावाणी या कार्यक्रमात. फ्रेंड्स, आजच्या बदलत्या आणि तंत्रज्ञान प्रधान युगात शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडतीये. इंटरनेट, स्मार्टफोन आणि डिजिटल साधनांच्या मदतीनं शिक्षणाची व्याप्ती अधिक व्यापक झालीय. विशेषतः ऑनलाईन शिक्षण पद्धतीनं विद्यार्थ्यांना घर बसल्या ज्ञान मिळवण्याची नवीन संधी उपलब्ध झालेली आहे. आता याच ऑनलाईन शिक्षणाचे महत्व, त्यातले फायदे, त्यातली आव्हानं, विद्यार्थी आणि शिक्षकांवरती होणारा याचा परिणाम आणि भविष्यातील शिक्षण व्यवस्थेमध्ये याचं स्थान, याविषयीच आज आपण माहिती घेणार आहोत आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमात. आणि ही माहिती देणार आहेत डॉक्टर गणपती कमळकर, त्यांच्याशी बातचीत केली आहे डॉक्टर दीपक ठमके यांनी. चला ऐकूया.
1: हाय फ्रेंड्स, युवानी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण शिक्षण घेत आहेत, बऱ्याच जणांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. आपण रेग्युलर कॉलेज केलं असेल किंवा एक्सटर्नल अर्थात दूरस्थ शिक्षण प्रणाली याद्वारे शिक्षण घेतलं असेल. परंतु काळ बदलत आहे, त्याचबरोबर आपली जीवन पद्धती बदलत आहे आणि त्याचबरोबर बदलतात आपल्या शिक्षण पद्धती. या काळामध्ये एक नवीन पद्धती अर्थात ऑनलाईन शिक्षण पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येऊ घातलेली आहे. आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत डॉक्टर गणपती कमळकर सरांशी. कमळकर सर हे सहाय्यक शिक्षक संचालक कोल्हापूर विभाग येथे कार्यान्वित आहेत. सर एम ए, एम एड, एम फिल, सेट, PhD आहेत. सर, तुम्ही आजपर्यंत बऱ्याच भागांमध्ये, अगदी सह्याद्रीच्या दुर्गम भागामध्ये काम केलेलं आहे, तर एकंदरीत तुमची ओळख ही आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल.
2: सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. मी जवळपास 20 वर्ष प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत काम केलेलं आहे. त्यानंतर 2011 साली मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ग 2 चे अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर मी शहावाडी, गडिंग्लज आणि कागल येथे गट शिक्षण अधिकारी या पदावर काम केलं. आणि त्यानंतर मी पदोन्नतीनं जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे प्राथमिक शिक्षण अधिकारी म्हणून जवळपास 2 वर्ष काम केलं. सध्या मी कोल्हापूर विभागाकडे असिस्टंट डायरेक्टर अर्थात सहाय्यक शिक्षण संचालक या पदावर काम करतोय. मला सर वाचनाची आणि लेखनाची देखील आवड आहे आणि मी जवळपास 5 पुस्तकं संपादित केलेली आहेत आणि 2 पुस्तकं मी स्वतः लिहिलेली आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक परिवर्तनाच्या पाऊलवाटा, यामध्ये उपक्रमशील शिक्षक यांची मी एकत्रित माहिती या पुस्तकाच्या रूपानं प्रकाशित केलेली आहे. आणि त्यानंतर कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आला त्याच्यावरती मी माझ्या तालुक्यामध्ये कागलला गट शिक्षण अधिकारी असताना जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्याच्या अंतर्गत राबवले त्याच्या अंतर्गत मला जे अनुभव आले त्यावर मी ऑनलाईन शिक्षण पद्धती या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे.
1: सर, आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रात खूप मोठे बदल झालेले आहेत आणि यानुसारच ऑनलाईन शिक्षण पद्धती एक खरोखर फायदा विद्यार्थ्यांना किंवा लोकांनाही होत आहे. परंतु यामध्ये फायद्याबरोबर ज्याची आव्हाने खूप मोठी आहेत, तर सर्वात प्रथम आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नेमकं काय हे थोडंसं समजावून सांगा.
2: 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञान मानलं

0: जातं आणि याच्यामध्ये माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा स्फोट झालेला आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धती याचं पण थोडक्यात असं याबाबत बोलता येईल की ज्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून आणि इंटरनेटच्या द्वारे जे अंतरक्रिया घडवून आणली जाते त्याला ऑनलाईन शिक्षण असं म्हटलं जातं. मग इलेक्ट्रिक उपकरणं याच्यामध्ये अनेक आली, मोबाईल आला, संगणक आला, लॅपटॉप आला, या माध्यमातून इंटरनेटशी जोडून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद घडवून आणला जातो. असे थोडक्यात आपण ऑनलाईन शिक्षण याला आपण म्हणू शकतो.
1: सर, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही खूप वर्षापासून प्रचलित आहेच, परंतु याला सर्वात जास्त उभारी मिळाली किंवा ही शिक्षण पद्धती लोकांसमोर आली तो काळ म्हणजे कोविड नंतरचा. तर कोविड नंतर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये कोणते बदल झाले?
0: कोरोना कालावधीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा अधोरेखित झाल्या आणि मग सगळं जग थांबलं, शिक्षण थांबलं आणि अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी, शिक्षण घरोघरी पोहोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेतला गेला. आता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर कोविडच्या कालावधीनंतर तो एक शिक्षणाचा मुख्य प्रवाहाचा भाग बनलेला आहे. आता याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षण हे इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिक्षण आणि शिक्षण विभाग आणि प्रशासकीय यंत्रणेनं केलेलं आहे. आणि थोडक्यात असं म्हणता येईल की डिजिटल शिक्षणाचा वेग ह्या कोविड नंतरच्या काळामध्ये वाढलेला आहे. शाळा महाविद्यालय जे असतील त्याच्यामध्ये विद्यापीठाने ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रचार केलेला आहे आणि आज बहुतांश शिक्षक आणि विद्यार्थी देखील ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिकत आहेत आणि शिकवत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या गतीनं आपल्याला ऑनलाईन शिक्षण द्यायचं ती गती सुद्धा वाढलेली आहे. कारण एक पारंपरिक शिक्षणाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर आणि ऑनलाईन शिक्षणाचं महत्व अधोरेखित झाल्यानंतर याची खूप मोठी गती वाढलेली आपल्याला दिसून येते. आज देखील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असू दे किंवा ज्याला आपण नवीन शैक्षणिक धोरण 2020 म्हणतो याच्यामध्ये सुद्धा शासनानं डिजिटल शिक्षणाचा अंतर्भाव केलेला आहे आणि काही जिल्हा परिषद शाळा 100% आपण डिजिटल केलेलं आहे. मी कागलमध्ये असताना 100% वर्ग खोल्या म्हणजे प्रत्येक शिक्षकाला डिजिटल साधन म्हणजे 32 इंची अँड्रॉइड टीव्ही सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे, म्हणजे डिजिटल वर्ग सुद्धा झालेले आहेत.
1: नक्कीच सर. सर, 4 खोल्यांच्या मध्ये बसून शिकण्याची आणि शिकवण्याची विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना दोघांनी सवय होती, तर पारंपरिक शिक्षण प्रणाली आणि ऑनलाईन शिक्षण प्रणाली यामध्ये मुख्य फरक असा कोणता आहे आपल्या दृष्टीनं?
0: आपण आता बघतो की आज देखील आणि पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे 4 भिंतीच्या आत दिलं जाणारे शिक्षण, आता तुम्ही जे म्हटलं तीच शिक्षणाची एक संकल्पना होती आणि अजून देखील आहे. आणि या बदलत्या युगामध्ये आपल्याला जे काय इतर क्षेत्रामध्ये कृषी असेल, आरोग्य असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये प्रचंड बदल व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आपण शिक्षण विभागानं सुद्धा हे बदलतं तंत्रज्ञान तो आपण स्वीकारला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण आणि पारंपरिक शिक्षणामधला जो फरक आहे तो हाच आहे की पारंपरिक शिक्षण हे 4 भिंतीच्या आत दिलं जातं पण ऑनलाईन शिक्षण हे कुठेही दिलं जातं, त्याला वेळेचं स्थळ काळाचं बंधन राहिलेलं नाही. पारंपरिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर शाळा आणि महाविद्यालयामध्ये ठराविक वेळेमध्ये एकत्र येऊन विद्यार्थी आणि शिक्षक ही पारंपरिक पद्धत आपण म्हणतो. पण ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला गेलो शिक्षक आपल्या घरामध्ये बसून आणि विद्यार्थी आपल्या घरामध्ये बसून शिकू शकतो, म्हणजे ते ज्ञानाचं आदान प्रदान आहे, संवाद आहे, याच्यामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं जात आहे. हा मुख्य फरक आहे. इकडे बघायला गेलं तर पारंपरिक शिक्षणामध्ये भौतिक सुविधांची गरज लागते. शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आला पाहिजे, तो एकत्र बसून शिकला पाहिजे, त्यामुळे इमारत आल्या, वर्गखोल्या आल्या, भौतिक सुविधा आल्या. इकडे मात्र तसं नाही, इकडे भौतिक सुविधांची तेल्प लाग उपलब्ध करून दिला तर चालतात आणि एकमेकाद्वारे एक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या द्वारे संवाद साधला जातो. तर आज पारंपरिक शिक्षणामध्ये शिक्षणार्थिकांची जी तंत्रज्ञान वापरलं जातं, जी शैक्षणिक साधनं वापरली जाते ती खडू, फळा, चित्रे, नकाशे, ही मर्यादेपर्यंत त्याचा वापर केला जातो. ऑनलाईन शिक्षणामधला शिक्षक जर आपण त्यांच्यामध्ये जर बघितलं तर आधुनिक तंत्रज्ञान त्याचा वापर करून होणारा शिक्षक आपल्याकडे इथे दिसतो. नव्या युगातील नवा शिक्षक हा ऑनलाईन शिक्षण मधला दिसतो. पारंपरिक पद्धतीनं जे शिकवलं जातं तो शिक्षक, म्हणजे या दोन्ही मधला हा फरक आहे. हे आकलन न होता फक्त लिहून घेण्याच्या ह्याच्यामध्ये असतो. इकडे म्हटलं ऑनलाईन

0: शिक्षणामध्ये ती जी काही माहिती आहे ती अनेक वेळा सोशल मीडियावरची आपल्याला बघण्याची सोय उपलब्ध असते, त्यामुळे तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, समजून घेऊन बघू शकतो, त्याच्या नोट्स काढू शकतो. हा मुख्य फरक आहे. पारंपरिक शिक्षणामध्ये आज जर बघितला शाळा महाविद्यालय भरण्याची जी वेळ आहे त्याच्यामध्ये काही काही मोठ्या शाळा महाविद्यालयामध्ये ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता असते. म्हणजे पारंपरिक शिक्षणामधले काही अडथळे देखील आहेत की वाहतुकीची सोय असेल, वाहतुकीची साधनं असतील, याच्यामुळे सुद्धा इतर कामामध्ये व्यत्यय होऊ शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं काही नाही. विद्यार्थी शिक्षकांना बाहेर पडायची सुद्धा गरज भासत नाही. काही ठिकाणी दळणवळणाची सोय नाही, काही ठिकाणी पुढील शिक्षणाची सोय नाही. अशा मुलांना आपलं घर गाव सोडून इतर गावामध्ये इतर शहरामध्ये जाऊन शिकावं लागतं. तिथं त्याचा येण्याजाण्यामधला वेळ जातो. ऑनलाईन शिक्षणामध्ये तसं नाही. तो घरी बसून शिकू शकतो, त्याचा जाण्यायेण्यातला वेळ वाचू शकतो, श्रम वाचू शकतात, पैशाची बचत होऊ शकते. हा मुख्य फरक दोन्हींमधला दिसून येतो.
1: नक्कीच सर. सर, विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, तर या विद्यार्थ्यांवरती या ऑनलाईन शिक्षणाचा किती प्रभाव ठरत आहे?
0: बरोबर आहे, आपण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. ह्या आधुनिक युगामध्ये जगामध्ये एक वेळ खिशामध्ये पैशाचं पाकिट नसले तर चालेल, पण मोबाईल पाहिजे. आणि साहजिकच आहे ते, आपण त्या मोबाईल मार्फतच पैशाची देवाणघेवाण सुद्धा करू शकतो. तसंच अनेक प्रकारची माहिती ज्ञान त्याच्यामार्फत सुद्धा उपलब्ध होते. आणि या युगामध्ये जसं आपण मोबाईल बघितलं, संगणक असेल, स्मार्ट बोर्ड असतील, याचा खूप मोठा प्रभाव विद्यार्थ्यांच्यावर आपल्याला दिसून येतो. किंबहुना मोबाईलचा वापर सुद्धा विद्यार्थी खूप मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. आणि ह्या ऑनलाईनच्या प्रभावामुळे विद्यार्थ्याला स्वयं लर्निंग याला त्याची सुद्धा सवय लागायला लागलेली आहे. स्वतः सर्च करणं, स्वतः माहिती मिळवणं, अशा प्रकारची स्वयं अध्ययनाची प्रक्रिया सुद्धा त्याच्यामध्ये घडून येत आहे, त्याचा देखील ते वापर करतायत.
1: सर, ज्यावेळी विद्यार्थी वर्गामध्ये बसतात त्यावेळी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्याचं 1-to-1 आय कॉन्टॅक्ट असतो, एकमेकाचे हावभाव कळत असतात, विद्यार्थ्याचं लक्ष किती आहे ते शिक्षकांना कळत असतं, आणि शिक्षकांची शिकवण्याची किती ओढ आहे ते विद्यार्थ्याला कळत असतं. तर ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये या विद्यार्थ्यांचं लक्ष टिकवणे किती कठीण असते?
0: विद्यार्थ्यांचं अवधान टिकवणं खर तर पारंपरिक किंवा ऑनलाईन शिक्षणामधली खूप मोठी समस्या किंवा एक मोठं आव्हान आहे. याचं पारंपरिक शिक्षण मध्ये तुम्ही जसं म्हटला त्या पद्धतीमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं शिक्षकांचं नियंत्रण राहतं. ऑनलाईन शिक्षणामध्ये आणि अवधान टिकून राहणं किंवा एकाग्रता टिकून राहणं हे वयानुरूप असतं. लहान वयोगटामध्ये जर आपण बघितलं तर मुलं चंचल असतात, त्यांना 10-20 मिनिटं अध्यापन केल्यानंतर त्यांची एकाग्रता काही वेळा टिकून राहत नाही. ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे की विद्यार्थ्याच्या हातामध्ये ऑनलाईन उपकरण असतं आणि साहजिकच 5-10 मिनिटांनंतर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याच्यामध्ये गेम्स आहेत, इतर काही व्हिडिओ सुद्धा असू शकतात, तो ते मग बघू शकतो आणि याच्यामध्ये शिक्षणापासून तो तिकडे टर्न होऊ शकतो आणि याचा एकाग्रतेवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. पण याच्यावरती जसं प्रत्येक तंत्रज्ञान असेल, प्रत्येक पद्धती असेल, त्याच्यामधले गुण आणि दोषे असतातच. काही दोष जरी असले, त्रुटी उणीवा जरी असल्या, तरी त्याच्यावरती आपण प्रभावी असं परिणाम सुद्धा शोधून काढून मार्गदर्शन करू शकतो. ऑनलाईन शिक्षणामध्ये मुलांची एकाग्रता टिकवण्यासाठी छोटे छोटे घटक आपण जर उपघटक त्याचे केले, आपली भाषा अध्ययनाची जर सोपी बनवली आणि त्या तंत्रज्ञानामधनं नेमकं आपण काय शिकायचं हे जर विद्यार्थ्यांना सांगितलं आणि तशा प्रकारचं, आज चीनमध्ये मी ऐकलंय की काही शहरामध्ये विद्यार्थ्यांचं अवधान विचलित होऊन त्यांचं अवधान कुठपर्यंत टिकून राहतं याच्यासाठी प्रयोग सुद्धा केलेले आहेत इतर देशामध्ये, की हेड बेड्स देणं आणि त्यांच्या मार्फतमध्ये यायचा वापर करून विद्यार्थ्याचं लक्ष कुठपर्यंत आहे, तो एकाग्रतेनं ऐकतोय का नाही, शिकतोय का नाही, याच्यावरती सुद्धा आता तंत्रज्ञानानं उपाय शोधून काढलेले आहेत. आणि विद्यार्थी विचलित होतोय, विचलित झालेला आहे हे समजल्यानंतर तशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जात आहेत. म्हणजे आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलेलं आहे, एकाग्रता टिकवण्यासाठी याचा वापर करून आपण त्याच्यावर मात करू शकतो.
1: म्हणजे ज्या प्रकारे ड्रायव्हिंग करत असताना ड्रायव्हर झोपल्यानंतर पटकन गाडीमध्ये अलार्म वाजतो, त्या पद्धतीने
0: या पद्धतीचं आता नवीन तंत्रज्ञान आता आलेलंच आहे.
1: सर, शहरी भागांमध्ये इंटरनेट, सोशल मीडिया बरेचसे साधनं विद्यार्थ्यांना मिळतात, परंतु ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये काही प्रमाणात अडचणी म्हणा किंवा थोडस कष्ट हे ग्रामीण विद्यार्थ्यांना करावं लागतं. तर आपल्या मतानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणी येतात?
0: बरोबर आहे, साहजिकच ग्रामीण भागामधली पहिली जी अडचण आहे

0: इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणं. ऑनलाईन शिक्षण हा इंटरनेट हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. उपकरणांच्या द्वारे जे आपण इलेक्ट्रॉनिक साधनं वापरणार आहेत त्याच्यामध्ये इंटरनेट असेल तरच आपण तो संवाद साधू शकतो. आज आपल्याकडं काही वस्तुस्थिती आहे की काही दुर्गम वाड्यावर रस्त्यावरती शिकण्यासाठी इंटरनेट तो कमी प्रमाणामध्ये उपलब्ध झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की ऑनलाईन संसाधनं जी पाहिजे आहेत, जसं आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड्स असतील, संगणक असेल, याची सुद्धा काही ठिकाणी उपलब्धता नाही आहे. आणि तिसरी गोष्ट, याच्यातला महत्वाचा जो पार्ट आहे, हे सगळं उपलब्ध आहे पण त्याचा वापर कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थी पालक यांना कमी प्रमाणात आहे. चौथं, शिक्षकांच्या बाबतीमध्ये जे आपण शैक्षणिक ऑनलाईन साधनं वगैरे देतोय त्याचं सुद्धा ट्रेनिंग प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. तो एक अडथळा आहे की माझ्याकडं जे शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये हे जे साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करून मी विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिकवू शकतो ही देखील अडचण आहे.
1: सर, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, एक चांगली आणि वाईट. तर आपल्या मतानुसार मोबाईलवर शिक्षण घेण्याचे फायदे आणि तोटे कोणते आहेत?
0: जसं मी मगाशी म्हटलं तसं, पैशाचं पाकिट नसले तर चालेल पण मोबाईल पाहिजे. मोबाईल ही माणसाची मानवाची अत्यावश्यक आता गरज बनलेली आहे. आणि आपण बघतो की मोबाईलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे की आता तो एक सुपर कॉम्प्युटरच झालेला आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे ऍप्स आपल्याला उपलब्ध करून घेता येतात आणि त्या माध्यमातून विद्यार्थी शिकू शकतो. पण मी जसं म्हटलं की त्याचा वापर कसा करायचा हे पालक आणि विद्यार्थी याच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता होणं अपेक्षित आहे. आणि तशी जर डिजिटल साक्षरता जर झाली तर मोबाईल मार्फत विद्यार्थी शिकू शकतो. आम्ही कागलला, मी गट शिक्षण अधिकारी असताना आम्ही एक व्हर्च्युअल स्टुडिओ तयार केलेला होता आणि त्याच्यामधले माझ्या तालुक्यातले बेस्ट शिक्षक त्यांचं मी प्रत्येक विषय निहायनी येताना लेसन म्हणजे वर्गपाठ व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो आणि ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडिओ पालकांच्या लिंकवरती उपलब्ध करून देत होतो. आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून कोविडच्या काळामध्ये विद्यार्थी घरी बसून शिक्षकांनी शिकवलेलं त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग विद्यार्थी बघून शिकत होता. हा मोबाईलचा प्रभावी वापर कसा करता येतोय हे आम्ही त्यावेळी दाखवून दिलं. आणि साहजिकच त्यावेळी तत्कालीन CEO यांनी संपूर्ण जिल्हा परिषद जिल्ह्यातील शाळांना हा प्रयोग ऑनलाईन शिक्षणाचा राबवलेला होता. आता हे त्याच्यामधलं एक चांगली बाजू आहे. म्हणजे आता त्याच्यामधले जर उणीवा किंवा त्रुटी जर बघायला गेलं तर सोशल मीडियाचे किंवा मोबाईलच्या आहारी काही ठिकाणी मुलं जात आहेत हे आपल्याला ऐकायला बघायला मिळतं की त्याचा अतिवापर करणं, मनोरंजनासाठी वापर करणं. म्हणजे मोबाईलचा वापर फक्त मनोरंजनासाठी न करता ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो हे त्यांना लक्षात आणून दिलं पाहिजे. पण आज या बाबतीमध्ये आपण जर बघायला गेलो तर त्याचा मनोरंजनासाठी जास्तीत जास्त उपयोग केला जातो. त्याच्यावरची व्हिडिओ असतील याचा जास्त प्रमाणात ती वापर करतायत. आणि काही आरोग्यविषयक म्हणजे डोळ्यांचे विकार असतील किंवा शारीरिक विकार सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होत आहेत असं ऐकायला मिळतंय. म्हणजे हे दोन बाबी आहेत. चांगली गोष्ट म्हणजे त्याचा प्रभावी वापर करून आपण शिकू शकतो घर बसल्या, कुठेही, कधीही आणि कितीही वेळा. ती शिकण्याचं एक माध्यम आहे, एक साधन आहे, हा एक मोठा त्याचा फायदा आहे.
1: सर, आताच आपल्या बोलण्यामध्ये डिजिटल साक्षरता हा एक विषय आला, तर आपल्या मतानुसार डिजिटल साक्षरता त्याचा नेमका अर्थ काय?
0: शिक्षणाच्या बाबतीमध्ये डिजिटल साक्षरता ही अनेक प्रकारची आहे. बँकिंगच्या बाबतीमध्ये बघायला गेलो तर तिथं डिजिटल साक्षरता वेगळी आहे. पण शिक्षणाबाबतीतली डिजिटल साक्षरता जर बघायला गेलं तर आज आपण ऑनलाईन संसाधनं खूप प्रकारे उपलब्ध आहेत. म्हणजे पण AIचं जर तंत्रज्ञान बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा आता वापर केला जातो. आणि त्याचा वापर शिक्षणामध्ये कसा करता येईल, सिंधुदुर्गला मी प्राथमिक शिक्षण अधिकारी असताना MKCL बरोबर आम्ही एक संवाद साधून त्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना आम्ही AIचा वापर शिक्षणात कसा करता येईल याचं ट्रेनिंग दिलेलं होतं एक दिवसाचं. म्हणजे ही साक्षरता आहे. तर सर्व क्षेत्रामध्ये AIचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. AIची आपल्याला तंत्रज्ञान टूल्स आपल्याकडे आता आहेत आणि त्याचा वापर करून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून त्या माहितीचा अन्वयार्थ लावून शिकण्याची एक मोठी संधी आपल्याला आहे. हा एक डिजिटल साक्षरतेचा भाग आहे. दुसरं, आपल्याकडं आज जिल्हा परिषद शाळेमध्ये सरकारी शाळा आणि आज खाजगी शिक्षण संस्था देखील आपलं तंत्रज्ञान बदलत आहे. म्हणजे

0: जसं म्हटलं की नव्या युगाचा नवा शिक्षक हा तंत्रज्ञानाने परिपूर्ण झालेला ज्ञान मिळवणारा शिक्षक आपण म्हणतो, त्या तंत्रज्ञानाचा देखील वापर कसा करायचा, स्मार्ट बोर्ड असेल, अँड्रॉइड टीव्ही असेल, LCD प्रोजेक्टर असेल किंवा लॅपटॉप संगणक असेल, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं शिकवता येईल आणि ऑनलाईन संसाधनं विविध प्रकारचे आहेत, तर त्याचा आपल्या ह्या शिक्षणामध्ये कसा अध्ययन अध्यापनामध्ये प्रभावी वापर करता येईल हा एक भाग म्हणजे डिजिटल साक्षरता आहे. आणि मला वाटतंय की त्या पद्धतीनं ही साक्षरता शिक्षकांच्या सोबत विद्यार्थी आणि पालकांच्या मध्ये सुद्धा रुजवणं गरजेचं आहे.
1: सर, अजून एक मगाशी आपण बोलताना सांगितलं की बरेचसे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेता घेता व्हिडिओ बघणं किंवा रील्स बघणं हे चालू करतात आणि या रील्स मध्ये 5 मिनिटं गेलीत, अर्धा तास गेला, एक तास गेला, हे वेळेचं भान राहत नाही. या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या रील्सच्या जाळातून स्वतःला कसं सोडवून घेतलं पाहिजे आणि त्यातून बाहेर पडलं पाहिजे?
0: बरोबर आहे, सवयीचा परिणाम आणि सवयीच्या आहारी जाणं. आता काही मुलं ज्या मोबाईलच्या आहारी जात आहेत आपल्याला बघायला आणि ऐकायला मिळतं. मोबाईल हे शिकण्याचं साधन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर जगाची माहिती मिळवता येते, आपल्या परिसरातली माहिती मिळवता येते, शिक्षणातले भरपूर तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये संसाधनं आहेत, त्याचा वापर आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी करता येतो. हे विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि पालकांना देखील याच्या बाबतीमध्ये साक्षर केलं पाहिजे. आणि म्हणून माझं आवाहन आहे की पालकांनी देखील ह्या मोबाईलचा वापर कशा प्रकारे ज्ञानासाठी करता येईल, शिक्षणासाठी कसा करता येईल, आपली मुलं त्यांच्यामार्फत कशी शिकू शकतायत, आपल्याला घर बसल्या फॉर्म देखील त्याच्यावरती परीक्षेचा भरता येतो, माहिती घेता येते, माहिती वाचता येते, एवढं मोठं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, त्याच्याकडे आपण वळलं पाहिजे. आणि जो दुरुपयोग होतोय त्याला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे, आळा घातला.
1: युवा मित्रांनो, आपण सहाय्यक शिक्षण संचालक श्री गणपती कमळकर सर यांच्याशी गप्पा मारत आहोत ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयी. सर, आपण त्या प्रश्नाकडे जाताना याचा विचार करूया की ही जी ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धती, शिक्षण प्रणाली राबवली आणि यशस्वी केली ती आपल्या शिक्षकांनी. आपल्या शिक्षकांना 15-20 वर्ष पारंपरिक शिकवण्याचा सराव होता, परंतु अचानक या पारंपरिक शिक्षण पद्धतीमधून बाहेर येऊन स्क्रीन पुढे जाणं, कॅमेरा समोर जाणं आणि विद्यार्थ्यांना खेळवून ठेवणं हे थोडंसं आव्हान होतं. ती कोणती आव्हानं होती?
0: लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद झाल्या आणि अशा कालावधीमध्ये आपण शिक्षण कसं पोहोचवायचं, एक मोठं आव्हान शिक्षण विभागासमोर आणि शिक्षकांच्या समोर. पण याच्यामध्ये शिक्षक त्यांनी सुद्धा आपली मानसिकता बदलली, पारंपरिक शिक्षणाला छेद बसला, त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि याच्यावर उपाय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा उगम सुरू झाला. तो पूर्वीपासून होता पण ते एक सपोर्टेड पूरक म्हणून त्याचा वापर केला जात होता. ऑनलाईन शिक्षण हा शिक्षणाचा मुख्य भाग आता बनलेला आहे आणि अशा कालावधीमध्ये शिक्षकांच्या समोर सुद्धा आव्हान आहे. जसं मी म्हटलं की मुलांची विद्यार्थ्यांची एकाग्रता टिकवून ठेवणं, की पारंपरिक शिक्षणामध्ये आपण विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर असल्यामुळं आपण चढदिशी लक्षात घेऊ शकतो की कोणता विद्यार्थी नीट ऐकतो, कोणत्या विद्यार्थ्याचं आपल्याकडे लक्ष आहे, कोणता विद्यार्थी अध्यापनामध्ये लक्षपूर्वक ऐकून त्याच्यामध्ये रुची त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे ही शिक्षकाला समजू शकतं. पण ऑनलाईन शिक्षण थोडंसं वेगळं आहे, याच्यामध्ये दूरस्थ म्हणजे घरी बसून हे शिक्षण दिलं जातं किंवा जे आपण ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना ज्या संसाधनाचा वापर करून शिकवतो त्याच्या बाबतीमध्ये एकाग्रतेचं जे आव्हान आहे ते खूप मोठं आहे आणि हे एक शिक्षकांच्या समोर आहे. दुसरं म्हणजे ते जे संसाधन आपल्या हातामध्ये दिलेलं आहे त्याचा मी मगाशी म्हटलं की टाईप्स ऑफ व्हरायटी, अनेक प्रकारे त्याला शिकवण्याची एक संधी आपल्या हातामध्ये आहे. इतके सारे अभ्यासक्रम, काही व्हिडिओज प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर कसा करायचा, आपल्या घटकाशी अनुरूप विषयाशी अनुरूप तो आपण काय उपलब्ध कसा करून घेऊ शकतो हे एक चॅलेंज त्याच्या समोर आहे. दुसरी गोष्ट की म्हणजे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागच्या एखाद्या पिढीतल्या म्हणजे आमच्या काळातल्या पिढीतल्या एक तंत्रज्ञान आम्हाला 20व्या वर्षी जर अवगत झालं असेल तर आता ते 8व्या वर्षीच विद्यार्थ्याला मुलाला ती माहिती होतं. इतकी शार्प पिढी, हुशार पिढी आपल्या समोर आहे आणि अशा मुलांना शिकवणं एक चॅलेंजिंग काम आहे आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा शिक्षकाने आपल्याला अध्ययावत करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट असेल की आता मूल्यमापन सुद्धा बदललेलं आहे, म्हणजे जसं शिकवण्याची पद्धत बदलली तशी मूल्यमापन करण्याची पद्धत देखील बदललेली आहे. आज मूल्यमापन सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईनच्या पद्धतीनं आपण करू शकतो, एका क्लिकवरती अनेक मुलांच्या एकाच वेळी परीक्षा घेऊ शकतो,

म्हणजे काही तासामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा आपण एका वेळी घेऊ शकतो. त्याचं मूल्यमापन सुद्धा आज वस्तुनिष्ठ प्रश्न असेल तर एका क्लिकवर कोणत्या विद्यार्थ्याचं कोणतं उत्तर चुकलेलं आहे कोणतं बरोबर आहे हे सगळ्या विद्यार्थ्याचं आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते. त्याचं अनालिसिस सुद्धा करून दिलं जातं. म्हणजे एवढं पुढं प्रगत आपल्या प्रगत तंत्रज्ञान आपल्या पुढं आहे आणि त्याचा सुद्धा वापर करणं. मूल्यमापनाची साधनं बदलत आहेत, अध्यापनाची साधनं बदलत आहेत, शिकवण्याचे मार्ग बदलत आहेत आणि अशा ह्या बदलत्या काळामध्ये बदलत्या शिक्षण प्रवाहामध्ये सुद्धा शिक्षकांच्या समोर हेच आव्हान आहे की त्याला फेस करणं, त्याच्यासमोर जाणं आणि अशा प्रगत आणि हुशार मुलांच्या समोर उभं राहून शिकवणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक मोठं आव्हान आहे असं मला वाटतं.

0: con eso me lo guardo.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण ऑनलाईन शिक्षण पद्धती याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती आपल्याला दिली डॉक्टर गणपती कमळकर यांनी. त्यांच्याशी बातचीत केली होती डॉक्टर दीपक ठमके यांनी. फ्रेंड्स, आजच्या या मुलाखतीतून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचे विविध पैलू आपण जाणून घेतलेत. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षण अधिक सुलभ झालंय, लवचिक झालंय आणि सर्वसमावेशक सुद्धा झालं असलं तरी त्याचबरोबर काही आव्हानं सुद्धा या पद्धतीमध्ये आहेत. पण योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा समन्वय जर साधला तर ही शिक्षण पद्धती अधिक परिणामकारक ठरू शकते. फ्रेंड्स, वेळेअभावी आज आपल्याला इथंच थांबावं लागतंय. पण या विषयाची आणखी बरीचशी माहिती आपल्याला घ्यायची आहे, ती आपण घेणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत दिव्याला निरोप द्या. नमस्कार. युववाणी निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मा पण घडत गेलं.

0: जाणून घेऊया. मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास, असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते की मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
3: मनासाठी मनापासून योग साधना. श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 8 जूनला दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. मनासाठी मनापासून योग साधना.

आजचा शेवटचा दिवस आहे. हे पोर्टल आज मध्यरात्रीपर्यंत खुलं राहणार असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्यापूर्वी आपले अर्ज पूर्ण करून सादर करावेत असं CBSE ने समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. न्यू चंदीगड इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं आज दुसऱ्या दिवशी पकड घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं कालच्या 3 बाद 368 धावांवरून आज पुढे खेळायला सुरुवात केल्यानंतर शतकवीर कर्णधार शुभमन गिल 126 धावांवर बाद झाला. ऋषभ पंतनं 81 तर वॉशिंग्टन सुंदरनं नाबाद 52 धावा केल्या. 8 बाद 564 अशी धावसंख्या झाल्यावर भारतानं आपला डाव घोषित केला. अफगाणिस्तानतर्फे मोहम्मद सलीमनं 6 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्ताननं दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 113 धावा केल्या, म्हणजेच ते अद्याप 451 धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला तेव्हा रहमत शहा 43 तर अफजर जझाई 3 धावांवर खेळत होता. भारतातर्फे आज मानव सुतारनं 3 तर प्रसिद्ध कृष्णाने 2 बळी घेतले. नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत असून या सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार व्हायला चालना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस म्हणाले. नागपुरात खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते आज बोलत होते. नागपूर शहरात किमान 25 जलतरण तलाव तयार व्हावेत असे आपले प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी विविध क्रीडा प्रकारातील 14 खेळाडूंना खासदार क्रीडाभूषण पुरस्कार तसंच विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. राज्यसभेच्या राज्यातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 2 दिवसात उमेदवाराचं नाव जाहीर केलं जाईल असं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितलं. त्या बारामती इथं बातमीदारांशी बोलत होत्या. सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. याबद्दल विचारलं असता पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतल्यावर उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय घेतला जाईल असं त्या म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांनी बारामतीत वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसचे यवतमाळ जिल्ह्यातले नेते साहेबराव कांबळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत प्रवेश केला. कांबळे हे आगामी विधान परिषद निवडणुकीत यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. काँग्रेसकडे संख्याबळ नसल्याचं कारण देत त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. साहेबराव कांबळे यांनी विकासाला प्राधान्य देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे उमरखेड महागाव मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमध्ये होत असलेल्या कथित अनियमितता आणि पेपर फुटीची जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांच्या पदाचा राजीनामा देईपर्यंत आपलं आंदोलन चालूच राहील असं काँग्रेस जनता पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं बातमीदारांशी बोलत होते. आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली काल नवी दिल्लीत केलेल्या निदर्शनात सुमारे 7,000 लोक सहभागी झाले होते आणि हे आंदोलन यशस्वी झालं असं ते म्हणाले. हे आंदोलन लवकरच देशव्यापी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौकात आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं महागाई विरोधात जन आक्रोश आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी केलं. यावेळी महंगाई के अच्छे दिन म्हणत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक तसंच स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. मॉरिशस इथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी नांदेड इथले साहित्यिक देविदास फुलारी यांची निवड झाली आहे. मॉरिशस इथल्या महात्मा गांधी संस्थेच्या सभागृहात येत्या 25 जून रोजी हे संमेलन होणार आहे. या संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम होणार असून मॉरिशसमधले मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील असा विश्वास संमेलनाच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात सर्व बाजार समित्यांमध्ये उद्यापासून कांदा खरेदी प्रक्रिया सुरू होणार आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश जारी करण्यात आले. मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी आज रत्नागिरी जिल्ह्यात मान्सून सरी बरसायला सुरुवात झाली. आज संध्याकाळी राजापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला. नांदेड शहर आणि परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळी शहरातल्या बहुतांश भागातला वीज पुरवठा खंडित झाला होता. सांगलीतही आज शहरात तसंच मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही सखल भागात पाणी साचलं तर काही काळ विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अन्य भागात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 15 जूनपर्यंत राज्यात मान्सूनच्या प्रगतीचा वेग मंदावणार असल्यानं पेरणीची घाई न करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यावर आज दुसऱ्या दिवशी भारताची पकड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: सुनबाई,
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये,
2: मग देवाणघेवाण
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.

0: जसे UPI ने.
1: अच्छा
0: हो. आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्जवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, केंद्र सरकारनं आपल्या कार्यकाळाची 12 वर्ष नुकतीच पूर्ण केली. या 12 वर्षांमध्ये सरकारकडून गरीब कल्याणकारी योजना राबवण्यासोबतच डिजिटल इंडिया, आर्थिक सुधारणा, आधुनिक पायाभूत सुविधा, खंबीर परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला मोठं प्राधान्य देण्यात आलं. यातील सरकारनं राबवलेलं परराष्ट्र धोरण, त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधात झालेली सुधारणा आणि त्याचं भारताच्या दृष्टीनं असलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशाचा व्यापार, उद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंधांवर अवलंबून असतो. जागतिक महासत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करत असलेल्या भारतानं जागतिक स्तरावर सर्वसमावेशक जागतिक भागीदारीचं स्वीकारलेलं धोरण हे त्याचंच एक महत्वपूर्ण पाऊल म्हणावं लागेल. त्याचंच द्योतक म्हणजे भारताचे पूर्व, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि प्रगत राष्ट्रांशी वृद्धिंगत झालेले संबंध होय. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: आताच्या आपल्या परराष्ट्र धोरण आणि एकंदरीतच जागतिक राजकारण, जागतिक अर्थकारण आणि जागतिक समाजकारण या तीनही निकषांवरती आपल्या देशाचं क्रमांक किंवा क्रमवारी ही सुधारती आहे. याची महत्वाची कारणं दोन. एक म्हणजे 1991 सालपासून जो आपण आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम सुरू केला आणि त्यामध्ये सरकार बदलली, राजकीय रंगसंगती बदलली तरी असलेलं सातत्य हा जितका मुद्दा महत्वाचा आहे, त्याही पेक्षा किंवा निदान तितकाच महत्वाचा मुद्दा असा आहे की 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ गेल्या 78 ते 79 वर्षांमध्ये आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणामध्ये असलेला प्रचंड मोठं सातत्य हे त्याचं महत्वाचं कारण आहे. काल परत्वे, स्थल परत्वे, राजकारण परत्वे, काही किरकोळ तपशिलातले बदल झाले असले तरी याबाबतच्या मूलभूत तत्वांमध्ये आपण कधीही कोणत्याही प्रमाणामध्ये बदल केलेले नाहीत. की सर्वसाधारणपणे आपल्या देशासहित अनेकदा पंतप्रधान किंवा राष्ट्रप्रमुख याची छबी आणि याची कार्यशैली याच्या जोरावरती वैशिष्ट्यपूर्णरित्या परराष्ट्र धोरण हे राबवलं जातं. हा मुद्दा गेल्या 12 वर्षात आणि 1947 सालपासून आपल्या देशामध्ये नेहमीच महत्वाचा राहिलेला आहे. मग पंडित जवाहरलाल नेहरूंपासून विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी इथपर्यंत हा मुद्दा सातत्यपूर्ण असला तरी लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की पंतप्रधानांच्या बरोबरीनं तत्कालीन परराष्ट्र मंत्र्यांची ही प्रतिमा त्या त्या खात्यावर, धोरणावर आणि अंमलबजावणीवरती राहण्याचे जे 3-4 महत्वाची उदाहरणं आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आहेत त्यातली 2 उदाहरणं ही गेल्या 12 वर्षांमध्ये घडलेली आहेत. आधी सुषमा स्वराज आणि आता एस जयशंकर यांनी आपल्या व्यक्तिगत कार्यकर्तृत्वाच्या जोरावरती परराष्ट्र धोरणाला पंतप्रधानांच्या बरोबरीने आणि सरकारी धोरणाच्या चौकटीत राहून पण स्वतंत्र सार्वभौमत्वानी जी एक दिशा दिली त्यातनं एकाच वेळेला संवेदनशील, मैत्रीपूर्ण पण त्याच वेळेला कणखर असं परराष्ट्र धोरण आपण पाहिलं आणि त्याचं प्रतिबिंब केवळ लष्कर, युद्ध, दहशतवादी हल्ले याच्या मागे पुढेच दिसलं असं नाही तर अनेक व्यापारी करार, त्याबाबतची कृती आणि प्रसंगी मौन हे सुद्धा आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं वैशिष्ट्य गेल्या 12 वर्षात आहे. मग अनेकदा करोनानंतरच्या काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची सुटका असेल, युद्धग्रस्त परिस्थितीमध्ये भारतीय नागरिक आणि प्रसंगी इतरही देशातल्या नागरिकांची आपल्या गुडविलच्या जोरावरती केलेली सुटका असेल किंवा काही वेळेला 2 वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये तटस्थ पण त्याच वेळेला समावेशक अशा पद्धतीच्या चर्चांच्या झालेल्या फेऱ्या असतील हे गेल्या 12 वर्षातल्या आपल्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं यश आहे.
0: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात भारत सरकारनं आपलं परराष्ट्र धोरण सार्वभौम असल्याचं सिद्ध केलं आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक यांनी सांगितलं,
1: गेल्या 12 वर्षांमध्ये आपण आपल्या देशाला पुरेसं असं काही सार्वभौम धोरणाची घेतलेली 2 अत्यंत महत्वाची उदाहरणं. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला अफगाणिस्तानचा ताबा तालिबाननं घेतला आणि त्यावेळेला त्यांनी असं जाहीर केलं की त्या देशाच्या बंदर आणि विमानतळ किंवा एकंदरीतच समुद्री मार्ग याचा उपयोग

0: कोणालाही करता येणार नाही. त्यावेळेला आपल्या देशाच्या तेलाची असलेली आयात ही प्रामुख्यानं आखाती देशातून किंवा तेल उत्पादक किंवा ज्याला ओपेक राष्ट्र असं म्हणतो यातनं झालेली होती. अशा वेळेला आपल्या देशाचं तेलाच्या आयातीवरती असलेलं अवलंबित्व हे लक्षात घेता ताबडतोबीनं आणि दीर्घस्वरूपी आणि अत्यंत प्रभावी अशी योजना करणं प्रचंड महत्वाचं होतं. अशा वेळेला आपल्या देशाचा 1960 दशकांपासून मित्र असून सुद्धा कधी मोठ्या प्रमाणावरती आपण विचार केला नव्हता अशा रशियाचा आपण तेलाच्या आयातीसाठी केलेला उपयोग किंवा विचार हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या 12 वर्षातलं सगळ्यात महत्वाचं आणि प्रभावी उदाहरण आहे. कारण हा जितका व्यापारी करार आहे तितकाच तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण त्यावेळेला रशियावरती अमेरिकेनं जागतिक वस्तू बाजारामध्ये डॉलरच्या उपयोगावरती काही निर्बंध घातले होते. हे लक्षात घेता आपण तेलाची आयात केवळ आखाती देशांकडनं रशियाकडे वळवली असं नव्हे तर आज मी तिला 50% जास्त तेलाची आयात रशियाकडनं करतो. त्या तेलाचे पैसे आपण डॉलरमध्ये न देता भारतीय रुपया भारतीय सेवा आणि भारतीय वस्तू याच्या माध्यमातून देतो. हे आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं प्रचंड महत्वाचं यश आहे. याच्याच बरोबरीनं दुसरं झळाळतं उदाहरण म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेव या योजना आपण अंमलात आणल्या त्याचं जागतिक पटलावरती परराष्ट्र मंत्री पंतप्रधान इतर महत्वाचे मंत्री आणि त्याच्याच बरोबरीनं विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश असलेल्या विविध महामंडळ विविध समित्यांनी विविध देशांना दिलेली भेटी आणि त्यातनं आपण एक देश म्हणून आपली निर्माण केलेली प्रतिमा हे आपल्या परराष्ट्र धोरणाचं गेल्या काही वर्षातलं झळाळतं उदाहरण आहे. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं झळाळतं उदाहरण म्हणजे एकंदरीतच आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये कोणत्याही पद्धतीनं चर्चेच्या समारोपाची आणि समेटाची चर्चा या 3 देशांमध्ये आम्ही करणार नाही इतकं ठामपणानं आपल्या जागतिक अर्थवारीतलं क्रमवारीतलं स्थान वाढतं असतानाही घेणं आणि तरी सुद्धा त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे वादंग निर्माण न होणं वादंग तर सोडा चर्चा सुद्धा निर्माण न होणं हे भारतीय परराष्ट्र धोरणाचं अत्यंत महत्वाचं असं उदाहरण आहे.
1: श्रोत्यो, भारतानं शेजारी राष्ट्रांसोबतची मैत्री कायम ठेवण्यासोबतच सीमावाद आणि दहशतवादावर कायमच आपली कडक भूमिका मांडली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर टिळक म्हणाले,
0: भारताचा सीमावाद आणि त्याच वेळेला दहशतवादाबद्दलची प्रचंड कणखर भूमिका हे गेल्या 12 वर्षातल्या परराष्ट्र धोरणाचं एक अत्यंत महत्वाचं यश आहे. आपल्या बाजूचे 3 महत्वाचे देश म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि श्रीलंका या नात्या स्वरूपामध्ये त्यातनं होणारी घुसखोरी आणि दहशतवादाचं सावट हे आपल्या सीमांवरच नव्हे तर एकंदरीतच आपल्या धोरणांवरती पडलेलं आहे. वेळोवेळी पाकिस्तान सारख्या राष्ट्रानं आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा लावून धरलेला आहे. असं असताना युद्ध जरी केलं नाही तरी कोणत्याही तहाच्या किंवा चर्चेचा हा मुद्दा नाही हे अत्यंत निसंदिग्ध शब्दांमध्ये भारतीय परराष्ट्र धोरणानं सिद्ध केलेला आहे. त्याच वेळेला पहलगाम आणि कारगिल सारख्या घोषणांबद्दल आपला लढा हा त्या राष्ट्राविरुद्ध नसून त्या राष्ट्रानं आश्रय दिलेल्या दहशतवादाविरुद्ध आहे आणि त्यातनं सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून केलेली कृती त्याची निर्माण केलेली पार्श्वभूमी आणि त्याच्या साध पडसादावरती आपल्या परराष्ट्र धोरणानं आणि परराष्ट्र खात्यानं वेळोवेळी केलेली भूमिका हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये श्रीलंकेमधनं आपल्या देशामध्ये होणाऱ्या कारवायांच्या बाबतीत LTTEच्या माध्यमातनं जे अडचणी आपल्या देशात निर्माण केल्या गेल्या होत्या त्याचं प्रमाण आणि तीव्रता आणि सातत्य हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर कमी झालंय हे आपल्या देशाच्या गृह खात्याबद्दल आपल्या देशाच्या लष्करी खात्याबरोबरीनंच आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाला दहशतवादाचं उत्तर असं आहे की शेवटी दहशतवाद हा आपल्या देशाच्या जागतिक क्रमवारीतल्या वाढत्या स्थानाचा असलेला साध पडसाद आहे. ही भूमिका ज्या वेळोवेळी जागतिक व्यासपीठावरती खंबीरपणानं आणि स्वयंस्फूर्तीनं मांडणं हे दहशतवादाला दिलेलं एक धोरणात्मक उत्तर या शब्दांमध्ये याबाबतच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यवाहीची वर्णन करावं लागेल.
1: श्रोते हो, G20 शिखर परिषदेसोबतच विविध जागतिक परिषदांमध्ये भारतानं विकसनशील आणि

0: गरीब देशांच्या अर्थात ग्लोबल साऊथच्या समस्या मांडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे भारतानं आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचं मिळवून दिलेलं कायमस्वरूपी सदस्यत्व होय. याविषयी आंतरराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
1: भारताचा स्वातंत्र्य लढा असेल की त्यानंतर देखील स्वातंत्र्यानंतर भारताने गरीब राष्ट्रांच्या प्रगतीसाठी नेहमीच आपला आवाज उठवलाय. मात्र मोदींच्या काळात जर याकडे पाहायचं असेल तर तीन दृष्टीने पाहू शकतो. पहिला म्हणजे ग्लोबल साऊथचा प्रतिनिधी म्हणून, म्हणजे ही जी गरीब आणि विकसनशील राष्ट्र आहेत त्यांना एक वेगळं नाव प्राप्त झालं, ते ग्लोबल साऊथ. आणि त्यांचं लीडरशिप कुठेतरी भारताने घेतलेलं आहे. त्या संदर्भात चीन सोबत त्यांचं स्पर्धा देखील चालू आहे. आणि याच संदर्भात 2023 ला जेव्हा भारतामध्ये G20 कॉन्फरन्स झाली, तर त्या G20 कॉन्फरन्स मध्ये आफ्रिकन युनियन या प्रादेशिक संघटनेला सदस्यत्व मिळावं म्हणून भारताने कुठेतरी प्रयत्न केले. दुसरे म्हणजे संस्थात्मक सुधारणांचा आग्रह, म्हणजे UNSC असतील किंवा IMF, वर्ल्ड बँक, यामध्ये देखील विकसनशील राष्ट्रांचा ग्लोबल साऊथचा प्रभाव असावा असा भारताचा आग्रह राहिलेला आहे. रिफॉर्म ऑर रिमेन इररिलेवंट ही भारताची भूमिका होती मोदींच्या कार्यकाळात. आणि तिसरं म्हणजे ब्रिज पॉवर ही रणनीती, म्हणजे G7 देश असतील आणि ग्लोबल साऊथ असेल यांच्यामध्ये कुठेतरी ब्रिज प्रमाणे काम करण्याचं भारताने या काळात काम केलं. त्याच दृष्टीने व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ ही परिषद पाहता येईल, त्याचं हे संस्थात्मक रूप म्हणता येईल.
0: श्रोत्यो, भारतानं आपले आंतरराष्ट्रीय संबंध केवळ व्यापार वृद्धीसाठीच नव्हे तर आपत्कालीन मदत पुरवून आपल्या सांस्कृतिक आणि मानवतावादी नेतृत्वाची ओळख संपूर्ण जगाला करून दिली. कोरोना संकट काळात भारतानं वॅक्सिन मैत्रीद्वारे 100 अधिक राष्ट्रांना कोविड लसींचे पुरवलेले डोस हे त्याचं मोठं उदाहरण आहे. याविषयी भावटणकर यांनी सांगितलं,
1: भारत हा नेहमीच औषधांचा मोठा पुरवठादार राहिलेला आहे जागतिक स्तरावर. मात्र कोविडच्या काळात वॅक्सिन मैत्री भारताचं जे इनिशिएटिव्ह होतं त्यामुळे त्याला कुठेतरी इन्स्टिट्यूशनलाइज रूप प्राप्त झालं आणि 100 अधिक देशांना ती लस पुरवली गेली. आणि यामध्ये कोविडच्या काळामध्ये लोकशाही देश यांना काही संकटांशी सामना करतात असं एक चित्र उपस्थित राहत होतं, त्याला भारताने कुठेतरी छेद देण्याचा प्रयत्न केला. दुसरं म्हणजे यामध्ये सॉफ्ट पॉवरच्या दृष्टीने याच्याकडे पाहिलं गेलं. वॅक्सिन डिप्लोमसी म्हणून भारताने एक विश्वासार्ह पर्याय उपस्थित केला, म्हणजे भारतातले शेजारी देश असतील किंवा आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका असेल, सर्व देशांशी भारताने चांगले संबंध प्रस्थापित केले या लसीचा पुरवठा करून. आणि त्याचवेळी युरोप आणि इतर देश फक्त अंतर्गत बाबींवर लक्ष देत होते, त्यामुळे भारत एक चांगला पर्याय उपस्थित झाला. पण यात एक मर्यादा आणि वास्तव देखील आहे की दुसऱ्या लाटेमध्ये भारताला जेव्हा स्वतःला गरज लागली तेव्हा भारताने तो बाहेरील जगावरील जो त्यांचा पुरवठा होता तो जरा कमी करावा लागला. त्यामुळे भारताला हे पण लक्षात घ्यावं लागेल की आपला अंतर्गत काय चालू आहे ते देखील निश्चितच भारताला पाहावं लागेल.
0: श्रोतेहो, भारतानं जागतिक स्तरावर आपली भूमिका मांडताना पर्यावरण आणि हरित ऊर्जा क्षेत्रात केवळ शब्दांनी नाही तर धोरणात्मक निर्णय घेत बदल करता येतो हे सिद्ध करून दाखवलं. याविषयी बोलताना डॉक्टर अनिकेत भावठाणकर यांनी सांगितलं,
1: आधीच्या काळामध्ये भारताची प्रतिमा ही स्पॉयलर जागतिक निगोसिएशन मध्ये होती, ती कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न या कार्यकाळात झाला. आणि त्यासाठी देखील पुन्हा मी 3 मुद्द्यांवर भर देऊ इच्छितो, म्हणजे केवळ घोषणा न करता त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भात नॉन रिन्युएबल एनर्जी असेल त्याचं 500 GW लक्ष असेल किंवा सौर ऊर्जा जी आहे त्यात भारताचा 3रा क्रमांक. आणि महत्वाचं म्हणजे फ्रान्स सोबत इंटरनॅशनल सोलार अलायन्स ज्याचं मुख्यालय गुडगाव हरियाणा मधल्या गुडगाव येथे आहे, या घोषणा नाही आहेत केवळ, त्या प्रत्यक्षात आलेल्या गोष्टी आहेत, त्यामुळे त्या अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे COP म्हणजे COP ही जी जागतिक हवामान बदल संदर्भात जे निगोसिएशन होतात, त्यात पॅरिस मधली जे 2015 मधली जी कॉन्फरन्स झाली तिथे भारताने अत्यंत महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथे भारताने क्लायमेट जस्टिस ही संकल्पना मांडली आणि तीही ग्लोबल साऊथच्या वतीने मांडलेली आहे. तिथे कुठेतरी आपला शिफ्ट झालेला दिसतो, अर्थात आता आपल्याला बघावं लागेल की मागचं दशक त्याला उलटलं तरी त्याच्यातून काही फारसं आपल्या हातात पडलंय का हे बघावं लागेल. त्यामुळे अंतर्गत जो विरोधाभास आहे तो 3रा मुद्दा मी मानतोय, त्यावर आपल्याला काम करावं लागेल. कारण जो कॉप पॅरिसचं कॉप जे झालं तिथे ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या अजूनही सफल झालेल्या नाहीत आणि त्यामुळे आपल्याला अंतर्मुख होऊन त्याचा देखील थोडासा विचार करावा लागेल आणि औद्योगिक विकास आणि जो पर्यावरण समतोल कसा मांडता येईल याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल.
0: श्रोते हो, भारत सरकारनं गेल्या 12 कालखंडात बँकिंग, वित्त, वैद्यकीय क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवून आणली. यातील UPI पेमेंट प्रणालीची जगभरात झालेली मान्यता ही केवळ देशवासियांसाठीच नव्हे तर संपूर्ण ग्लोबल साऊथसाठी लाभदायक ठरली असं म्हणता येईल. भारतानं आपल्या खंबीर परराष्ट्र धोरणामुळे जागतिक पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहेच, शिवाय जागतिक स्तरावर सर्व देशांसोबतचे संबंध वृद्धिंगत होण्यास त्यामुळे मदत झाली आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण News on AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम

0: संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले. निर्मिती सहाय्य निकिता लाड. लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे. आणि निवेदन कौस्तुभ पटाई.
1: विविध भारती पर हर रविवार की शाम 7 बजे होती है सैनिकों की शौर्य गाथा. कहानियां अदम्य साहस की, कहानियां देश के लिए कुर्बान हो जाने के जज्बे की. गाथा देश के जाबाज फौजियों के शौर्य की, सैनिकों की शौर्य गाथा.